भावधारा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: श्रोते हो, अवश्यायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँक वर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्यायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
4: आपण ऐकत आहोत AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपचे कार्यक्रम. काही क्षणातच अस्मिता वाहिनीचं प्रातकालीन प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही ऐकता येतील.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 23 श्रावण शके 1948. दिनांक 14 ऑगस्ट इसवी सन 2026. पहाटेचे 5:56 होत आहेत. आमचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे. राग ललितपंचम.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: सहावाजून 5 मिनिटं झाली आहेत. आपण ऐकणार आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात. सुरुवातीला वेद सदाचार प्रदर्शन, पठण केलं आहे श्री वैशंपायन गुरुजी यांनी.
1: हरि ओम. नकंचन वसतौ प्रत्याज क्षीता

अभंग होता संत ज्ञानेश्वर माऊलींचा आणि गायिका होत्या उषा अमोणकर. मंगल प्रभात. भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

हा अभंग होता संत जनाबाईंचा. गायिका अनुराधा पौडवाल आणि संगीतकार राम फाटक. मंगलप्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

0: घोष यांचं होतं. याबरोबरच श्रोतेहो मंगल प्रभात कार्यक्रम आता संपला.
1: श्रोतेहो आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
0: 6:30 आहेत. आता ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.
2: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: काळ पुढे गेला, नवा दिवस उगवला. या नव्या दिवसात आपणही आलो. सूर्य उगवतो, मावळतो, पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते. घड्याळाचे काटे, गाड्यांची चाकं सतत पुढे जात असतात आणि त्याबरोबर आपलं आयुष्यही पुढे जात असतं. या प्रवाहाबरोबर आपणही पुढे जात असतो, पण फक्त भौतिक रूपात, देहरूपात आपण पुढे जातो का? मानसिक, वैचारिकदृष्ट्या आपण खरंच पुढे जातो का? प्रवाह पुढे जात असताना नको असलेल्या गोष्टी बाजूला पडतात आणि त्या गतीमध्ये, त्या प्रवाहामध्ये ज्या गोष्टी सामील होतात त्या पुढे जातात. पुढे जाणं, प्रगती करणं, गती असणं हा त्यातला मूळ भाग. मग तशीच गती आपल्या विचारांना आणि मनाला असेल तर जगणं आनंदी होणार आहे. आणि हे नाविन्य शोधण्यासाठी बाहेर कुठेही जायची गरज नाही. संत श्रेष्ठ तुकोबा राय यांनी म्हटल्याप्रमाणे, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा.

वळूया हवामान वृत्त हवामानाचा अंदाज आणि कार्यक्रमांच्या रूपरेषेकडे. काल मुंबई शहर आणि परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कालचं कमाल तापमान कुलाबा 29, सांताक्रूज 30 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद. दोन्ही वेधशाळांमध्ये सारखीच करण्यात आली, प्रत्येकी 25 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्षा आर्द्रता सांताक्रूज 87%. पावसाची नोंद सांताक्रूज 24.4 मिलीमीटर. येत्या 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि परिसरात आकाश मुख्यत्वे ढगाळ असेल. मध्यम स्वरूपाच्या काही सरी येतील. कमाल तापमान 30, किमान 26 अंश सेल्सिअस या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा. हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटर पर्यंतच्या सागरी अंतरासाठी आहे. आगामी 24 तासांमध्ये उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. हा वेग 60 किलोमीटर पर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. 75 किलोमीटरच्या पुढील सागरी अंतरात उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी, त्याचप्रमाणे नैऋत्य अरबी समुद्र, सोमालिया आणि ओमानची किनारपट्टी या भागांमध्ये 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे वाहतील. हा वेग ताशी 65 किलोमीटर पर्यंत वाढेल. या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये असा इशारा वेधशाळेने दिला आहे. आणि आता कार्यक्रमांची रूपरेषा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबईच्या सर्व वाहिन्यांवरून हा संदेश सहक्षेपित केला जाईल. या संदेशाचा मराठी अनुवाद अस्मिता वाहिनीवरून रात्री 9:30 प्रसारित होईल. कृषीवाणी कार्यक्रमात सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत कारळा लागवड याबद्दलची माहिती. आरोग्यम धनसंपदा 7:15 आणि पुन्हा दुपारी 2:05 फिशर म्हणजे काय, तज्ज्ञ डॉक्टर मधुमिता बच्चेवार. सकाळी 6:50 आणि पुन्हा दुपारी 2:10 परिसर. पर्यावरणात होणारे प्रतिकूल बदल, लेखन प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक. ऐसी अक्षरे रसिके सकाळी 7:00 आणि पुन्हा दुपारी 1:55. पत्रानुबंध या मालेत राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. 3 प्रायोजित कार्यक्रमास प्रसारित होतील. सकाळी 7:25 दिलखुलास, 7:40 कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर आणि आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद सकाळी 7:45. अज्ञात मुंबई क्रमशः वाचन भाग 95 सकाळी 9:00. सकाळी 10:20 गांधी वंदना. सकाळी 11:05 सहज संवाद. वनिता मंडळ दुपारी 12:00. यात सुरुवातीला कौटुंबिक श्रुतिका, हलकं फुलकं लेखन वैजयंती नांदगावकर, आजची रेसिपी नारळ कोथिंबीर वडी आणि स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी संवाद दुपारी 1:40 प्रसारित होईल. नाशिक जिल्हा वार्तापत्र, युववाणी संध्याकाळी 5:30. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला युववाणीच्या प्रिय आमूच्या भारत देशा या संगीतमय कार्यक्रमात ऐका रेवा दीक्षित, इरावती मेढेकर यांनी गायलेली राष्ट्रभक्तीची गाणी उत्कर्षा चित्ते यांच्यासोबत. रात्री 9:15 स्पॉटलाईट हा कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. शास्त्रीय संगीत सकाळी 10:30 नयन घोष यांचं तबलावादन 3 ताल. दुपारी 2:30 किशोर काळे यांचं गायन राग भीमपलासी. अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन. संध्याकाळी 5:02 राग मिया मल्हार. प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन रात्री 10:00 राग हंसध्वनी आणि अरुण कशाळकर यांचं गायन राग नंद रात्री 10:30. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकली. 6:40 होत आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. येत्या 24 तासांमध्ये ठाणे, रायगड, पालघर या 3 जिल्ह्यांमध्ये बहुतेक सर्व ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल असा वेधशाळेचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया

0: कारळा लागवड याबद्दलची माहिती.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कारळा हे कोकणातील महत्वाचं पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये 35 ते 40% तेल असतं. या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. विशेषतः दुभत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारळा बी स्वादिष्ट चटण्या आणि खमंग मसाल्यात वापरलं जातं. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारं आणि किडींना परावृत्त करणारं असं हे बहुउपयोगी कारळ्याचं पीक आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून याची लागवड केली जाते. हे पीक खूप दाट पेरलं तर खरीप हवामानात उंच वाढतं, फांद्या कमी फुटतात, त्यामुळे पर्यायानं कारळ्याचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परंतु कारळा या पिकाची काही खास वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता जास्त पावसात तग धरतं आणि पाण्याचा ताणही सहन करतं. प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये आवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये या पिकाची चांगली वाढ होते. रोग आणि किडींचा विशेष प्रादुर्भाव या पिकावर होत नाही. याला पिवळी फुले येतात आणि जास्त दिवस शेतामध्ये टिकून राहतात, त्यामुळे परपरागीकरणास उपयुक्त आहे. आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद मिळतो. या पिकाची फुलधारणा झाल्यानंतर मधमाशा आकर्षित होतात, त्यामुळे शेतातील इतर परपराग सिंचित पिकांमध्ये परागीभवन जास्त प्रमाणात होतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत खरीप हंगामात करून कारळ्याचं उत्पादन आपण वाढवू शकतो. कारळ्याची शेताच्या सभोवताली बांधावर सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. त्यामुळे बांधावरील तणाचं प्रमाण कमी व्हायला मदत होते आणि मुख्य पिकांचं गुरांपासून आणि किडीपासून संरक्षण होतं. तसंच परपरागीकरण वाढतं आणि उत्पादनात भर पडते. पिकासाठी पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. पिकांना पाणी देण्यासाठी सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. सूर्यफूल हे परपराग सिंचन पीक आहे. अशा पिकाच्या सभोवती कारळा पिकाच्या 4 ते 5 ओळी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरल्यास हे पीक फुलोऱ्यात असताना मधमाशांना आकर्षित होऊन त्यांची संख्या वाढून परागीभवन जास्त प्रमाणात होतं आणि उत्पादन चांगलं मिळतं. जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. यासाठी बियाणामध्ये एकासेक या प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरण्यासाठी वापरावं, म्हणजे बियाणं जास्त पेरलं जाणार नाही. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. या पिकाला 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरत याची मात्रा द्यावी. हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरत पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. उरलेल्या 12.5 किलो नत्र खताची मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी ओळीलगत 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावी. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 ते 30 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. कारळ्याच्या IGP 76 उटकमंड N5 RTN 1 RTN 2 या जाती लागवडीसाठी शिफारस केल्या आहेत. या 90 ते 100 दिवसांमध्ये तयार होतात आणि हेक्टरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन देतात.
0: कारळा लागवड याबद्दलची माहिती आपण ऐकली. कृषीवाणी कार्यक्रमात वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. 7:15 आहेत. यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. MS शल्य फेलो इन लेझर अनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमेता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. ह्याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे अॅक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. अॅक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बात म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, बिना चिरफाड, बिना टाकेची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजे खातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी MS शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंतिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधन पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अति लोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्लवर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी हे लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोतेहो.
0: श्रोतेहो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर. थोड्याच वेळात संस्कृत बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.
1: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. अथ

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: मराठी साहित्यात राम गणेश गडकरी कवी, नाटककार आणि विनोदकार म्हणून अजरामर आहे. एकच प्याला, प्रेमसंन्यास, भाववंदन यासारख्या नाटकांनी आणि गोविंदा गजांच्या कविता यांनी त्यांना अमरत्व प्राप्त करून दिलं आहे. त्यांच्या साहित्याइतकीच त्यांची उपलब्ध पत्रंही अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. जरी त्यांच्या पत्रांचा स्वतंत्र मोठा संग्रह उपलब्ध नसला, तरी उपलब्ध पत्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, साहित्यिक दृष्टिकोनाचे आणि समकालीन साहित्य विश्वासी असलेल्या त्यांच्या नात्याचे आपल्याला दर्शन घडते. विशेषतः गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे मराठी पत्रसाहित्यातील महत्वाचं दस्तऐवज मानलं जातं. गडकरींच्या पत्रांचा विचार करताना सर्वप्रथम त्यांच्या गुरुनिष्ठेचा उल्लेख करावा लागतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याविषयी त्यांना अपार आदर होता. त्यांच्या पत्रांमध्ये गुरुबद्दलचा कृतज्ञ भाव, विनम्रता आणि आत्मीयता प्रकर्षानं दिसून येते. स्वतःच्या लेखनातील गुणाचं श्रेयही ते गुरूंना देतात. त्यामुळे ही पत्र केवळ संवाद न राहता गुरुशिष्य परंपरेचं उदाहरण बनतात. गडकरी यांच्या पत्रातून त्यांच्या साहित्य निर्मितीची प्रक्रिया देखील समजते. नाट्यलेखन, भाषेची शैली, पात्रांची उभारणी आणि साहित्याबद्दलची त्यांची भूमिका याविषयीचे त्यांचे विचार यातून व्यक्त होतात. त्यांच्या मनात साहित्य ही केवळ करमणुकीची गोष्ट नसून समाज प्रबोधनाचं आणि मानवी मन समजून घेण्याचं प्रभावी माध्यम आहे अशी धारणा होती. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहिलेलं पत्र बघूयात. ते लिहितात, गुरुवर्य तात्यासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि अदृश्य योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्ष उदार हृदयानं बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आला, वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणानं सामुपदेशन करीत आला, कधीमधी जर वेडेपणानं माझ्याकडून जर आपला उपमर्द झाला असता त्यांचीही बंधुप्रेमानं क्षमाच करीत आला, आजवर मी लिहिलेल्या वेड्यावाकड्या शब्दांचं पितृतुल्य प्रेमानं प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला, याप्रमाणे एक ना दोन हजारो उपकारांचं आज एकत्र स्मरण करून अंतःकरण कृतज्ञतेनं उचंबळून येत आहे आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी भक्तिभावानं आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे. माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दाइतकी सुद्धा किंमत नाही हे मी जाणून आहे, पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. बाळ गोपाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या पत्तराची फुलं झाली या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहेत, तोच प्रकार कृतज्ञतेचा आहे. आपले लेख वाचून मला चार शब्द लिहिता आले तेव्हा यात जे चांगलं असेल ते आपलंच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच, आणि जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्वक उदारतेनं कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार. आपला कृपाभिलाषी राम गणेश गडकरी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे. त्यांनी हे पत्र 20 डिसेंबर 1912 रोजी लिहिलेलं आहे. गडकरींच्या पत्रांचा ऐतिहासिक आणि संशोधनात्मक उपयोगही मोठा आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीचा कालखंड, तात्कालीन नाट्यविश्वातील घडामोडी आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचा अभ्यास करण्यासाठी ही पत्र महत्वाची साधनं आहेत. प्रत्येक पत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू उलगडते. त्यामुळं त्यांच्या पत्रांचा अभ्यास केल्याशिवाय गडकरींचं संपूर्ण साहित्यिक व्यक्तिमत्व उलगडणं कठीणच आहे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी

0: 5 मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा, अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: श्रोते हो, हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 20 सेकंद झाली आहेत. आता 7:10 ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: वाचन म्हणजे समृद्धी.
2: वाचन संस्कृतीची वृद्धी.
1: वाचन दृष्टी देतं.
2: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं.
1: वाचन माणूस बनवतं.
2: वाचन मनांना घडवतं.
1: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागू.
2: वाचन चळवळ वाढवू.
1: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
2: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.

0: अगं, देवाजवळ अशी फक्त प्रार्थना करून नाही भागणार. बाळाला हवा पोषक आहार आणि वेळीच योग्य वैद्यकीय उपचार. काय?
1: पोषक आहार आणि वैद्यकीय उपचार?
0: हो अगं, तो पोलिओचा डोस असो की गोवर कांजिण्या, वेळीच लसीकरण हे जागरूक मातेचं लक्षण.
1: वा ग माझ्या सखी, चांगलंच डोळ्यात अंजन घातलंस आणि आता डोक्यात कसा लख प्रकाश पडलाय.
0: हो ना, म्हण बघू आता प्रार्थना.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार.

संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पामुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव. आता सविस्तर बातम्या. देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन उद्या साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला संबोधित करणार आहेत. राष्ट्रपतींचं हे संबोधन आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून प्रसारित केलं जाईल. सुरुवातीला हिंदीतून आणि त्यानंतर लगेचच इंग्रजी भाषेतून हे भाषण प्रसारित केलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई केंद्रावरून संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल. स्वातंत्र्यदिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. विभाजन विभीषिका स्मृती दिन देशभरात आज पाळला जात आहे. 1947 देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच फाळणीच्या घटनेच्या वेदनांबाबत नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्ट हा दिवस विभाजन विभीषिका स्मृती दिन म्हणून पाळला जातो. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मान्य करण्यात आली. विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. अधिवेशनात लोकसभेत 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष CP राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांवर टीका केली. सरकार चर्चेला तयार असूनही विरोधकांनी केवळ गोंधळ घातला. या वर्तनातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. एकात्मिक जलव्यवस्थापनाच्या माध्यमातून सर्व राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या 21व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. नदीजोड प्रकल्पाला CWC मान्यता मिळाल्यानंतर याच वर्षी किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रकल्पाचं काम सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड आणि प्राधिकरण यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. नागरिकांना मुद्रांक आणि नोंदणी विभागाच्या सेवा अधिक सुलभ पारदर्शक आधुनिक आणि दर्जेदार पद्धतीनं उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील पहिलं आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालय पुण्यात सुरू करण्यात आलं आहे. राज्यातील नोंदणी कार्यालय आधुनिक आणि नागरिकाभिमुख करण्याचं मुख्यमंत्र्यांचं उद्दिष्ट आहे. त्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं. एक जिल्हा एक नोंदणीमुळे नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असल्याचंही बावनकुळे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कोथरूड इथं या कार्यालयाचं काल उद्घाटन करण्यात आलं. नोंदणीकृत दस्तऐवज सूची क्रमांक 2 आणि विवाह प्रमाणपत्रांच्या डिजिटल स्वाक्षरीयुक्त प्रमाणित प्रती नागरिकांना घरबसल्या ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या ई प्रमाण प्रकल्पाचाही राज्यव्यापी शुभारंभ काल बावनकुळे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आला. यावेळी बावनकुळे यांनी नोंदणी महानिरीक्षक आणि मुद्रांक नियंत्रक कार्यालय तसंच जमाबंदी विभागाच्या विविध कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या जमिनी हक्कांचं संरक्षण तसंच भूसंपादनातील वाद कमी करणं आणि मालमत्ता नोंदणी प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकार

विविध निर्णय घेत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. प्रत्यक्ष ताबा आणि वहिवाट असूनही सातबारा किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाव नसलेल्या सुमारे 2,31,000 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाकडून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला 5,000 कोटी रुपयांचं भांडवली कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. महामंडळाकडून एवढ्या मोठ्या रकमेचं कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्ज पुरवठ्यासाठी करण्यात येणार असून त्याचा व्यापक लाभ सहकार क्षेत्राला होईल असं महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्याची समृद्ध परंपरा अधोरेखित करणाऱ्या 10 मान्यवर कलावंतांचा काल संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत वर्ष 2024 आणि 2025चे संगीत नाटक अकादमी सन्मान प्रदान करण्यात आले. एकंदर 115 मान्यवर कलाकारांचा काल सन्मान करण्यात आला. मनीषा साठे, आनंद भाटे, अरुण नलावडे, अशोक पत्की, अरुण कशाळकर, मुकुंद मराठे, सुभाष नकाशे, शुभदा वरदकर, शैलेश भागवत आणि प्रमोद पवार या राज्यातल्या कलावंतांना हा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पुढच्या वर्षी पुण्यात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर 99 नांदी संमेलनं आयोजित केली जाणार आहेत. या श्रंखलेतील पहिलं नांदी संमेलन आज पुण्यात होणार आहे. पुण्यातील हिराबागेत 1878 पहिल्यांदा न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या अध्यक्षतेखाली पहिली ग्रंथकार सभा बोलावली गेली. त्याच ठिकाणी म्हणजे ज्योत्स्ना भोळे सभागृहात हे संमेलन होणार आहे. केवळ निमंत्रितांसाठी आयोजित या संमेलनात पहिल्या ग्रंथकार संमेलनाचं दृश्य नाट्यरुपात सादर केलं जाणार आहे. त्यानंतर शतायुषी विद्वजन यास्मिन शेख आणि शिद फडणीस यांचा आणि शताब्दी पूर्ण केलेल्या 15 संस्थांचा गो बंग देगलूरकर यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील सत्यशोधक महात्मा या दीर्घांकाचं सादरीकरणही होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवाशांना सुलभ, सुरक्षित आणि डिजिटल प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या एनसीएमसी स्मार्ट कार्डला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यात सुमारे 65 लाख कार्ड सक्रिय करण्यात आली आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. येत्या 15 ऑगस्टपासून सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. प्रत्येक शाळेत जाऊन ही प्रक्रिया करण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी इतर कोणत्याही ठिकाणी नोंदणी करू नये असं आवाहन एसटी महामंडळानं केलं आहे. महिला ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी येत्या 1 सप्टेंबरपासून एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात येणार आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल यांच्यावर काल नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या मातासाहेब गुरुद्वारा इथं हल्ला झाला. बादल यांच्यावर नांदेड शहरातल्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या घटनेनंतर एका व्यक्तीला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ निलाभ रोहन यांनी मातासाहेब गुरुद्वारा इथं भेट देऊन माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बादल यांच्या पत्नी खासदार हरसिमरत कौर बादल यांच्याशी संवाद साधला आणि बादल यांच्या प्रकृतीची चौकशी केली. या हल्ल्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 80व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित. नदीजोड प्रकल्पांमुळे राज्य दुष्काळमुक्त होण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. राज्यातील पहिल्या आदर्श मुद्रांक आणि नोंदणी कार्यालयाचं पुण्यात उद्घाटन आणि राष्ट्रपतींच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचे सन्मान प्रदान. राज्यातल्या 10 कलावंतांचा गौरव.

0: आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
4: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
3: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
1: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
4: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
3: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
1: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
3: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्व

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 मीटर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर अस्मिता वाहिनी।
1: 7:23 झाली आहेत दिनविशेष। दिनांक 14 ऑगस्ट 2010 पहिल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा सिंगापूर इथे घेण्यात आल्या। 14 ऑगस्ट 1947 भारताच्या घटना समितीने सत्ता स्वीकारण्याचा ठराव मंजूर केला। लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले। 14 ऑगस्ट 1893 मोटार वाहनांची नोंदणी सुरू करणारा फ्रान्स हा जगातला पहिला देश ठरला। ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचा जन्मदिवस 14 ऑगस्ट 1925। सामाजिक कार्यकर्त्या लेखिका महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून सनद मिळवणाऱ्या गोदावरी परुळेकर यांचा जन्म 14 ऑगस्ट 1907। ज्येष्ठ अभिनेते शम्मी कपूर हे जग सोडून गेले दिनांक 14 ऑगस्ट 2011 या दिवशी। 1952 हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर खाशाबा दादासाहेब जाधव यांचं निधन झालं 14 ऑगस्ट 1984 या दिवशी। आपण ऐकत होतो दिनविशेष। यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात। आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत। आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास।

0: नमस्कार, माहिती व जनसंपर्क विभाग कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्त योजना 2026 हा राज्य शासनाने घेतलेला एक सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे आणि त्याच्यामुळे आपले जे जे काही शेतकरी बांधव आहे, जो शेतकरी राजा आहे, त्याच्यावरील कर्जाचा भाग नक्कीच कमी होणार आहे. पण बघितलं की या योजनेची अंमलबजावणी किंवा त्याची पडताळणी कशी होणार आहे आणि त्याच्याविषयी सविस्तर अजून आपण पुढे जाणून घेणार आहोत. आपल्या बरोबर आहेत सहकार विभागाचे प्रधान सचिव श्री प्रवीण दराडे सर. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. तुम्ही हेअर कट किंवा त्याच्याविषयी समजावून सांगितलं तर आपल्या शेतकरी बांधवांना अजूनही की व्यापारी बँकांच्या कर्ज खात्यात काही तफावत दिसली किंवा हेअर कट याविषयी सवलतीच्या आहेत त्याविषयी अजून परत एकदा सांगू शकाल?
1: माझ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला जे बँकेमधला लेजर बॅलन्स आहे तो बॅलन्स किंवा आमचा महा आयटी पोर्टलवरती जी रक्कम तुम्हाला दिसते ती रक्कम आणि आम्ही ज्या याद्या लावलेल्या आहेत बँकेच्या ब्रांचमध्ये किंवा ग्रामपंचायतीमध्ये किंवा आमच्या पॅक्सच्या बाहेर कार्यालयामध्ये त्यामध्ये आपल्याला तफावत दिसते. ह्या ज्या याद्या आमच्याकडे मिळालेल्या त्या संबंधित बँकांनी एनपी अकाउंट झालेल्या अकाउंटवरती त्यांनी हेअरकट घेतल्यानंतरच्या याद्या आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त आमच्या महा आयटी पोर्टलवरची रक्कम तुमचं अकाउंट तुमचं नाव बरोबर आहे किंवा नाही हे फक्त बघावं आणि 2 लाखाच्या आतली संपूर्ण रक्कम तुम्हाला माफ होणार आहे. त्यामुळे यादीमधली रक्कम अजिबात आपण बघू नये, त्याकडे लक्ष देऊ नये. 100% आपल्याला 2 लाखाच्या आत पूर्ण कर्जमुक्ती होणार आहे. यामध्ये बँकेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेट लेवल बँकर्स कमिटीची मीटिंग घेतली होती, त्यांना आवाहन केलं होतं आणि 2017 आणि 2019 प्रमाणेच बँकांनी देखील त्यांचा आपला सहभाग या शेतकरी कर्जमुक्तीमध्ये द्यावा या दृष्टिकोनातून त्यांना आव्हान केलं होतं आणि त्या आव्हानांना त्यांनी अतिशय चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे. आणि ज्यामध्ये एखाद्या शेतकऱ्याचं अकाउंट एनपीए झालेलं असेल आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी एनपीए झालेलं असेल तर त्या ठिकाणी 1 लाखाचं जर कर्ज असेल तर फक्त 85,000 रुपये बँक घेऊन ते सेटल करणार आहे 100% आणि बेबाकीचं सर्टिफिकेट देणार आहे, नील अकाउंटचं सर्टिफिकेट देणार आहे. 15,000 रुपये बँक स्वतः त्या अकाउंटमध्ये टाकणार आहेत. तसंच 2 वर्ष जर असेल तर त्या ठिकाणी 70,000 रुपयावरती ते अकाउंट आपलं सेटल होणार आहे आणि जरी तुमच्या अकाउंटला कर्ज घेतलेली रक्कम एनपी अकाउंट झालेली रक्कम 1 लाख रुपये दिसत असली तरी 30,000 रुपयाची रक्कम बँक स्वतः त्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करणार आहेत एनपी अकाउंटमध्ये. अशा पद्धतीने 3 वर्ष जर असेल तर 45,000 रुपये बँकेच्या माध्यमातून, 4 वर्ष जर असेल तर 45,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहेत, 55,000 रुपये स्वतः बँक टाकणार आहे आणि 4 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी जर अकाउंट आपलं जर एनपीए झालं असेल तर फक्त 35,000 रुपयामध्ये आपलं अकाउंट नील होणार आहे, उर्वरित 65,000 रुपये बँकेच्या माध्यमातून एनपीए अकाउंटमध्ये जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि 1 दिवसाच्या नंतर तात्काळ आपल्याला नव्यानं खरीप पीक कर्ज देखील आपल्याला त्या बँकेच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, संपूर्ण 100% त्यांना 2 लाखाच्या आतला कर्जमाफी मिळणार आहे.
0: सर, आता जी तुम्ही माहिती देतात त्याच्यामध्ये असा एक प्रश्न असा होतो उभा राहतो की असे काही शेतकरी बांधव आहेत का की जे आता लाभार्थी आहेत पण ते अपात्र ठरू शकतात, असे काही गोष्टी आहेत का?
1: कुठलीही मला वाटत नाही की असे काही शेतकरी आहेत की ज्या आपण याद्या लावल्या आहेत की जे अपात्र ठरू शकतात असं नाही. आपल्या अपात्रतेमध्ये निकष ठरलेले आहेत. केंद्र किंवा राज्य शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्यांचा पगार मासिक पगार 25,000 जास्त आहे, त्याचबरोबर आता जे सध्याचे विद्यमान आणि भूतपूर्व आपले लोकप्रतिनिधी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, मग त्यामध्ये बँकिंग सेक्टर असेल, अर्बन बँक असेल, रुरल बँक असतील, आमचे दूध संघ असतील, सुतगिरण्यांचे संघ असतील, यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना आपण यामधून वगळण्यात आलेला आहे. फक्त जे गरीब शेतकरी आहेत त्या सर्व पात्र शेतकऱ्यांना आपण या योजनेचा लाभ देणार आहोत आणि जे शेतकरी दिवंगत झालेले आहेत, मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देखील याचा आपल्याला लाभ मिळणार आहे. फक्त त्या वारसांनी आपली नावाची नोंद 7/12 तहसीलदारांच्या माध्यमातून करून घ्यायची आहे, ॲग्रीस्टॅकवरती नोंद करून घ्यायची आहे. त्यासाठी आमचे सर्व रेव्हेन्यूची मशिनरी आणि आमची सहकाराची मशिनरी आपल्याला मदत करेल. ॲग्रीस्टॅकवरती नोंदणी झाल्यानंतर आपला नवीन आधार क्रमांक त्यामध्ये नोंदणी करू आणि बँकेच्या माध्यमातून आमच्याकडे यादी येईल आणि नव्यानं तुम्हाला देखील कुठलाही शेतकरी दिवंगत झालेल्या शेतकऱ्याचे वारसदार देखील या योजनेपासून वंचित राहणार नाही याची संपूर्ण खबरदारी आम्ही घेणार आहोत.
0: नक्की सर. सर, बऱ्याचदा

0: होते की योजना सुरू होते, त्याची अंमलबजावणी होते, पण ती पारदर्शक असावी आणि वेळेत पूर्ण व्हावी हे खूप महत्वाचं असतं. तर त्याच्यासाठी आपल्या शासनाचे अशी काही यंत्रणा आहे का?
1: ही संपूर्ण योजना पारदर्शक व्हावी त्यासाठी संपूर्ण अंमलबजावणी या योजनेची आपण ऑनलाईन केलेली आहे. महाआयटीच्या माध्यमातून आपण पोर्टल केलेलं आहे. सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि कमर्शियल बँकांकडून संपूर्ण डेटा आपण या महाआयटीच्या पोर्टलवरती अपलोड केलेला आहे आणि यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावरती यंत्रणा आहे. अगदी तालुका पातळीवरती आमच्या असिस्टंट रजिस्ट्रारच्या ऑफिस आहेत, त्यांच्या मदतीने सर्व शेतकऱ्यांना त्यांची मदत घेता येईल. त्याचबरोबर सर्व आमच्या राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांचे जवळजवळ 17,000 जास्त ब्रांचेस आहेत. या ब्रांचेसमध्ये प्रत्येक ब्रांचमध्ये शेतकरी जाऊन याबाबतची माहिती घेऊ शकतात, काही अडचणी असल्यास त्यांना भेटू शकतात. आमच्या शासकीय कार्यालयामध्ये तहसीलदार, असिस्टंट रजिस्ट्रार किंवा जिल्हा कार्यालयामध्ये DDR, कलेक्टर्स यांना देखील ते भेटू शकतात. जिल्हाधिकाऱ्यांना देखील याबाबत माननीय महसूल मंत्री महोदयांनी प्रेस कॉन्फरन्स घ्यायला सांगितली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनेचा लाभ कशा पद्धतीने होणार आहे, कोणकोण या योजनेमध्ये पात्र असणार आहे, कोणकोण अपात्र असणार आहे, याची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी आणि शेतकऱ्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा संभ्रम निर्माण होऊ नये या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी घेण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये आम्ही पहिली यादी फक्त आता 17 लाख शेतकऱ्यांची जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 7 लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आणि 10 लाख सुमारे शेतकरी राष्ट्रीयकृत आणि कमर्शियल बँकांचे शेतकरी आहेत आणि ह्या जवळजवळ 17 लाख शेतकऱ्यांना अंदाजे 13,000 कोटीपेक्षा जास्त निधीची आवश्यकता लागणार आहे. संपूर्ण निधीची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे.
0: नक्कीच सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की काही जे पात्र आपले लाभार्थी शेतकरी बांधव आहेत त्यांची यादीही जाहीर झालेली आहे, पण बऱ्याचदा असं होतं की काही वेळेला माहिती किंवा ती नावं त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, तर ती यादी कुठे बघता येईल त्यांना?
1: ही शेतकऱ्यांना जवळजवळ आमच्याकडे 17 लाख शेतकऱ्यांपैकी 11.5 लाख शेतकऱ्यांचे मोबाईल नंबर आहेत, त्यामुळे आम्ही या सर्व 11.5 लाख शेतकऱ्यांना SMS द्वारे मेसेज पाठवला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना आपल्याला ही यादी त्या आपल्या गावातल्या जी बँक आहे, जी राष्ट्रीयकृत किंवा कमर्शियल बँक असेल, त्या बँकेच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला ही यादी बघता येईल, आपल्या ग्रामपंचायतीमध्ये ही यादी बघता येईल, किंवा आपली जी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था आहे त्या सेवा संस्थेमध्ये देखील ही यादी आपल्याला बघता येईल. सर्व ठिकाणी ही यादी आम्ही लावलेली आहे आणि ही यादी बघितल्यानंतर त्यातला विशिष्ट क्रमांक घेऊन आपण आपले सेवा केंद्रावरती जायचं आहे आणि आपलं आधार प्रमाणीकरण आणि ऍग्रीस्टॅक प्रमाणीकरण करायचं आहे. अगदी एवढं साधं आणि सोपी काम फक्त आम्ही शेतकऱ्यांसाठी ठेवलेलं आहे.
0: नक्की सर, त्याच तोच प्रश्न मला आता पुन्हा एकदा विचारायचा होता की बऱ्याचदा असं होतं की आपले शेतकरी बांधव कधी कधी तंत्रज्ञानाचा अभाव असतो किंवा बऱ्याचदा असं होतं की ती माहिती सोपी असते पण तरीही त्यांना ती कठीण वाटते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तर आपलं सरकार हे जे पोर्टल आहे जे तुम्ही सांगितलं तिथे गेल्यावर पुन्हा एकदा फक्त अजून साध्या सरळ पद्धतीने शेतकऱ्यांनी कुठली प्रक्रिया पूर्ण करायची आहे, अजून काही आहे का अशी माहिती?
1: आपले सेवा केंद्रावरती शेतकऱ्याने गेल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या महाआयटीच्या पोर्टलद्वारे संपूर्ण माहिती त्यांची ऑलरेडी आम्ही पोहोचवलेली आहे. त्या महाआयटी पोर्टल तुम्हाला दाखवले जाईल, तुमचं नाव दाखवलं जाईल, तुमच्या अकाउंटवरती किती कर्ज बाकी आहे ते दाखवलं जाईल, हा संपूर्ण तपशील आपण बघायचा आहे आणि तो आपल्याला मान्य असेल तरच आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. मान्य नसेल तर त्याच पोर्टलवरती ग्रीव्हन्सचं बटन आहे, ते ग्रीव्हन्सचं बटन आपण रेज करू शकतात. ते ग्रीव्हन्सेस अशा पद्धतीने आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावरच्या समितीमध्ये ते सर्व ग्रीव्हन्सेस शेतकऱ्यांचे आम्ही सॉर्ट आउट करू. म्हणजे अशी साधी आणि सोपी भाषा आहे आणि जर तुम्हाला संपूर्ण भरलेली माहिती बरोबर आहे, योग्य वाटली, तरच आपलं आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि अशा पद्धतीने आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर आपल्याला रिसीट मिळेल. रिसीट मिळाल्यानंतर सायझेबल नंबरचं शेतकऱ्यांचं आधार ऑथेंटिकेशन झाल्यानंतर डायरेक्ट DBTच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करणार आहोत. लोन अकाउंटला संपूर्ण रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर त्यांना कर्जमुक्तीचं सर्टिफिकेट देणार आहोत आणि त्याच बँकेमध्ये तात्काळ ते खरीप हंगाम 2026-27 कर्जासाठी अप्लिकेशन करू शकतात. सर्व बँकांना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आपल्या राज्याचे माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री यांच्या माध्यमातून कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत. एका दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना पुन्हा नव्यानं खरीप पीक कर्ज या बँकांनी कर्जमुक्ती झाल्यानंतर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही बँक आपल्याला खरीप पीक कर्ज नाकारू शकत नाही, एवढं मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो.
0: नक्कीच, म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या खरं तर विकासासाठी किंवा त्यांच्या एक शेतीची एक पुनर्संधी किंवा एक सकारात्मकता यावी यासाठी खरंच ही योजना खूप छान अशी राज्य शासनाने सुरू केलेली आहे. सर खरंच खूप खूप धन्यवाद, कारण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 याविषयी अतिशय सविस्तर आणि छान माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली. म्हणजे योजनेचं उद्दिष्ट काय

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
3: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ऍपवर.
4: श्रोतेहो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

0: तो अजून 40 मिनिटं झाली आहेत. आता आपण ऐकणार आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118.
1: श्रोतेहो नमस्कार. कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रस्तुत लँडमार्क टॉवर्स या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, 17 मजली लँडमार्क टॉवर्स ही साताऱ्यामध्ये उभारली जाणारी पहिली 17 मजली बिल्डिंग आणि यामध्ये फक्त सातारकरच नाही तर पुणेकर मुंबईकर सुद्धा घर घेत आहेत आणि याच बद्दलच्या गप्पा मारण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मुंबईच्याच संपदा निकम. नमस्कार संपदा मॅम.
2: हा नमस्कार.
1: तुम्ही मुंबईमध्ये स्थायिक आहात पण आता तुम्ही लँडमार्क टॉवर्स साताऱ्यामध्ये जी 17 मजली इमारत झालेली आहे तिथे घर बुक केलेलं आहे, तर बेसिकली मुंबई टू सातारा हा ट्रॅव्हल करण्याचं तुम्ही का ठरवलं आणि का साताऱ्यामध्ये घर घेताय?
2: ऍक्च्युली कसं आहे की आमचं मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यामध्येच, मिल्की अपशिंगे. म्हणून मग असा विचार केला की रिटायरमेंट झाल्यानंतर, मिस्टरांची रिटायरमेंट झाल्यानंतर सातारामध्ये स्थायिक व्हावं.
1: बर.
2: आणि असं आम्ही सर्च करत असताना मिस्टरांच्याच एका मित्रांनी आम्हाला सजेस्ट केलं की असाच एक प्रोजेक्ट आहे तुम्ही बघून घ्या. मग आम्ही ते बघितल्यानंतर आम्हाला त्यांचा प्रोजेक्ट आवडला. म्हणून आम्ही तिथे मग आमचा एक फ्लॅट आम्ही बुक केला.
1: बर. आता मुंबईमध्ये आपण राहतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याच सोयी सुविधांची सवय झालेली असते, तर या सगळ्या सोयी सुविधा साताऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळत आहेत का? हे सगळं तुम्ही बघून आला आहात का आणि तिथल्या क्वालिटी बद्दल किंवा तिथे दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल तुमचं काय मत आहे?
2: हो हो, सगळ्या सेवा तिथे उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी गार्डन आहे, जिम आहे. जसं मुंबईमध्ये आम्ही आता सध्या राहतोय तशा सगळ्या फॅसिलिटीज तिथे अवेलेबल आहेत.
1: ओके.
2: म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आपण इथेच घेऊया घर.
1: ग्रेट. जनरली आता आपण बघतो मुंबई मधल्या घरांचे साईज, पुण्यामधल्या घरांचे साईज, याचा जो काही एक स्क्वेअर फीटचा रेशो ठरलेला असतो की 1 BHK असेल तर इतके, 2 BHK असेल तर इतके, तसं साताऱ्यामध्ये तुम्हाला काही फरक जाणवला का जेव्हा तुम्ही लँडमार्क टॉवर्स मध्ये घर बघायला गेलात तेव्हा?
2: हो हो, तिथले घराचे स्क्वेअर फीट मध्ये भरपूर फरक आहे. मोठे मोठे फ्लॅट्स, मोठे म्हणजे मोठे मोठे रूम्स आहेत आणि स्क्वेअर फीट मध्ये पण बराच फरक आहे. कन्स्ट्रक्शन तर चांगलंच आहे त्यांचं.
1: ओके. आणि एकंदरीतच तिथली हवा किंवा तिथलं वातावरण आणि मुंबईमध्ये तुम्ही राहताय ते वातावरण किंवा तिथलं डेली रुटीन यामध्ये सुद्धा खूप फरक आहे, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
2: हो हो, खूप फरक आहे. म्हणजे पॉप्युलेशन कमी आहे, परत विचार करता म्हणजे प्रदूषणाचा विचार करता तर साधारण तर चांगलंच आहे.
1: अगदी. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला अजून काही सांगायचंय?
2: नाही, त्यांचं कन्स्ट्रक्शन वर्क चांगलं आहे, त्यांचं स्टाफ चांगलं आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर आम्हाला असं काहीच असं जाणवलं नाही की आम्हाला की त्यांनी काही माहिती चुकीची दिली वगैरे. सगळं व्यवस्थित त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या स्टाफनी.
1: ग्रेट ग्रेट. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमचा हा अभिप्राय ऐकून. तुम्हाला लवकरात लवकर तुमचं हे छान लँडमार्क टॉवर्स मधलं स्वप्नातलं घर मिळावं आणि तुमची अशीच वृद्धी होत राहावी हीच इच्छा व्यक्त करते. आणि आज आपण इथे आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद.
2: थँक्यू.
0: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे लँडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रॅक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चरचे 17 मजली लँडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा. बुकिंग साठी संपर्क 90118 90118. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, वैद्य सत्येन गुजर हे एक निष्णात आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुणे विद्यापीठामधून आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादित केली आणि पुणे आणि मुंबई इथे ते गेली 20 वर्ष यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. पुण्यामध्ये त्यांनी ISO

0: सर्टिफाईड ओंकार आयुर्वेद या संस्थेची स्थापना केली आहे, जिथे सर्व प्रकारच्या आजारांसाठी शास्त्रोक्त आयुर्वेदिक औषधी आणि पंचकर्म सेवा पुरवल्या जातात. अवघड समजल्या जाणाऱ्या केसेस बरं करण्यात त्यांचा हातखंड आहे. त्यांच्या या कार्याबद्दल महाराष्ट्रातील आयुर्वेद क्षेत्रातील प्रतिष्ठित अशा धन्वंतरी पुरस्काराने सुद्धा त्यांना गौरवण्यात आलं आहे. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला सांगा की आपण गेल्या दोन भागामध्ये आयुर्वेद आणि आयुर्वेदिक उपचारांची माहिती घेतली, पण शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन आयुर्वेदामध्ये येत नाही अशी एक धारणा आहे किंवा समज आहे, तर त्याबद्दल काय सांगाल?
1: आयुर्वेदाच्या 8 प्रमुख शाखा असतात, त्यातलं शल्य तंत्र म्हणजे शल्य चिकित्सा, ज्याला शस्त्रकर्म किंवा ऑपरेशन असं म्हणलं जातं, ही एक त्याची शाखा सांगितली. सगळ्यात पहिले शस्त्रकर्म करणारे पृथ्वी तलावरचे म्हणजे सुश्रुत महर्षी हे होते, ज्यांनी त्या काळामध्ये 3000-4000 वर्षापूर्वी शस्त्रक्रिया केलेली आहे. फक्त आता गोष्ट अशी आहे की ज्या पद्धतीने मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे, ज्या पद्धतीने अॅनेस्थेशिया किंवा शास्त्र वाढत गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपण शस्त्रकर्म करताना फक्त ही टेक्नॉलॉजी त्याचा युज करतोय. आयुर्वेदाने शल्यतंत्र सांगितलेलं नाही किंवा चिकित्सा मानली जात नाही अशी गोष्ट नाही. सहज शक्य आहे, त्यामुळे कोणतेही ऑपरेशन गरज नसताना बऱ्याच वेळेला केलं जातं, किंवा बऱ्याच आजारांमध्ये शस्त्रकर्माची गरज नसताना आयुर्वेदिक उपचारांनी सुद्धा रुग्ण पूर्ण बरा होऊ शकतो. नाही तर आयुर्वेदाने सुद्धा बऱ्याच ठिकाणी इतकी शल्य अधिकार हा म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला चिकित्सा शस्त्रकर्म करणं गरजेचं आहे असं सांगितलेलं
0: आहे. डॉक्टर, आयुर्वेदामध्ये सुद्धा शल्यकर्म आहे, लोकांना ते माहिती नाहीये.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023.
0: तर डॉक्टर, आता आपण सांगत होता शस्त्रकर्माविषयी किंवा ऑपरेशन विषयी, तर याबद्दल अजून काय सांगता येईल?
1: कितीतरी व्याधी असे आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रकर्माची आवश्यकता पडेलच किंवा करणं गरजेचं आहे असं नसतं, तरी सुद्धा शस्त्रकर्म केलं जातं. उदाहरणार्थ नाकाचा हाड वाढलेला आहे, तिरकं झालेलं आहे, तिथे ऑपरेशन केलं जातं. टॉन्सिल्सचे ऑपरेशन केले जातात वेगवेगळे. बऱ्याच वेळेला गुडघे बदलण्याची शस्त्रक्रिया कॉमनली सध्या केली जाते, गुडघे झिजले गेलेत म्हणून लगेच गुडघा बदलला जातो, पण त्याच्यासाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार आहेत. पाठीच्या मणक्यांमध्ये गॅप कमी झालेली आहे, गादी दबली जाते, नस दबली जाते, सायाटिका सारखे त्रास आहेत, या ठिकाणी सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक उपचारांचा पंचकर्म उपचारांचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळतात.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023.
1: मुतखड्यासाठी ऑपरेशन करणारे कितीतरी रुग्ण असतात, पण 2.5 सेंटीमीटर पेक्षा जर आतला खडा असेल तो आयुर्वेदिक उपचारांनी जाऊ शकतो. फिशर, मुळव्याद असू देत, फिस्टुला असू देत, ह्याच्यामध्ये तर आयुर्वेदिक उपचारांनी रुग्ण पूर्णतः कायमस्वरूपी शस्त्रकर्म न करता सुद्धा बरा होऊ शकतो. अँजिओप्लास्टी बायपास करून घेणारे कितीतरी रुग्ण असतात, पण बऱ्याच वेळेला अँजिओप्लास्टी का करावी लागते, ब्लॉकेजेस का तयार होत आहेत ह्याचा विचार करणं गरजेचं असतं. अँजिओप्लास्टी करून पुन्हा ब्लॉकेज झाले तर काय करायचं अशी परिस्थिती असते. तर तुम्ही बायपास टाळून सुद्धा फक्त आयुर्वेदिक पंचकर्म उपचारांनी औषधांनी सुद्धा ते ब्लॉकेजेस जाऊ शकतात. डोळ्यांचे वेगवेगळे ऑपरेशन असू देत, त्वचेशी संबंधित कोणतेही असणारे त्रास असू देत, या सगळ्या गोष्टींसाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग होत असतो.
0: बरोबर आहे डॉक्टर. या भागामध्ये तुम्ही शल्यकर्म शस्त्रकर्म म्हणजे काय, त्याची काय गरज आहे, याविषयीची खूप चांगली माहिती दिलीत.
2: श्रोते हो, वैद्य सत्यन गुजर सर दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या रविवारी मुंबईमध्ये शिवाजी पार्क दादर इथे भेटू शकतील. अपॉइंटमेंट साठी संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 83-90-90-2023.
0: पुढच्या भागात आपण आयुर्वेदाचं जे खास असं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पंचकर्म उपचार, त्याविषयीची माहिती घेणार आहोत. या भागात तिथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
4: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर.
5: आपण ऐकला ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद. आणि आता थोड्याच वेळात सुगम संगीत भावधारा.
6: 14 अगस्त 1947 भारत के इतिहास का वो रक्त रंजित दिन जब देश का विभाजन हुआ और लाखों लोगों ने इस बंटवारे की त्रासदी से विभाजन के कारण लोगों को अपना घर परिवार जमीन और संपत्ति भी छोड़नी पड़ी. असहनीय पीड़ा से जूझते इन मजबूर और विस्थापित लोगों को निर्मम हिंसा का सामना करना पड़ा. वर्ष 2021 में प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने विभाजन की असहनीय पीड़ा और दुख से गुजरे लोगों को याद कर

मंजिरी गानू आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू. आणि राष्ट्रकुल

तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. देशात आज फाळणी विभीषिका स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त 1947 देशाच्या फाळणीवेळी प्राण गमावलेल्यांना आणि त्याच्या भयंकर वेदना सहन केलेल्यांना आदरांजली वाहण्यात येत असून त्यासाठी राजधानी दिल्लीसह देशभरात इतरत्रही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. भारत स्वतंत्र होताना त्याच्या विभाजनावेळी झालेल्या प्रचंड हिंसाचारामुळे लाखो लोकांच्या मनाला खोलवर झालेल्या वेदनांची पुढील पिढ्यांना जाणीव असावी या उद्देशानं 2021 पासून दरवर्षी 14 ऑगस्टला हा दिन पाळण्यात येतो. फाळणी स्मृती दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर संदेश प्रसारित केला आहे. फाळणीच्या वेदना ज्यांना सहन कराव्या लागल्या त्या नागरिकांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं आहे. अनेक वेदनांची जाणीव करून देणारा हा दिवस मानवी धैर्याची सामर्थ्याची जाणीवही आपल्याला करून देतो. त्यानिमित्तानं देशात सलोखा आणि बंधुभाव जपण्याचा आपला संकल्प अधिक दृढ करूया असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी 7 वाजता ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणीवरून करण्यात येणार आहे. यामुळे उद्या सकाळी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या सकाळी 6:40 प्रसारित होतील. उद्या साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या अनुषंगानं देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी काल राजधानी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात दिव्यांग व्यक्तींशी विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी त्यांचे अनुभव जाणून घेतले तसंच त्यांच्या कर्तृत्वाचं कौतुक केलं. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे पॅरालिम्पिक खेळाडू, शासकीय अधिकारी, शिक्षणतज्ञ आणि उद्योजक अशा दिव्यांग व्यक्ती उपस्थित होत्या. संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित कालावधीसाठी संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनाच्या काळात एकंदर 12 विधेयकं मंजूर करण्यात आली. संपूर्ण अधिवेशन काळात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून घातलेल्या गदारोळामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आल्यामुळे लोकसभेत केवळ 19% तर राज्यसभेत 39% कामकाज झालं. विरोधकांच्या या वर्तणुकीबद्दल राज्यसभेचे अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अधिवेशनानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर टीका केली. सरकारनं चर्चेला तयार असल्याचं सांगूनही त्याला प्रतिसाद न देता गोंधळ सुरू ठेवण्यातून विरोधकांची पराभूत मानसिकता स्पष्ट होते असं रिजिजू म्हणाले. पावसाळी अधिवेशनात संसदेनं 12 विधेयकांना मंजुरी दिली. त्यामध्ये पेपरफुटी प्रकरणी कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या तसंच केरळचं नाव बदलून केरळम करण्यासंबंधीच्या विधेयकांचा समावेश आहे. बहुतांश विधेयकं चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी आयोजित केलेल्या पारंपरिक चहापानाच्या कार्यक्रमावर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं बहिष्कार टाकला. मात्र द्रविड मुन्नेत्र कळघमच्या नेत्या कनिमोळी या पारंपरिक स्नेहभेटीला उपस्थित होत्या. मात्र राज्यसभा अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमाला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि लायबेरियाच्या परराष्ट्र मंत्री सारा बेसेलो न्यांती यांनी काल नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य, खाणकाम, ऊर्जा, व्यापार आणि गुंतवणूक, शिक्षण, क्षमता बांधणी आणि परस्पर जनसंपर्क यासारख्या क्षेत्रातील भारत आणि लायबेरिया दरम्यानच्या संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. देशाच्या एकंदर निर्यातीत गेल्या म्हणजे जुलै महिन्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ नोंदवली गेली आहे. जुलैमध्ये देशानं

प्रदान करण्यात आले. संगीत, नृत्य, नाटक, लोककला, आदिवासी कला, बाहुली नाट्य आणि नाट्य अशा विविध कला प्रकारांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या 40 मान्यवरांना 3 लाख रुपयांची गौरववृत्ती प्रदान करण्यात आली. ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर यांचा त्यात समावेश आहे. तसंच या क्षेत्रांमधल्या 108 यशस्वी कलाकारांना प्रत्येकी 1 लाख रुपयाचे संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रपतींनी त्यांना ताम्रपट आणि शाल श्रीफळ देऊन सन्मानित केलं. त्याखेरीज युवा कलावंतांना दिले जाणारे उस्ताद बिस्मिल्ला खा युवा पुरस्कार यंदा देशातल्या 106 कलाकारांना प्रदान करण्यात आले. गायक आनंद भाटे, मुकुंद मराठे, सनईवादक शैलेश भागवत, नृत्यांगना शुभदा वराडकर, मनीषा साठे, संगीतकार अशोक पत्की, अभिनेता अरुण नलावडे, दिग्दर्शक प्रमोद पवार या महाराष्ट्रातल्या 9 दिग्गज कलावंतांसोबत गायक कृष्णा बोंगाणे, अंकिता जोशी, भारुड गायक भावार्थ देखणे, कठपुतळी कलावंत बालकृष्ण माजगे, संवादिनी वादक तन्मय देवचक्के आणि जागर कलावंत प्रवीण जाधव या 6 युवा कलावंतांना यंदा हा पुरस्कार मिळाला आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट या संघटनेनं केला असल्याचं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं म्हटलं आहे. मोठ्या संघटनेच्या माध्यमातून काम करण्याऐवजी लहान गटांच्या माध्यमातून काम करत AQIS या संघटनेनं मोठं आर्थिक जाळं निर्माण केलं आहे. बांगलादेशातही आपला गट स्थापन करण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे दक्षिण आशियात दहशतवादी हल्ल्यांचा धोका वाढला असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी देखरेख पथकानं केला आहे. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात काल संध्याकाळी एका जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी निर्माणाधीन असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून आणि पाणी झिरपून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 कामगार जखमी झाले आहेत. या बोगद्यात 22 कामगार अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलासह इतर यंत्रणा घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाल्या आहेत. नायजेरियातील लागोस इथं 4 दिवस झालेल्या राष्ट्रकुल तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये भारतानं एकूण 35 पदकं जिंकून सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. या स्पर्धेत 23 वर्षाखालील आणि वरिष्ठ अशा दोन्ही गटात भारतीय खेळाडूंनी 13 सुवर्ण, 8 रौप्य आणि 14 कांस्य पदकं जिंकली. स्पर्धेच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी भारताच्या वरिष्ठ तलवारबाजांनी 6 पैकी 5 सुवर्णपदकं पटकावली. छत्तीसगडमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसंच पश्चिम बंगालचा काही भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओदिशा आणि उत्तराखंडमध्येही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आज देशवासियांना संबोधित करणार. संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. अधिवेशनाचा बराचसा अवधी गोंधळामुळे वाया गेला तरी 12 विधेयकांना मंजुरी. जुलैमध्ये देशाच्या निर्यातीत गेल्या वर्षीच्या तुलनेत 13% वाढ. उत्तराखंडमध्ये बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू आणि राष्ट्रकुल तलवारबाजी स्पर्धेत 35 पदकांसह भारताला सर्वसाधारण विजेतेपद. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मंजू दिवाडकर यांनी गायलेलं हे गीत होतं मंगेश पाडगावकर यांचं. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

गायक होते आमोद दातार आणि गीतरचना होती मंगेश पाडगावकर यांची. भावधारा कार्यक्रमात सुगम संगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवर.

गीतरचना शांता शेळके यांची होती आणि हे गीत साकार बर्वे यांनी गायलं होतं. याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. भावगीतांचा आनंद या प्रसारणात यानंतर आपण घेणार आहोत 9:30 वाजता. आता 9 वाजलेत. ऐकूया अज्ञात मुंबई क्रमशः वाचन, आज 95.

0: श्रोता हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: प्रिन्स ऑफ वेल्सच्या 1875 मधल्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ त्याचा भव्य अश्वारूढ पुतळा 1879 साली मुंबईच्या फोर्ट भागात उभारला गेला. हा पुतळा घडवण्यासाठी मॅथ्यू नोबल या त्या काळातल्या मातब्बर शिल्पकाराला पाचारण करण्यात आलं.

0: नोबल यांनी पुतळा घडवण्यासाठी होकारही दिला, काम सुरूही झालं. पण पुढच्या काही दिवसात मॅथ्यू नोबल यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यू पश्चात हे काम त्यांच्या एवढेच कुशल शिल्पकार असलेल्या जोसेफ एडगर बोहम यांच्याकडे आलं. बोहम यांनी पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये म्हणजे सन 1878 साली 5.1 मीटर म्हणजे साधारण 16.5 फूट उंचीचं हे शिल्प घडवून पूर्ण केलं. हे शिल्प ब्रॉन्झ मध्ये घडवलं गेलं होतं.
1: बोहम यांनी घडवलेल्या या पुतळ्याचं ओतकाम मेसर्स यंग अँड फाउंड्री ह्या मध्य लंडनच्या पिम्लिको भागातल्या कारखान्यात करण्यात आलं होतं. प्रिन्स ऑफ वेल्स भारतातून मायदेशात परत जाताना त्याला जो जातीवंत अरबी घोडा भेट म्हणून मिळाला होता तो घोडा या पुतळ्यासाठी मॉडेल म्हणून वापरण्यात आला होता. लंडनमध्ये हे शिल्प आकाराला येत असताना खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स आणि राजघराण्यातल्या इतर व्यक्तींनी त्या जातीनं लक्ष घातलं होतं. धातूचं ओतकाम पूर्ण होऊन जेव्हा पुतळा साच्यातून बाहेर काढायची वेळ झाली तेव्हा तो पुतळा प्रिन्सच्या हस्ते बाहेर काढण्यात आला. शिल्पकार बोहम यांनी घडवलेल्या या शिल्पात प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल आर्मीच्या 10व्या हुस्सार दलाच्या म्हणजेच घोडदळाच्या कर्नलच्या गणवेशात दाखवलेला आहे.
0: मध्ये तयार झालेलं हे शिल्प त्यावर्षी लंडनमध्ये भरलेल्या रॉयल अकॅडमी समर एक्झिबिशन मध्ये आणि त्यानंतर त्याची प्रतिकृती काही काळानं पॅरिसमध्ये भरलेल्या एक्सपोजिशन युनिव्हर्सले मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी भरलेल्या प्रदर्शनात रसिकांनी या शिल्पाची खूप प्रशंसा केली. त्यानंतर ते शिल्प 1889 साली मुंबईत आणण्यात आलं आणि तेव्हाच्या अपोलो बंदरासमोरच्या चौकात त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली. तेव्हाचं अपोलो बंदर म्हणजे आजचा गेटवे ऑफ इंडिया आणि त्याच्या समोरचा चौक म्हणजे आजचा काळा घोडा चौक.
1: गुरुवार दिनांक 26 जून 1889 या दिवशी हा पुतळा उघडण्याचा कार्यक्रम झाला. पुतळ्याचं अनावरण करणे यासाठी त्या काळी पुतळा उघडणे हा शब्दप्रयोग प्रचलित होता. मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर सर रिचर्ड टेम्पल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. जून महिना म्हणजे ऐन पावसाचा, त्यात तो मुंबईतला पाऊस. आपल्या स्वभावधर्माला अनुसरून त्या दिवशी तो धुवाधार कोसळत होता. अगदी कार्यक्रमाची सांगता होईपर्यंत त्याचं थैमान चालूच होतं. मात्र त्या मुसळधार पावसातही मुंबई प्रांताचा कारभार हाकणारे बडे ब्रिटिश प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी, मुंबई शहरातले प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी आणि काही संस्थानिकही उपस्थित होते.
0: भावी राजाचा पुतळा, त्यामुळे उपस्थिती अनिवार्यच. हजर न राहून सांगतील कुणाला? पण ह्या पुतळ्याचा खर्च करणारे सर अल्बर्ट अब्दुल्ला डेव्हिड ससून मात्र काही कारणांनी या कार्यक्रमाला हजर राहू शकले नव्हते. त्यांच्याऐवजी त्यांचे बंधू सालोमन ससून उपस्थित होते. मुंबईकर नागरिकांच्या वतीने त्यांनीच गव्हर्नर साहेबांचं स्वागत करून पुतळ्याचं अनावरण करण्याची विनंती केली होती. पुतळ्याभोवती लावलेल्या कापडी आच्छादनाची रेशमी फीत गव्हर्नर साहेबांनी सोन्याच्या कात्रीने कापली आणि पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम पार पडला. तुफान कोसळणाऱ्या पावसाचं गालबोट सोडलं तर हा कार्यक्रम नेत्रदीपक झाला असं दिनांक 2 ऑगस्ट 1879 रोजीच्या इलस्ट्रेटेड लंडन न्यूज या लंडनहून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिकात छापून आलं.
1: 14 फूट 6 इंच उंचीच्या चबुतऱ्यावरील 4 फूट उंच चौथऱ्यावर प्रिन्स ऑफ वेल्स याचा 16 फूट उंचीचा हा अश्वारूढ पुतळा उभा होता. म्हणजे रस्त्याच्या पातळीपासून ते प्रिन्सच्या मस्तकापर्यंतची या शिल्पाची उंची 30-35 फूट एवढी होती. घोड्याच्या खुरांपासून ते प्रिन्स एडवर्डच्या मस्तकावरच्या केसांपर्यंतचे ब्रॉन्झमध्ये घडवलेले सर्व बारकावे नजाकतीने दाखवले होते. प्रिन्स ज्या घोड्यावर स्वार झालाय तो घोडा अत्यंत प्रमाणबद्ध असून त्याचं सौष्ठव आणि देखणे पण शिल्पकारानं इतकं अचूक रेखलं होतं की पुढचा डावा पाय उचललेला घोडा जिवंत असून आता कोणत्याही क्षणी तो दौडायला लागेल असा क्षणभर भास होत होता. तोपर्यंतच्या आणि नंतरच्याही काळात मुंबईत उभारल्या गेलेल्या पुतळ्यांपैकी हे

0: सर्वाधिक देखणं शिल्प ठरलं होतं।
1: केवळ हे शिल्पच देखणं नव्हतं, तर ते ज्या चौथऱ्यावर उभं होतं तो चौथराही अतिशय बारकाईने घडवण्यात आला होता। ह्या चौथऱ्यावर 1875 साली मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागताचा देखावा उठावदार भित्तीचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला होता। या भित्तीचित्रात मुंबई शहराच्या वतीनं अपोलो बंदरावर प्रिन्सचं स्वागत करणारे तेव्हाचे व्हाईसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक, मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर फिलिप वुडहाऊस, मुंबईचे माजी गव्हर्नर सर बार्टल फ्रियर यांच्या बरोबरच बडोदा, म्हैसूर, कोल्हापूर आणि कच्छ संस्थानांचे महाराजे दोसाभाई फ्रामजी, सर मंगलदास नथुभाई, सर अल्बर्ट ससून इत्यादींसारख्या मुंबईतल्या प्रतिष्ठित नागरिकांची म्युरल्स होती। ती इतकी हुबेहूब होती की त्यापैकी प्रत्येकाचा चेहरा त्या लहान आकारातही स्पष्ट ओळखता येत होता।
0: उभारल्यापासून पुढची 86 वर्ष हा पुतळा त्याच्याच नावाने प्रसिद्ध झालेल्या चौकात उभा होता। 1965 सालच्या ऑगस्ट महिन्यात मुंबईच्या रस्त्यावरचे जे ब्रिटिश पुतळे म्युझियम मध्ये हलवण्यात आले त्यात हा पुतळाही होता। हा चौथरा सध्या महानगरपालिकेच्या ताब्यात असल्याचं समजतं आणि हे देखणं शिल्प पाहायचं तर आता राणीच्या बागेत जायला हवं। आता या पुतळ्याविषयी अनेक दंतकथाही जन्माला आल्या, त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात।
1: श्रोते हो, आताच आपण ऐकत होतो काळा घोडा या शिल्पाच्या गोष्टीचा दुसरा भाग। उद्या आपण ऐकणार आहोत या गोष्टीचा पुढचा भाग। अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर। शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर।

आपण ऐकत होतो अज्ञात मुंबई क्रमशः वाचन. आज आपण ऐकला भाग 95. 9:10 होत आहेत. चित्रपट संगीत ऐकूया गीतबहार कार्यक्रमात.

0: गायिका होत्या अनुराधा पौडवाल. वंदना विटणकर यांचं गीत होतं चित्रपट आईची शपथ.
1: हे कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज काय येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल कसं?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डेंट म्हणजे BC कडे जा किंवा बँकेत रजिस्टर

प्रवीण दवणे यांचं गीत अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं. कृष्णा यांचं संगीत होतं आणि चित्रपट मंथन एक अमृत प्याला कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीतरचना विद्याधर गोखले यांची होती. संगीतकार विश्वनाथ मोरे आणि चित्रपट सुंदरा सातारकर. याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. यानंतर चित्रपट संगीत सकाळी 10 वाजता.

वसंत बापट यांचं गीत समूह स्वरात आपण ऐकलं. संगीतकार कानू घोष आणि याबरोबरच गीतबहार कार्यक्रम आता संपला. सकाळचे 10 वाजले आहेत. आता ऐकूया चित्रपट संगीत.

0: खतरनाक चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. प्रवीण दवणे यांचं गीत प्रतिमा राव यांनी गायलं होतं आणि संगीतकार राम लक्ष्मण.
1: शेतीतील नवनवीन प्रयोग, कृषी उत्पादनांचं मूल्यवर्धन, बाजारपेठेतील संधी, आरोग्यदायी आहार आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजा अशा विविध विषयांवर जाणून घेऊया तज्ज्ञांकडून महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती.
2: शेतकऱ्यांसाठी नवी संधी आणि ग्राहकांसाठी चांगल्या, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण अन्नाची माहिती देणारा कार्यक्रम फार्म टू सिटी.
1: ऐका फार्म टू सिटी दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता FM रेनबो 107.1 MHz वर. प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार.
2: फार्म टू सिटी 107.1 MHz FM रेनबो सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सुद्धा.

बाळा जोजोरे या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं गीत शोभा जोशी, सुरेश वाडकर आणि सहकलाकारांनी गायलं होतं. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. याबरोबरच चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 10:20 झाली आहेत. गांधीवंदना.

महात्मा गांधींनी म्हटलंय, मला विनोदाचं अंग नसतं तर मी कधीच आत्महत्या केली असती. बापूंनी वाहिलं तितकं मोठं ओझं किंवा तितकी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर वाहिली अशी माणसं इतिहासात थोडीच सापडतील. त्यांच्या आदेशावरून स्वातंत्र्यसंग्रामात लाखो लोक हसत हसत तुरुंगात गेले. त्यातले बरेचसे तर पुन्हा पुन्हाही गेले. हजारोंनी आपल्या नोकऱ्या सोडल्या, कामधंदा सोडला, आपली मालमत्ता किंवा इतर चीजवस्तू गमावली. ब्रिटिश सरकारनं केलेल्या लाठी हल्ल्यात आणि गोळीबारात शेकडो लोकांनी हसत हसत हात पाय किंवा इतर अवयव प्रसंगी प्राण देखील गमावले. स्वतः बापू दक्षिण आफ्रिकेत आणि भारतात अनेकदा तुरुंगात गेले. अनेकदा त्यांनी अन्नवस्त्रांचे हाल सोसले. अनेकदा त्यांना वर्तमानपत्रही वाचायला मिळत नसत. त्यांच्या शेवटच्या तुरुंगवासात त्यांना आगाखान पॅलेसमध्ये ठेवलं होतं. तिथं त्यांना पोटच्या मुलासारखे वाटणारे त्यांचे एकनिष्ठ चिटणीस महादेव देसाई आणि 60 वर्ष त्यांची जीवनसाथी राहिलेल्या त्यांच्या पत्नी कस्तुरबा दोघंही निधन पावले. देशात सुरू झालेल्या सर्व उपद्रवाचं खापर सरकारनं बापूंवर फोडलं होतं. या सर्व गोष्टींचा मनावर फार मोठा ताण पडला होता, तरी देखील जीवनभर त्यांची विनोदी वृत्ती, मुलांसारखं खळखळून हसण्याची त्यांना लाभलेली देणगी नष्ट झाली नाही. जे जे बापूंच्या सहवासात आले त्यांना बापूंच्या विनोदबुद्धीचं मोठंच आश्चर्य वाटायचं. त्यांची उल्हसित वृत्ती, विनोदबुद्धी, कुठल्याही गोष्टीची हास्यास्पद बाजू बरोबर शोधण्याची त्यांची हातोटी पाहून ही सर्व मंडळी चकित होऊन जात असत. त्यांचे कनिष्ठ चिरंजीव देवदास गांधी एकदा म्हणाले होते, बापूंच्या सगळ्या आठवणींमध्ये त्यांचं ते मनमोकळं हसणं, गाढ विश्वासातून उमलणारं ते हास्य, हीच त्यांची कायमची आठवण आहे. हा विश्वास, परमेश्वरावरची ही श्रद्धा, शेवटी सर्व काही चांगलंच होईल हा विश्वास, कोणत्याही गोष्टीची उज्ज्वल बाजू पाहण्याची प्रवृत्ती, या गोष्टींमुळेच बापूंची विनोदी मनोवृत्ती घडली होती, बनली होती. विनोदाची ती जादू पसरली होती. हो, ती जादूच होती, कारण त्यांच्या त्या मनमोकळ्या हसण्यानं त्यांच्या भोवतालची माणसं अक्षरशः भारून जात असत. त्या हास्याची लागण त्यांनाही होत असे आणि तेही खदखदून हसत असत. बापूंचे एक आफ्रिकी मित्र डॉक्टर जॉन हेन्स होम्स यांनी म्हटलंय, बापूंचा विनोद उत्स्फूर्त असे आणि इतरांनाही हसवल्याशिवाय राहत नसे, कारण त्यांच्या डोळ्यात निरागस आनंदाची अशी काही लकाकी चमकत असे की इतर लोक आपला आनंद हसण्यातून प्रकट केल्याशिवाय राहूच शकायचे नाहीत. बापूंनी एकदा लिहिलं, माझ्यावर इतके हल्ले झाले आहेत आणि इतक्या हल्ल्यांना तोंड द्यावं लागलंय की मला विनोदाचं अंग नसतं तर मी कधीच मरून गेलो असतो, पण माझी परमेश्वरावर जिवंत श्रद्धा आहे आणि जोपर्यंत प्रत्येक पावलागणिक तो मार्ग दाखवतो आहे तोपर्यंत लोक माझ्याबद्दल काय म्हणतात याची काळजी मी करणार नाही. लोकांचं ते म्हणणं मी मनावरच घेत नाही. मला हसणाऱ्यांच्या बरोबर मी देखील हसू शकतो. मुलांशी थट्टा विनोद करणं हा तर बापूंचा गुणविशेष होता. एकदा येरवड्याच्या तुरुंगात असताना आश्रमातली छोटीशी मुलगी सुमित्रा त्यांच्याबरोबर तुरुंगात राहण्याचा हट्ट धरून बसली. बापूंना आश्रमातल्या दुसऱ्या मुलीनं हे कळवलं. त्या मुलीचं नाव होतं नीनू. मग बापूंनी नीनूला पत्र लिहिलं, सुमित्रेला सांग की तुरुंगात येण्यासाठी तिनं चोरी केली पाहिजे आणि स्वतःला शिक्षा करून घेतली पाहिजे, किंवा मग पुरुषाच्या वेशात फिरलं पाहिजे, नाहीतर एखाद्या यंत्रात स्वतःला घालून मोठं केलं पाहिजे. निदान ती 16 वर्षाची तरी दिसली पाहिजे ना. किंवा मग तिला 2 ऐवजी 4 पाय आणि 1 शेपूट असलं पाहिजे, म्हणजे मग तुरुंगात माझ्याजवळ मला 1 मांजर ठेवता येईल. अशी मांजर व्हायची तिची तयारी आहे का? तिला विचार बरं, 4 पायांची आणि 1 शेपटीची मांजर होईल का ती? तसं करणार असेल तर तिला म्हणावं, गंगाबेनकडून औषध घे आणि पाय आणि शेपटी उगवली की गंगाबेन बरोबर इथे तुरुंगात ये.

श्रोते हो, गांधी वंदना हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 10:30 वाजतात. नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात ऐकूया नयन घोष यांचं तबला वादन, ताल 3 ताल. त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली आहे अतुल फडके यांनी. ऐकूया नयन घोष यांचं तबला वादन, ताल 3 ताल.

0: तबल्यामधून आपण ऐकले ताल, तीन ताल, त्यांना हार्मोनियम लहरा साथ केली होती अतुल फडके यांनी. शास्त्रीय वाद्यसंगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

0: सहज संवाद
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमात मी हर्षदा कुलकर्णी आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। श्रोते हो, कालपासून श्रावण महिना सुरू झाला आहे। सर्व सजीवांनाच सुख देणारा, मनामनात चैतन्य पेरणारा, पाचूसारखा हिरवागार महिना श्रावण, सावन प्रत्येकाचा मनभावन। तर अशा या श्रावण महिन्याशी निगडीत अनेक पैलूंविषयी आज सहज संवाद या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। सुरुवातीला एका छानशा गीताने कार्यक्रमाला सुरुवात करूया।

श्रोते हो, वसुंधरेचं बहरण म्हणजे श्रावण, सणांचं आगमन म्हणजे श्रावण, नात्यांचा ओलावा म्हणजे श्रावण आणि धरतीचं न्हाऊन निघणं म्हणजे हे श्रावण. हा श्रावण रसिकांना विशेष सुखावतो, शब्दातून देखील झरझर झरतो आणि अनेक कवींच्या लेखणीतून साकारतो. श्रावण महिना म्हटलं की बालकवींची श्रावणातील निसर्ग सौंदर्याचं वर्णन करणारी कविता हमखास आठवते, हो ना? श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून येऊन पडे.

श्रोते हो, असा हा ऊन पावसाचा खेळ श्रावणात रंगतो. श्रावण सरींनी व्रत वैकल्यांनी सण उत्सवांनी हा महिना चिंब भिजलेला असतो, म्हणून त्याला मराठी महिन्यांचा राजा म्हटलं जातं.

हा केवळ पावसाचा ऋतू नाही तर तो भावनांचा, आठवणींचा, भक्तीचा आणि आपल्या मनातल्या असंख्य रंगांना पुन्हा उजाळा देणारा ऋतू आहे. श्रावण आला की प्रत्येकाच्या मनात एक वेगळंच चित्र उमटतं. कुणाला आठवतात श्रावणी सोमवारच्या पूजा, कुणाला नागपंचमीची लगबग, कुणाला मंगळागौरीचे खेळ, तर कुणाला लागलेली असते माहेरची ओढ. खरंच एक वेगळीच जादू आहे या महिन्यात. कवींना भुरळ घालणारा, सृजनाला आवाहन करणारा असा हा आनंदाचा धनी असलेला श्रावण, खरोखरच मनभावन.

गुरु ठाकूर यांची ही एक कविता आहे, श्रावणाचं यथार्थ वर्णन करणारी. कधी सरींची सोन पेरणी, कधी उन्हाचा उन्हाड चाळा, आणि धरेचा पदर पोपटी क्षणाक्षणाला दिसी निराळा. आभाळाच्या गोंड सगाली इंद्रधनुची कमान ओली, रानपाखरी बोलू लागली वसुंधरेची हिरवी बोली. श्रावणात ऊन पावसाचा लपंडाव चाललेला असतो. क्षणात आभाळात काळ्या ढगांची पिछेहाट होऊन सूर्याची किरण धरणीवर तेजाची बरसात करतात, तर दुसऱ्याच क्षणी गडद निळे ढग सूर्यकिरणांना मागे सारून घननीळ बरसतो आणि रेशीमधारा रिमझिमतात, जलधारांची बरसात करू लागतात. श्रावणातील या सृष्टी सौंदर्याच्या मोहातूनच कविवर्य मंगेश पडगावकरांनी श्रावणात घननिळा या गीतातून श्रावणाचं यथार्थ वर्णन केलं आहे. ऐकूया हे गीत.

श्रोते हो, सहज संवाद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आणि मी आज आपल्यासोबत आहे हर्षदा कुलकर्णी. श्रावणातल्या विविध पैलूंवर आज आपण बोलतोय. श्रोते हो, प्रत्येक वयातला प्रत्येकाचा श्रावण वेगळा, श्रावणाचं आणि प्रत्येकाचं नातं हे वेगळं. जसा आपण अनुभवतो तसा आपल्याला श्रावण जाणवतो. तरीही एक मात्र खरं, मनभावन श्रावण कधी प्रियकराच्या रूपात भेटतो, तर कधी सख्याच्या, कधी कृष्णाच्या बासरीतून बरसतो, तर कधी आठवणी ओलावत मन धुंद करतो.

श्रोते हो, आपल्याकडे पूर्वी एक म्हण प्रचलित होती, आषाढी आणि सण हा कारी। या म्हणीचा वापर करताना आषाढ महिना हा पुढील साऱ्या सणाला हाकारीत येतो, सूचना देत येतो असं म्हटलं जायचं। आणि खरंच ते अगदी खरं आहे, कारण आषाढीनंतर श्रावणात नागपंचमी, श्रावणी, नारळी पौर्णिमा, बैलपोळा असे एकूण 9 सण साजरे केले जातात। आणि या 9 सणांमध्ये पहिला मान आहे तो नागपंचमीचा। नागपंचमी जवळ आली की जी नवीन सासूरवशीण असेल तिचा जीव माहेरी आणि निम्मा जीव सासरी असायचा, म्हणजेच एक पाय सासरच्या दारात तर एक पाय माहेरच्या अंगणात। या निमित्ताने माहेरी जाण्याचा योग यायचा। बरं, माहेरी जायचं म्हणजे आधी सासरी तसा निरोप आला, कोणी घ्यायला आलं तरच जायचं असं असायचं। अशातच श्रावण महिना सुरू झाला की तिच्या मनाची घालमेल इतकी व्हायची की सहज शब्द निघायचे, चार दिसावर उभा ओला श्रावण झुलवा, न्याया पाठवा भावाला हिला माहेरी बोलवा, किंवा सण श्रावणाचा आला आठवे माहेरचा झुला, कधी येशील बंधुराया नको लावू वाट बघाया।

श्रोते हो, महाराष्ट्राच्या सर्व स्तरात अति उत्साहाच्या उधाणात साजरा होणारा बायकांचा सण म्हणजे नागपंचमी. श्रमकरी समाजात दिवाळीपेक्षाही नागपंचमी सासूरवासिणींना महत्वाची वाटतं, कारण हमखास 4 दिवस का होईना माहेरपणाला जाऊन मन मोकळं होऊन येण्याची संधी असते. या दिवशी भाऊ घ्यायला येतो आणि त्याच्या वाटेकडे बहीण डोळे ओले करून पाहते. मी ग भावाला सांगते, मी ग भावाला सांगते, 12 सणाला येऊ नको, पंचमीला रे ठेवू नको. खरे गदी माडगुळकरांची सुद्धा एक रचना आहे, फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, फांद्यांवरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. तर असा हा नागपंचमीचा सण हा श्रावणात येतो आहे आणि सोमवारी नागपंचमी आहे. तर ऐकूया हे गीत.

श्रोते हो, सहज संवाद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर सुद्धा.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.
2: श्रोते हो, पावसाच्या सरींबरोबर गाण्यांच्या सप्तसुरांमधून मन मोकळं करण्याची हातोटी असल्यामुळे पाऊस, सणवार आणि गाणी हे समीकरण श्रावणात पक्क झालं आहे. नागपंचमी मंगळागौरीला रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा यासारखे खेळ खेळताना पारंपरिक गाण्यांची आठवण होणं तितकंच स्वाभाविक. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळत नसे. आजच्या स्त्रिया नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्तानं बाहेर पडू लागल्या आहेत, पण घरातील व्याप सांभाळून ऑफिसमधील कामांचा ढीक संपवताना सुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं आजच्या स्त्रीला शक्य होत नाही. म्हणजेच काय तर मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी संधी निमित्त हवं असतं आणि ही संधी मिळवून देणाऱ्या या हक्काच्या सणांचं रूप आज काहीसं बदलत आहे. पण तरीही या सगळ्या महिला वेळात वेळ काढून मंगळागौरीचा सण साजरा करताना दिसतात. ऐकूया मंगळागौरीचं हे छानसं गीत.

श्रोते हो, आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत श्रावण मासातील सर्व व्रतवैकल्य पाळणं काहीसं अशक्य होऊ लागलं असलं तरी विशिष्ट सणवार अगदी उत्साहाने साजरे केले जातात.

एकूणच स्त्री कितीही आधुनिक झाली तरी भावविश्वावर कोरलेले नाजूक भावबंध आजही तिला महत्वाचे वाटतात. हे महत्वाचं मानवी नातेसंबंधातील दुरावे साधण्याचं काम हे सण समारंभ नेहमीच करत आले आहेत. सणांमुळे दुरावे कमी होण्यास मदत होते. आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांना रोज या ना त्या कारणामुळे धावपळ करावी लागते. काळाबरोबर बदलत गेल्यामुळे आपल्या परंपरांचा विसर पडतो असं नाही. आजच्या आधुनिक काळातील मुली आणि स्त्रियांनी आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार केला असला तरी परंपरांकडे पाठ फिरवलेली नाही. परंपरांचं जतन करताना आवश्यक तिथे काही बदल केले जातात, पण मूळ भावना संवेदना संपत नाहीत. मन निसर्ग आणि संस्कृती यांच्या समीकरणातून निर्माण झालेल्या या परंपरा दीर्घकाळ टिकून राहतील, इतक्या परिपक्व आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे निश्चिंत होऊन आपण सर्वांनीच त्याची कास धरायला हवी. श्रावण मासातील हर्ष मनात उतरवून घ्यायला हवा, हो ना. बरे तर मंडळी, आजच्या सहज संवाद या कार्यक्रमातून मी हर्षदा कुलकर्णी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: सहज संवाद।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोते हो, मध्यान्नीचे 12 वाजले। महिलांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ।

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी लीना पांडे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कालपासून श्रावण महिना आपल्या सर्वांच्या जीवनात आनंदाची हिरवाई, नात्यांत प्रेमाची ओल आणि विचारांत पावित्र्य आणि प्रत्येक पावलांवर यशाची सोबत घेऊन आलेला आहे. मैत्रिणींनो, श्रावण असा शब्द आहे की जो उच्चारतास मनात दरवळतो ओल्या मातीचा सुगंध, कानात घुमतो मंदिरातील घंटानाद आणि डोळ्यांसमोर उभी राहते हिरव्यागार निसर्गाची मनोहारी छवी. मैत्रिणींनो, या दिवसांमध्ये पावसाच्या सरींनी धरणीला नवी पालवी फुटलेली असते. आकाशातून बरसणारे थेंब जणू सृष्टीवर आनंदाचा वर्षाव करत असतात. अशा या निसर्गोत्सवात भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचा सुंदर संगम म्हणजे पवित्र श्रावण महिना.

0: मैत्रिणींनो, वैशाली सामंत यांच्या स्वरातील चंद्रशेखर सानेकर यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं निलेश मोहरीर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलक फुलक. लेखन आणि निर्मिती सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.

0: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं।
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक।
0: हलक फुलक, हलक

0: हेलो। हाँ, उत्कर्षा बोल ग, काय म्हणलीस? अगं पण मी मॅसेज पाहिलाच नाही, उद्याच? हो, मस्त आयडिया आहे बघ। म्हणजे काय? अगं येणारच ना, मी एकदम तयार। आईला फोन देऊ? अगं आई आणि आजी बाहेर गेल्यात। एक काम कर ना, थोड्या वेळाने घरीच ये ना। आत्ताच येतेस? बर बर, चालेल। ओके बाय। हम जो चलने लगे।
1: काय बाई साहेब, मग काय विशेष? एकदम
0: तुला काय करायचंय?
1: काय म्हणजे? अगं मी तुझा मोठा भाऊ आहे, तुला प्रश्न विचारायचा मला अधिकार आहे की?
0: ए, अधिकाराच्या काय गोष्टी करतोस? मी काही तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बांधील नाहीये, कळलं?
1: अगं पण मी तुला सांगू का, बांधील नसलीस ना तरी मी तुझा मोठा भाऊ आहे ना, मग तुझा कर्तव्य आहे मोठ्या भावाचा आदर ठेवणं, तुझं कर्तव्य नाही का?
0: नाही सांगणार, जा। काय
1: नको सांगूस, पण मला कळलंय. कळलं का?
0: कळलंय?
1: मला माहित आहे ना, तुम्ही सर्वजणी, तुम्ही मैत्रिणी सर्वजणी मिळून ट्रेकिंगला जायचं प्लॅन करणार आहेत म्हणे. सर्व तर झाले, फक्त काय अजून स्थळ ठरलेलं नाही ना. प्रत्येकीचे वेगवेगळं मत आहे. तुझं मत विचारायला त्या उत्कर्षाने फोन केला होता, ती आता इथेच येणार आहे ना. मग काय, तुम्ही दोघी मिळून ऑनलाईन मीटवर मैत्रिणींशी चर्चेच करणार असताल.
0: ऑनलाईन मीट, ट्रेकिंग, हे इतकं सगळं तुला काय रे माहिती दादूड्या?
1: जादू येते जादू. मी ना मनकावडा आहे बघ, मला ना अंतर्ज्ञानानं सर्व गोष्टी कळतात बरं का.
0: हे मने अंतर्ज्ञान, माझा फोन चेक केलास ना तरी मला वाटलंच। उत्कर्षा मला म्हणत होती तू मॅसेज तर सीन केला आणि मला रिप्लाय दिला नाहीस, म्हणून न विचारता माझ्या फोनला हात का लावलास?
1: त्याला काय विचारायचं तेव्हा?
0: मोबाईलला नाही, मला न विचारता असं म्हणले मी।
1: ते तुला माहिती का, ते सकाळ सकाळी येणं ईश्वरीचा फोन टेव टेव टेव टेव वाजत होता. तेव्हा तू गच्चीवर फुलं आणायला गेली होतीस ना, म्हणून मी उचलला. मी म्हणलो हे टेव टेव वाजण्यापेक्षा उचललेलं बरं. ती म्हणाली की दादा रियाला सांग मेसेज बघायला. मी म्हटलं ठीक आहे बरं, रियाला मेसेज बघायला सांगायचं. मग विचार केला, इतक्या सकाळी या ईश्वरीने कशासाठी फोन केला आणि मेसेज कशाला सांगितलं बघायला. मला वाटलं नक्कीच काहीतरी शिस्त आहे, काय असेल, कोणी पाठवलं असेल, कशासाठी पाठवलं असेल, म्हणून बघितलं मी मेसेज.
0: म्हणजे ईश्वरीचा पण फोन आला होता? तू मला का नाही सांगितलंस? आता ती मला चिडणार मी कॉल बॅक केला नाही म्हणून। थांब, तुझ्या मित्राचा फोन येऊ दे, मग बघ।
1: ए थांब थांब थांब, ए माझ्या फोनला हात नको लावू, थांब थांब.
0: हे बघ मी घेतला।
1: ए थांब थांब, अगं थांब.
0: हॅलो। हां
1: अगं
0: हॅलो। हां अन्वित दादा, अरे दादूड्या की नाही बाहेर गेलाय बघ, मोबाईल विसरलाय घरी। नाही
1: अगं
0: नाही नाही आत्ता संध्याकाळ शिवाय तो येणारच नाही बघ।
1: काय तू ना
0: अरे एक्स्ट्रा लेक्चर आहे ना तुमचं,
1: काही सांगतेस?
0: तुला माहित नाही? तू नव्हतास? अरे पण दादूड्याने सांगायला होतं ना तुला।
1: अगर या तू
0: असे कसे रे मित्र? बर बर बर, जा आता लवकर, म्हणजे कॉलेजला लेक्चर मिस होणार नाही। बाय।
1: काय तू ना रिया, तू कशाला खोटं बोललीस? पण मी तुला सांगितलं होतं ना नको फोनला हात लावू म्हणून. आणि तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, त्या बिचाऱ्याला विनाकारण आता हेलपाटा होईल ना, आता तो मला बोलेल.
0: आता कसं? आता कसं?
1: ए रिया तुला काय गरज होती
0: ए
1: का
0: दादूड्या,
1: फोनवर
0: शांत बस
1: बोलायची?
0: बरं तू,
1: पण तू कशाला खोटं
0: प्रत्येक वेळेस
1: बोलली?
0: तुझं चालूच आहे।
1: अगं पण तुला माहिती आहे ना आज सुट्टी आहे ना, आणि त्या बिचाऱ्याला
0: अरे
1: आता
0: मग तू
1: विनाकारण
0: का नाही
1: हेलपाटा
0: माझ्या
1: झालं
0: फोनला
1: ना.
0: का हात लावलं तू?
1: पण मला सांग ना, त्याला खोटं कशाला सांगितलं, तर तो मला किती बोलेल बरं.
0: आता कसं वाटतंय तुला
1: तू
0: की?
1: पण ना आता ठीक आहे ना.

0: तिथं पण फोन येईल ना, मी पण बघतो आता मग काय आता
1: राहू दे
0: आता. आई आली वाटत. अरे पुष्पाजी तू.
1: अरे काय चाललंय एवढा आरडाओरडा, खालच्या गेट पर्यंत आवाज येतोय, काय झालंय? अगं आजी.
0: काही नाही अगं आजी, तुला सांगू का, ही ना रिया असेच करते माहिती का नेहमी. अगं
1: ए तू बोलू नकोस बरं, मी आधी सांगणार.
0: नाही नाही मीच आधी सांगणार आहे. नाही नाही तू थांब, मी बोलणार आहे. थांब थांब थांब ना, मी बोलणारच आहे आता.
1: अरे मला अशी दारातच उभी करणार आहात का? आत तर येऊ द्या, मग करूया न्यायनिवाडा.
2: न्यायनिवाडा? कोणावर अन्याय झालाय? कुणी केलाय? अपराध्याला कठोर दंड मिळायलाच हवा. न्यायाधीश महोदय, आम्ही आपणास अपील करतो.
0: आले बघा वकिलीनबाई, अजून लॉच्या कॉलेजला ऍडमिशन घेतलं नाही, पण आताच एकदम नामवंत वकील झाले, ते थाटात वावरत असते.
2: काय म्हणालास दादोड्या?
0: अगं मी असं म्हणालो की म्हणजे वकिलीनबाई आपलं थाटात स्वागत आहे, आपण यावं.
1: तुझी चारू आजी आणि रश्मी कुठे दिसत नाहीये?
2: अगं आजी त्या दोघी ना बाजारात गेल्यात.
1: तरीच मला वाटलंच, खालपर्यंत तुम्हा दोघांचा आवाज येतोय म्हणजे नक्कीच या दोघी घरात नसणार. तुमच्या भांडणाचं नेमकं कारण कळेल का?
0: अगं काही नाही
2: दादूड्या, तू शांत बस बरं.
1: दोघी एकदम बोलू नका, एक एक करून सांगा म्हणजे कळेल तरी मला. रिया बोल काय झालंय.
2: पुष्पाजी हा दादूड्या हुकुमशाही चालवतो, प्रत्येक गोष्ट त्याला कळायलाच हवी असं त्याचं म्हणणं असतं बघ.
0: पण मी ना असं काही नव्हतं बर का.
2: मी का म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्ट सांगायला हवी? माझं म्हणून काही आयुष्य आहे की नाही?
0: पण मी मोठा भाऊ आहे ना तुझा,
2: तू सांगतो का सगळ्या गोष्टी मला? नाही.
3: अगदी बरोबर रिया. रिया ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि व्यक्ती स्वातंत्र्य हा तिचा अधिकार आहे दादू.
0: काय बरोबर आहे, आज ठरवायचं आणि उद्या लगेच ट्रेकिंगला निघायचं.
1: ट्रेकिंगला कुठे जाणार आहात?
0: हो हो ट्रेकिंगला जाणार. आज ठरवलं ना उद्या लगेच पळणार आहेत म्हणजे आहे का?
3: असं नाही आजी. नाही म्हणजे अजून स्थळ काही ठरलेलं नाहीये, तेच ठरवण्यासाठी आम्ही ऑनलाईन मीट घ्यायचं ठरवलं होतं ना, मग ते स्थळ ठरलं की मग निघू.
0: म्हणजे नुसतं स्थळ ठरवलं म्हणजे झालं, बाकी काहीच नाही?
3: एकदा स्थळ ठरलं की बॅग उचलायची आणि निघायचं. रोजच्या त्याच बोरिंग रुटीनला कंटाळलोत ग आम्ही, त्यातून बाहेर पडून निसर्गाच्या सहवासात जायचं, एकदम मूड फ्रेश होतो. छोटे छोटे शहर से खाली बोर दो भैरो से हम छोला उठा के चले.

0: म्हणे झोला उठा के चले, उचलली जीप लावली टाळूला आणि घेतलं घमेलं चालले वाळूला. इतकं सोपं असतं का हे सगळं?
1: अगं मी तेच तर म्हणतोय ना आजी.
0: किती जणी जाणार आहात? सोबत कोण असणार आहे का? ट्रेकिंगचा अनुभव असणारं कोणी सोबत आहे की नाही?
1: मलाही तेच म्हणायचं आहे.
2: आता किती जणी जाणार, कोण येणार, काही ठरलं नाही अजून.
1: या यांचं हे पण ठरलं नाहीये की अजून किती जणी जाणार आहेत आणि लगेच चालल्या.
3: नाही म्हणजे आजी, मी, रिया, ईश्वरी आणि शर्वरी तर जाणार आहोतच, पण उरलेल्या 5 जणींपैकी कोणी एखादा दोन कमी जास्त येऊ शकतं.
1: बघ पुष्पा आजी, मुली मुलीच जात आहेत आणि ते पण शिवाय जे असं की एकदम असं ऐनवेळी ठरवलंय, काहीच नाहीये.
3: मग काय मुली स्वतंत्रपणे ट्रेकिंगला जाऊ शकत नाही?
1: मी असं कुठं म्हणलो.
0: अग पण या आधी तुम्ही कधी ट्रेकिंगला गेला आहात का? अनुभव आहे का तुम्हाला?
3: अग आजी, पण
4: गेल्याशिवाय अनुभव कसा येईल?
0: अग पहिल्यांदाच जाणार आहात ना, मग तशीच पाठीवर बॅग टाकून निघणार?
1: मी पण तेच म्हणत होतो.
3: कोणत्याही गोष्टीची पहिली वेळ जर असणारच ना आजी.
0: अग हो ग बाई, पण कुणी अनुभवी माणूस सोबत असलं तर मार्गदर्शन मिळतं ना. अडचणी येत नाहीत.
3: अडचणी आल्या नाहीत तर त्याला तोंड कसं द्यायला आम्ही शिकणार? आमचा मार्ग आम्हाला शोधता आला पाहिजे की नाही ग?
0: अग पण अजून कुठं जायचं तेच ठरलं नाही तर कसं जाणार? खायला सोबत घेणार की रस्त्यात घेणार? बॅग मध्ये प्रवासाला आवश्यक काय काय घेणार? प्रवास जवळचा की लांबचा? त्या हिशोबानं तयारी नको का करायला? ज्या ठिकाणी जायचंय तिथे जायला जवळचा दूरचा मार्ग कोणता हे पण तर शोधायला हवं.
1: मग परत कोणता मार्ग सुरक्षित पाहिजे हा सगळा अभ्यास कधी होईल ना?
0: आणि लगेच निघायचं सकाळी.
1: बघ ना
2: अगं आजी, मोबाईल मुळे सगळं सोपं झालंय.

0: आता कोणाला काही विचारायची गरज नाही, मोबाईल मॅप लावला की जाता येतं.
1: आणि आजी तुला सांगू का, हा मॅप आहे ना कधी कधी सकवेत सुद्धा आणतो बर का.
2: काही पण सांगतोस दादा तू.
1: अगं खरंच उत्कर्ष, तुला माहिती का, मी खरंच सांगतोय. एकदा ना मी माझ्या मित्रांसोबत प्रवासाला गेलो होतो, मोबाईलवर मॅप लावला आणि आम्ही म्हणलं वा आता मोबाईल चांगला मॅप दाखवतोय त्या भरोश्यावर जाऊ. पण मॅपमध्ये बाई सांगत होती सरळ जा सरळ जा सरळ जा. आम्ही आपलं सरळ चाललोय पण आम्हाला काय माहिती, ज्या रस्त्याला जायचं होतं त्या रस्त्याला वळसा घालून मग सरळ जायचं हे कुठं. पण माहिती का ती सांगती सरळ जा ती बाई, आम्ही आपले बिचारे सरळ चाललोय सरळ चाललोय सरळ चाललोय. समोर गेलो तर एकदम तलाव आणि तरी ती बाई म्हणते सरळ जा, तिथंच उलटा झालो असतो आम्ही.
2: मग काय केलं तुम्ही?
1: आता मग ते सरळ काय तलावातच जायचं का. आम्ही काय करणार, तिथं तलाव बघितला म्हणला तर इथंच थांबू जरा. मग तास दीड तास आम्ही तिथंच थांबलो, आजूबाजूचा कोणीच माणूस दिसे ना. जवळपास तास दीड तासांनी एक जण तिथलाच राहणारा माणूस आला, तो पण टू व्हीलरवर जाताना दिसला. म्हणला हा पण सरळ जातो की काय. पण मग नंतर त्याला विचारलं, तो म्हणे या माझ्या मागोमाग. मग त्याच्या मागे मागे गेलो आणि रस्त्याला लागलो, नाही तर गेलोच होतो
0: तलावात.
2: रियाबाई काय म्हणत होता तुम्ही, कुणाला काही विचारायची गरज नाही. अग पुसे त्याची कधी ना नासे.
0: मग काय, प्रत्येक गोष्ट विचारूनच करायची. आमचे निर्णय आम्ही केव्हा घेणार, आता आम्ही मोठ्या झालोय, आमच्या स्वातंत्र्याचा काय उपयोग.
2: उत्कर्षा, स्वतंत्रता या शब्दाचा अर्थ सांगशील?
0: स्वतंत्रता म्हणजे स्वतःच्या तंत्राने वागणं.
2: यातलं स्व आणि तंत्र हे दोन शब्द महत्वाचे. स्व म्हणजे?
0: स्व म्हणजे मी.
2: बरोबर, स्व म्हणजे स्वतः आपण, तंत्र म्हणजे रीती नीती पद्धती किंवा नियमांची बंधनं. स्वतंत्रता म्हणजे आपण स्वतःच निर्माण केलेल्या पद्धतीनं अनुसरण. मी माझ्या विचारानं ठरवलेल्या गोष्टींचं आचरण.
0: मी माझ्या विचारानं स्वतंत्रपणे वागणार तर मग बंधन कशाला.
2: बाळा याच ठिकाणी बऱ्याच वेळा गल्लत होते. स्वतंत्रता म्हणजे स्वैराचार नव्हे, ताळतंत्र सोडून वागणं म्हणजे स्वतंत्रता नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे बंधन,
0: बंधन
2: अधिक बंधन म्हणजे बंधन पण स्वतः स्वतःवर घालून घेतलेली बंधन. स्वातंत्र्य म्हणजे खूप काम,
0: खूप काम
2: पण स्वेच्छेनं केलेलं प्रामाणिक कर्तव्य. स्वातंत्र्य म्हणजे परिश्रम, आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम.
1: अगदी बरोबर.
2: जिथं बंधनं असतात ना तिथं सत्कार्य घडतं.
0: ते कसं?
2: मला सांग, पावसाचं पाणी डोंगर माथ्यावर पडतं आणि 12 वाटांनी वाहूनही जातं, त्याचा काही उपयोग होतो का?
0: नाही.
2: पण तेच पाणी विशिष्ट पात्रातून वाहून त्याला कटाघाटाची बंधनं घातली तर उपयोग निश्चित होईल की नाही.
0: बरोबर.
2: अनियमित जीवन म्हणजे स्वतंत्रता नव्हे.
1: बघ रिया,
2: स्वतः अशी बंधनं स्वतःच निर्माण करायची आणि अगदी कसोशीनं ती पाळायची सुद्धा.
1: उत्कर्ष तू पण लक्षात घे,
2: म्हणजेच त्याला स्वतंत्रता म्हणतात.
1: पुष्पा आजी, स्वातंत्र्याचा किती सुंदर अर्थ सांगितलास ना ग तू.
0: खरंच स्वातंत्र्याचा हा अर्थ आजच्या पिढीनं समजून घ्यायला हवा. स्वेच्छेनं आत्मप्रेरणेनं केलेले परिश्रम, योग्य नियोजन, स्वतः स्वतःला घातलेली बंधनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभवी ज्येष्ठांचं मार्गदर्शन. अशी बांधिलगी जपली तर खऱ्या अर्थानं आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेत आहोत असं म्हणू शकतो.
1: बघ रिया आणि उत्कर्ष, आता कळालं ना दोघींना स्वातंत्र्याचा अर्थ.
0: हो ना दादू.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
3: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार साऱ्यांचीच उस्तवार. रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड. करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
1: चला जगूया मस्त मजेने,
0: होऊया जरा हलक फुलक.
3: हलक फुलक, हलक फुलक.
4: मैत्रिणींनो, आताच आपण कौटुंबिक श्रुतिका ऐकली, हलक फुलक भाग 15. लेखन आणि निर्मिती

सहाय्य वैजयंती नांदगावकर, सहभाग वैजयंती नांदगावकर, अनुप्रिता भाले, निकिता फपाळ, उत्कर्षा चित्ते आणि नयन पवार. सादर करते नयन पवार.

मैत्रिणींनो, चीटर या चित्रपटातील सोनू निगम आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील अखिल जोशी यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं अभिजित नार्वेकर यांचं. मैत्रिणींनो, आता ऐकूया डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. नमस्कार रसिक मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आजचा आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. मैत्रिणींनो, भारताच्या स्वातंत्र्याला अनेक वर्ष पूर्ण झाली आहेत. राजकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या आपल्या देशाने विकासाची अनेक शिखरं गाठली आहेत. पण स्वातंत्र्य म्हणजे केवळ राष्ट्राची सीमा सुरक्षित असणं किंवा परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नाहीये. खरं स्वातंत्र्य तेव्हा अनुभवास येतं जेव्हा माणूस भीती, अन्याय, अंधश्रद्धा, संकुचित विचार, न्यूनगंड आणि मानसिक बंधनापासूनही मुक्त होतो तेव्हा. तर मैत्रिणींनो, स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत हा विषय आपल्याला बाह्य स्वातंत्र्याबरोबरच अंतर्मनातील स्वातंत्र्याचाही विचार करायला भाग पाडतो. या विषयाचे विविध पैलू

0: घडून सांगण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर अपर्णा अष्टपुत्री शिसोदे, या विभाग प्रमुख आहेत मानसशास्त्र विभागाच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथच्या. चला तर आपण त्यांचं स्वागत करूया आणि आजच्या या आपल्या संवादाला विषयाला सुरुवात करूया. डॉक्टर अपर्णा मॅडम, तुमचं आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी खूप स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद. आणि
0: मॅडम, आपला विषय आहे स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत. तर आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीनं स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय?
1: मानसशास्त्राच्या दृष्टीने स्वातंत्र्याचा अर्थ जो होतो तो व्यक्तीवरती इतर कुणाचंही नियंत्रण नको आहे. व्यक्तीचं स्वतःवर नियंत्रण असलं पाहिजे, मग ते त्याच्या वर्तनावर असेल, त्याच्या विचारांवर असेल किंवा त्याच्या भावनांवरती असेल. दुसरं कोणीतरी त्या व्यक्तीला कंट्रोल नाही करत आहे. कसा विचार करायचा आहे, त्या भावना कशा हाताळायच्या आहे, मला नेमकं वर्तन कसं करायचं आहे, हे सगळे निर्णय जेव्हा व्यक्ती स्वतः घेतो तेव्हा आपण म्हणूया की तो स्वतंत्र आहे. दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यावरनं, इन्फ्लुएन्सवरनं तो हे जे करत नसेल ह्याचा अर्थ तो स्वतंत्र आहे. पण आपल्याला दिसतं की आपण कायम कुठल्या ना कुठल्या इन्फ्लुएन्समध्ये जर येत असू तर मात्र आपण मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वतंत्र नाही आहोत असं म्हणावं लागेल आपल्याला.
0: मग मॅडम, देशाला स्वातंत्र्य मिळाली इतकी वर्ष झालीत, पण प्रत्येक व्यक्ती मनानेही स्वतंत्र असणं हे का आवश्यक आहे?
1: खूप जास्त आवश्यक आहे. कारण बघा, आपण जेव्हा पारतंत्र्यात होतो त्यास आपल्याला त्रास होता. का त्रास होता? कारण माझ्यावर कुणीतरी काहीतरी लादत होतं. मला माझ्या इच्छा अपेक्षा आकांक्षा काहीच नव्हत्या. तसंच आपण जे वर्तन करतोय, आपल्याला आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यावरती जर दुसऱ्या कोणाचं तरी नियंत्रण असेल तर मला अस्वस्थ होणारच आहे. कारण माणसाला स्वतःचे विचार आहेत, स्वतःच्या भावना आहेत, त्याला त्याच्या त्याच्या इच्छा आकांक्षा आहेत. पण त्या पूर्ण करण्यासाठी जर त्याला स्कोपच मिळत नसेल, त्याला त्याला वाटच मिळत नसेल तर त्याला त्याचा त्रास होणार आहे. आणि मग त्यातनं आपण बघतो की मानसिक त्रासापासून ते मानसिक आजारापर्यंत जी वाटचाल आहे ती या स्वतंत्र स्वतःचे विचार वर्तन भावना नियंत्रित न करता येणं यामुळे आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो.
0: अगदी अगदी. मॅडम, आता आपण मुलांसंदर्भात बोलूया, कारण लहान मुलांचे प्रश्न पण खूप महत्वाचे असतात. तर आजच्या मुलांना निर्णय घेण्याचं कितपत स्वातंत्र्य द्यावं काय सांगाल तुम्ही?
1: स्वातंत्र्य निर्णयाचं बिलकुल दिलं पाहिजे. पण त्यात एक महत्वाची गोष्ट जी आपण बहुतेक वेळा विसरतो ती म्हणजे जबाबदारी.
0: बरोबर.
1: जर आपण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य देतोय ना तर त्यासोबत जबाबदारी पण दिली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाच्या वर्तनाची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. म्हणजे मूल जर का चालतंय तर ते चालताना जे वर्तन करतंय त्याची जबाबदारी ही त्याची आहे, त्याच्या आईची असू नाही शकत. पण काय होतंय की पालकांना वाटतं मुलाची जबाबदारी माझी, म्हणजे त्याची सगळीच जबाबदारी माझी आहे. मूल जर अभ्यास करत नसेल तर ती जबाबदारी माझी नाही. मूल अभ्यास करत नसेल तर ते अभ्यास करण्याची जबाबदारी त्याची आहे. त्याला निर्णय घेऊ देत ना की मला किती वाजता अभ्यासाला बसायचंय. आपलं काम फक्त त्याला आठवण करून देणं आहे. मी नुसतं जबरदस्तीने त्याच्यावर गोष्टी लादल्या तर कदाचित धाकामुळे मूल आपलं करेलही ती गोष्ट, पण त्याचं मन त्याच्यामध्ये नसणार आहे आणि किती दिवस आपण धाक दाखवणार आहे हाही प्रश्न आहे. त्यामुळे स्वातंत्र्य दिलंच पाहिजे निर्णयाचं. फक्त त्यात आपण जी एक गोष्ट विसरतो आहोत ती आहे जबाबदारी. की तू हे जर केलं तर ह्याची जबाबदारी तुझी असणार आहे. हे अगदी लहान बाळापासून ते मोठ्यांपर्यंत आपण सांगू शकतो आणि ते वर्तनातनं आपण त्यांना शिकवू पण शकतो.
0: अगदी. जसं आता मॅडम तुम्ही बोललात की जबाबदारी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि जबाबदारीची जाणीव करून देणं हे त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे. आता जपान सारख्या ठिकाणी आपण बघितलं तर लहान मुलांना, म्हणजे अगदी जी मुलं शाळेत जातात त्यांना किती छान प्रकारे शिकवलं जातं स्वतःच्या जबाबदारीने प्रत्येक गोष्टी कसं ठेवणं वगैरे. आणि असे व्हिडिओज पण खूप व्हायरल होत असतात आणि आपण बघतो की त्या मुलांना मध्ये किती जबाबदारीची जाणीव आहे की आपण शाळेत जातो तर कसं वागलं पाहिजे आणि घरी आल्यानंतर सुद्धा कसं वागलं पाहिजे. ते बहुतेक आपल्या अशा समाजामध्ये म्हणा किंवा आपल्या भारतीय घरांमध्ये इतकं दिसून येत नाही. तर ते पण खूप महत्वाचं आहे की मुलांना लहानपणापासूनच जर देशभक्त बनवायचं असेल किंवा आपल्या राष्ट्राप्रती त्यांच्या मनामध्ये प्रेम उत्पन्न करायचं असेल तर त्यांना जबाबदारीची जाणीव ही अगदी लहानपणापासूनच रुजवणं खूप महत्वाचं आहे. मॅडम, मोबाईल आणि इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळात मुलांना स्वातंत्र्य आणि शिस्त यांचा समतोल कसा शिकवावा लागेल? कारण सध्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाने सगळ्यांनाच आपल्या कब्ज्यामध्ये ठेवलंय असं म्हणायला हरकत नाही. काय सांगाल तुम्ही?
1: बघा, प्रत्येक जसं आपण स्वातंत्र्य म्हणून

0: म्हणतो आहोत, जबाबदारी म्हणतो आहोत, त्याच्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट आहे, ती आहे शिस्त. शिस्त लावणं आणि शिस्त असणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रत्येक घरामध्ये आपला आपला एक अलिखित नियम असतात आणि ते नियम काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. त्याच्यामध्ये ना ऍडजस्ट करून घ्या ही संकल्पना नाहीये. म्हणजे आपण आपल्या थोड्याशा एक किंवा दोन पिढी जर मागे गेलो तर आपल्या असं लक्षात येईल की हे करायचं आहे आणि करायचं नाही हे क्लिअर कट इन्स्ट्रक्शन सूचना होत्या.
1: बरोबर.
0: आता काय झालंय, करायचंय बघ जमलं तर. असा तो त्याच्यामध्ये जो सॉफ्टनेस आलाय ती गरज नाहीये. आपण काही पालक म्हणून आपण काही गोष्टी नियम म्हणून ठरवून द्यायच्यात की हे आपल्या घरात चालणार आहे आणि हे चालणारच नाहीये.
1: बरोबर.
0: मग मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये इतकाच वेळ बघायचा आणि मग ते नियम सगळ्यांना लागू. हा म्हणजे फक्त मुलांना नाही, पालकांपासून घरात जे कुटुंबामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ते नियम लागू असणार आहेत आणि तसेच लागू असणार आहेत. अगदीच काय म्हणत की खूपच काही वेगळा प्रसंग आला तर त्यावेळेला चर्चा करून त्या नियमात थोडाफार आपण फरक म्हणा किंवा मोल्ड करू शकतो, पण बाकीच्या वेळेला नियम आहेत ते आपल्याला पाळायचे आहेत. मग मोबाईलच्या बाबतीत नियम असतील की मी मोबाईल बघत असेल तर इतकाच वेळ बघणार आहे, मी एकटी खोलीत बसून मोबाईल बघणार नाही, रात्री झोपताना सगळ्यांचे मोबाईल बाहेर असणार आहेत, कुणीही झोपताना बाजूला मोबाईल घेऊन झोपणार नाही आहोत, तर असे जर काही नियम आपण लावले आणि इंटरनेट सारख्या गोष्टी सुद्धा की मी काय बघते आहे काय नाही बघत आहे याविषयी मी जर बोलले किंवा विचारलं सांगितलं आणि ते वातावरण ठेवलं की सगळेजण एकाच ठिकाणी बसून मोबाईल बघतायत आणि तो वेळ मोबाईल बघायचा आहे काहीच हरकत नाहीये पण एकटं बघायचं नाही, या सगळ्या ज्या गोष्टी असे जर नियम आपण लावले ना तर मला असं वाटतं की बऱ्यापैकी आपण यावरती लहान मुलांच्या बाबतीत का होईना आपण नियंत्रण आणू शकणार आहोत.
2: अगदी अगदी. म्हणून पिढी बदलली ते विचारही बदलतात आणि मग त्या विचारांमध्ये विसंगतीही निर्माण होते आणि याच कारणामुळे पालक आणि मुलांच्या पिढीतील विचारांमधील अंतर अनेकदा संघर्ष निर्माण करते. मग हा संघर्ष कसा कमी करता येईल?
0: संघर्ष हरकत नाहीये. बघा, आपण जर सुरुवातीपासून मुलांना स्वातंत्र्य दिलंय, जबाबदारीची जाणीव दिली आणि नियम जर असतील तर हा संघर्ष कमीत कमी होणार आहे. आता आपले मुलं समजा लहानपणापासून नाहीये, आता आपण ऐकतो आहोत आणि आपल्या लक्षात येते की माझे मुलं आता किशोरवयीने, आता मी काय करू, आता मागे तर नाही जाता येणार आहे. तर एक आपण असं करू शकतो की आपण मुलांशी संवाद साधू शकतो. संवाद साधताना पालक म्हणून आपण काही गोष्टी अगदी लक्षात ठेवल्या पाहिजेत, ते म्हणजे आपल्याला ऐकायचं आहे, आपल्याला त्यांना लगेच सूचना करायच्या नाहीये, आपल्याला लगेच त्यांना सोल्युशन द्यायचं नाहीये, आपण समजून घ्यायचं आहे म्हणून ऐकूया. त्यांचं काय म्हणणं आहे, ते का बरं असं वागतायत, काय कारण आहे, हीच भाषा का वापरतायत, त्याच्या मागे त्यांचं त्यांचं असं काहीतरी कारण आहे, त्यांचं त्यांचं काहीतरी लॉजिक आहे, ते आपण ऐकण्याचा प्रयत्न करू, समजून घेण्याचा प्रयत्न करू. हे चूक आहे ना, आमच्या काळात असं नव्हतं, तुम्हीच असे कसे आहात, हे सगळं मागे टाकावं लागेल. कारण आपल्या काळा म्हणजे पालकांच्या काळामध्ये मोबाईल नव्हताच, त्यामुळे त्यांना हे प्रश्न त्यांच्या आईवडिलांना नव्हते, त्याच्यामुळे त्याची उत्तरं त्यांच्याकडे नाहीये.
2: अगदी.
0: आता प्रश्न नवी आहेत त्याच्यामुळे उत्तरं पण आपल्याला नवे शोधावं लागतील, जुन्या उत्तरांमध्ये याची उत्तरं नाहीयेत. त्यामुळे जर संघर्ष कमी करायचा असेल तर आपण मुलांचं ऐकून घेऊया. ऐकून घेणं म्हणजे मला ते मान्य आहे असं होत नाही, मी ऐकून घेऊ शकते आणि सांगू शकते ठीक आहे मला समजतंय तुला असं असं वाटतंय पण मला आवडलेलं नाहीये, आपल्या घरात हे जमणार नाहीये.
2: बरोबर.
0: तू सांगू शकतेस, तू विचारू शकतेस, पण हे नाहीये, हे चालणार नाही.
2: अगदी.
0: असा जर संवाद असेल तर संघर्ष कमी होण्याचे चान्सेस आहेत.
2: बरोबर बरोबर. मॅडम, आता सोशल मीडियाने तर सगळ्यांच्याच मनावर भुरळ घातलेली आहे आणि सगळ्यांच्याच मनाचा ताबा घेतलेला आहेच, तर मग असं अनेकदा हे जे तरुण असतात ते स्वतः निर्णय घेण्याऐवजी इतरांचं अनुकरण करतात, कारण सोशल मीडियामध्ये हे सगळं खूप आता खूप मोठं पीक फोपावलेलं आहे या सगळ्या गोष्टींचं, तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: हे बघा, इन्फ्लुएन्स होणार आहेत मुलं, त्यांचं वयच असं आहे की त्यांच्यावरती बाह्य घटकांचा परिणाम होणार आहे. आता हा परिणाम होत असताना वाईटच होईल असं नाहीये, चांगलाही असू शकतो, है ना. फक्त पालक म्हणून आपलं असं आहे की जो काही जसा संवाद जर असेल ना तर आपण विचारू शकतो की असे कपडे तुला का घालावे असे वाटतायत, है ना, किंवा असंच का लिहावं असं वाटतंय, काय त्याच्या मागे तुझी भावना काय आहे, किंवा केसांना रंगच वेगवेगळे करावे वाटतात मुलांना, ते पाहिलेलं असतं, का बरं असं करावंच वाटतंय, काय कारण असेल, तुला काय त्याच्यामध्ये मजा वाटते आहे, हे जर मी जाणून घेतलं ना तर मी म्हणेल की ठीक आहे तुला मजा वाटते, पण मला तू असं छान

0: किंवा इन्फ्लुएन्स असेल तो आपण समजून घेऊ शकतो. त्यांचं वय असं आहे की ते इन्फ्लुएन्स होणार आहे, पण आपण समजून घेऊ शकतो आणि आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
1: अगदी अगदी, खूप छान. मॅडम, आता आपल्या महिलांसाठीचा कार्यक्रम आहे हा आणि महिलांचे प्रश्न आपण घेतलेच पाहिजेत. तर आजही अनेक महिलांना घरात आणि समाजात निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. सगळ्या घरात नाही म्हणत मी, पण काही काही घरांमध्ये असं होतं. तर मग याचा मानसिक आरोग्यावर काही परिणाम होतो का?
0: हो हो, खूप होतो. महिलांच्या बाबतीत तर आपल्याला खूप जास्त दिसून येतं, कारण त्यांच्या मनामध्ये ना खूप जास्त धुसफूस जी असते ना, आपण म्हणतो ना महिला खूप जास्त रिॲक्ट करतात, खूप खूप मोठं लाऊड रिॲक्ट करतात, तर त्याच्यामागे हे कुठेतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात की मला ठरवताच येत नाहीये, आणि ते इतकं त्यांच्यावर बिंबवलं जातं की काही वेळेला त्यांना निर्णय स्वातंत्र्य असून सुद्धा ते त्यांना उपभोगताच येत नाही, कारण त्यांना ती सवयच नसते. म्हणजे आपल्याला अशा कितीतरी महिला माहिती असतील किंवा आजूबाजूला पाहिल्या असतील की त्यांना खूप आवडतं काहीतरी करायला, पण त्यांना सवयच नसते. म्हणजे शॉपिंगला गेलंय, साडी घ्यायची आहे, पण मला लक्षातच येत नाही की काय करावं. म्हणजे जर स्वातंत्र्य एकदम दिलं की त्यांना समजत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांनी सुरुवात जर केली की आपण हे वापरलं पाहिजे, आपलं मत तर सांगूया ना. स्वातंत्र्य तुम्हाला कुणी येऊन म्हणणार नाही की ठीक आहे तू तुझ्या तुझ्या मनाचं कर. तर आपण हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीत की मला असं वाटतंय की मी हे करूया का, अशा पद्धतीने करू का, असं इथून जर सुरुवात केली तर मनामध्ये होणारी जी धुसफूस आहे, जो ताण आहे, जी अस्वस्थता आहे ना, ती महिलांच्या बाबतीत कमी करता येऊ शकते, आणि त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजेत.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य म्हणजे केवळ घराबाहेर जाण्याची मुभा नसून स्वतःचं मत व्यक्त करण्याची ताकदही आहे. मग याबद्दल आपण काय सांगाल?
0: मला काय हवं आहे आणि मला काय नको आहे हे सांगता येणं म्हणजे माझं माझ्यावर असलेलं नियंत्रण आहे की मला हे जमतंय, मला हे नाही जमतंय, मला हे आवडतंय. आणि जितकं नियंत्रण माझं जास्त असेल स्वतःवरती, तितकं माझं मानसिक स्वास्थ्य चांगलं असणार आहे. जितकं दुसऱ्यांचं नियंत्रण माझ्यावर असणार आहे तितकं माझं मानसिक स्वास्थ्य खराब असणार आहे. त्यामुळे मला जर का माझं मत व्यक्त करता येत आहे, नुसतं व्यक्त नाही तर त्याप्रमाणे मला जर वागता पण येत असेल, तर माझं मानसिक स्वास्थ्य अधिक चांगलं राहणार आहे. मी गोष्टी अधिक सकारात्मक बघणार आहे, माझं काम करण्याचं स्पीड चांगलं असणार आहे, कारण माझ्यामध्ये नकारात्मकता कमी असणार आहे. जर सकारात्मकता जर जास्त असेल आपल्यामध्ये तर आपण अधिक चांगल्या पद्धतीने आयुष्य जगू शकणार आहोत.
1: अगदी अगदी. मॅडम, आता जसं आपण म्हणतो की महिलांना वाईट वाटलं किंवा महिलांना दुःख झालं ते ती रडते, रडून ती मोकळी होते, म्हणजे तिला ती आपलं रडून भावना व्यक्त करू शकते. पण जेव्हा एखादा पुरुष रडतो आणि त्या रडून आपल्या भावना व्यक्त करतो, तेव्हा हे मानसिक आरोग्यासाठी असं रडणं योग्य आहे की नाही?
0: बघा, भावना प्रगट करणं खूप गरजेचं आहे. असं म्हटलं जातं की जर तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या नाही तर त्या तुमच्या शरीरावाटे व्यक्त होतात. मग आपण जे आजार बघतो ना, शारीरिक आजार, तर ते भावना व्यक्त न केल्यामुळे होतात. मग त्या स्त्रिया आहेत किंवा पुरुष आहेत, मग प्रत्येकाचा आपली आपली पद्धत आहे व्यक्त होण्याची. मग पुरुषांना जर अगदी आताच्या काळामध्ये आपण मुलं बघतो की त्यांना रडू शकतात ही शक्यता आलेली आहे, जी पूर्वी नव्हते. याचा अर्थ त्यांच्या डोळ्याच्या ग्रंथींमध्ये वगैरे काही वेगळं काहीच नाहीये, सारखंच आहे, पण त्यांना सांगितलं की रडायचं नाही म्हणून. पण आता ते त्या पद्धतीने व्यक्त होत आहेत. पूर्वी फक्त रागराग करणं, आरडाओरडा करणं, मारणं या पद्धतीने ते व्यक्त होत होते. आता ही एक अजून एक पद्धत आहे जी फक्त स्त्रियांमध्ये होती. सांगितलं जातं की चालणार आहे तुला, या पद्धतीने व्यक्त झालं तर चालणार आहे असं सांगितलं असल्यामुळे. पण आता आपण म्हणू की पुरुषांना पण ते अलाव केलं पाहिजे आपण, की ज्याला ज्या पद्धतीने भावना व्यक्त करायच्या आहेत, दुसऱ्यांना त्रास न देता त्या पद्धतीने भावना व्यक्त करायला पाहिजेत. त्यामुळे जर पुरुष रडत असतील तर ते उलट त्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगलंच आहे.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वातंत्र्य आणि स्वैराचार यामधील सीमारेषा आपण कशी ओळखावी?
0: खूप खूप चांगला प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की हे तर माझं स्वातंत्र्य आहे, एवढं तर मला मिळायलाच पाहिजे, पण ऍक्च्युली ते कुठेतरी स्वैराचाराकडे जात असतं. बघा, जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो आहे ना, तर त्यावेळेला तीन गोष्टी परत त्याच रिपीट होतात, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. ते आहे माझी जबाबदारी, आणि दुसरं अजून एक महत्वाचं जेव्हा मी स्वातंत्र्य म्हणते आहे त्यावेळेला ही जबाबदारी जी आहे ना ती माझ्याप्रती आहे, समाजाप्रती आहे, आणि त्यासोबतच माझा काहीतरी त्यामागे एक विचार आहे. मी जे पण वागणार आहे, जे काही करणार आहे, कारण ते माझं असणार आहे म्हणून आपण त्याला स्वातंत्र्य म्हणतो. तर माझं काहीतरी त्याच्यामागे विचार आहे, काही धारणा आहेत, काही लॉजिक आहे.

0: ज्यावेळेला आपण स्वैराचार म्हणतो ना, तर त्या स्वैराचारामध्ये कुठेही जबाबदारी नाहीये. मी असं का वागले, मला वागावं वाटलं, जबाबदारी नाहीये त्याच्यामध्ये, किंवा त्यामध्ये काहीही लॉजिक नाहीये, त्याचं कारण नाहीये. त्यामुळे जेव्हा पण आपण वागतो आहोत, त्या वागण्याची जबाबदारी जर मी घेत असेल, त्या वागण्याच्या मागे माझा काहीतरी विचार असणार आहे, तर ते स्वातंत्र्य आहे. पण विचार नाहीये, कुठलं लॉजिक नाहीये, त्याची जबाबदारी मला घ्यायची नाही, तर तो स्वैराचार आहे.
1: मॅडम, आपण लहान मुलांबद्दल, तरुणांबद्दल, स्त्रियांचे पुरुषांचे सगळेच प्रश्न झाले, पण आपले राहतात ज्येष्ठ नागरिक. वयोमान वाढल्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिक स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य गमावल्यासारखं अनुभवतात. मग अशा वेळेस त्यांना मानसिक आधार आपल्याला कसा देता येईल?
0: बघा, काय परत तसंच आहे ना, की मी माझे जर निर्णय घेत नसेल तर मला परावलंबी झाल्यासारखं वाटतं. आणि जसं वय वाढतं तसं तसं शरीराचं बऱ्याचदा आपल्याला असं दिसतं की साथ नसते. म्हणजे मला खूप जरी वाटत असलं की असं पटकन जाऊन बाहेरून मी काहीतरी घेऊन यावं, पण माझं वय, माझं शरीर मला तशी साथ देत नाही. मग मला असं वाटतं की जाऊ दे, मग नकोच ते आपण घ्यायला. तर त्याच्यामुळे त्यांना परावलंबित्व वाटतं. तर अशा वेळेला जी घरातली बाकीची लोक आहेत ना, तर त्यांनी थोडंसं विचारावं त्यांना की काय हवं आहे, काय करताय. एक आपण असं वेळ ठरवू शकतो की 15-20 मिनिटं त्या जे वयोवृद्ध लोक आपल्या घरात आहेत, आजी आजोबा आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया आणि त्यांना काय हवंय, काय आवडतंय, काय नको आहे, हे जर आपण त्यांना थोडंसं बोललं तर ते सांगतील की अरे मला असं आजकाल करावंसं वाटतं पण जमत नाहीये मला. तर मग आपण त्याची काही मदत करता येईल का? मग आपण विचारू शकतो की मी काही मदत करू शकते का त्याच्यामध्ये तुम्हाला, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मी माझे निर्णय मी घेऊ शकणार आहे. जसं मोबाईलमध्ये त्यांना अनेक गोष्टी करायच्या असतात पण त्यांना समजत नाही, मग अशा वेळेला ते बाकी जे आपले जे घरातले तरुण मुलं आहेत ते सांगू शकतात की अरे तुम्ही हे असं वापरू शकता, अशा पद्धतीने करू शकता. बऱ्याचदा सांगितल्यावर लक्षात येत नाही, त्यांना लिहून देऊ शकता तुम्ही पहिले टप्पा हा, नंतर हा, नंतर तो. तर अशा पद्धतीने त्यांना आपण सपोर्ट जर दिला त्यांना, तर मला असं वाटतं की त्यांना जी कमीपणाची भावना आहे, आपलं वय झाल्यामुळे जे नैराश्य त्यांच्यामध्ये येण्याची शक्यता आहे, ते आपल्याला कमी करता येऊ शकतं.
1: अगदी अगदी. मॅडम, स्वतःचे निर्णय घेता येत नसल्यास ताण, नैराश्य किंवा चिंता वाढू शकते का?
0: हो हो हो. म्हणजे निर्णय न घेता येण्यामुळेच आपण म्हणू की ताण, चिंता, नैराश्य हे सगळं येते, कारण माझा कंट्रोलच नाहीये माझ्या कोणत्याच गोष्टीवरती. त्यामुळे एकदा ते आलं की मग या बाकीच्या गोष्टी कमी होणार आहे, ताण असेल, नैराश्य असेल, ते कमी होईल.
1: आणि मॅडम, बऱ्याचदा काय होतं की आपण स्वतःसाठी जगण्यापेक्षा इतरांसाठी जगण्यात थोडीशी पसंती जास्त देतो, तर अशा वेळेस सतत इतरांच्या अपेक्षांप्रमाणे जगण्याचा जर आपण प्रयत्न करत असू तर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होऊ शकतो का?
0: हो. बघा, जेव्हा आपण दुसऱ्यांच्या मतानुसारच जर वागायला लागलो ना, तर आपला जो सेल्फ रिस्पेक्ट आहे ना, तो कमी व्हायला लागतो. कारण मी का ऐकते, कारण मी चांगली नाहीये म्हणून मी दुसऱ्याचं ऐकते. मग मी चांगली नाही, मी चांगली नाही, मग माझा सेल्फ रिस्पेक्ट जर कमी असेल तर माझ्यातला आत्मविश्वास पण कमी होतो. आत्मविश्वास कमी झाला म्हणजे ते काय म्हणू की एक सर्कल सारखं, एक रिंगण आहे की मी दुसऱ्याचं ऐकते, काय ऐकते, माझ्या मनाचं करत नाही, कारण मला असं वाटतं मी तेवढी चांगली नाहीये. मग मी चांगली नाहीये तर मग मला काही करता येत नाही, मला काही करता येत नाही, मग मला परत वाटतं मी चांगली नाहीये. मग म्हणून आपण कधीतरी स्वतःच्या मनाचं पण करायला हरकत नाही.
1: अगदी अगदी. मग नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य मानसिक आरोग्यासाठी किती आवश्यक आहे?
0: खूप आवश्यक आहे. नाही जर म्हणता आलं तर आपला जो मानसिक त्रास आहे ना, तो मला असं वाटतं फक्त 3-4% राहील, बाकी इतका कमी होऊन जाईल. जिथे मला नाही म्हणायचं तिथे मला नाही म्हणता आलं पाहिजे. नाही म्हणत असताना फक्त स्वतःला सांगा की मी का नाही म्हणतीये. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण जर स्वतःला सांगितलं की या कारणामुळे मी नाही म्हणतीये, तर आपल्याला नाही म्हणणं जरा सोपं नाही म्हणणार, पण जमू शकेल आपल्याला, असं म्हणूया.
1: अगदी अगदी. मॅडम, आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलेलो आहोत. शेवटी जाता जाता स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं लहान मुलं, तरुण, पालक आणि ज्येष्ठ नागरिक यांना आपण कोणता प्रेरणादायी संदेश द्याल?
0: मला असं वाटतं की आपल्या वर्तनाची जबाबदारी आपण घेऊया. मी जे काही वर्तन करणार आहे त्याची जबाबदारी माझी आहे. माझ्या भावना, माझे जे विचार आहेत त्याची मला जाणीव असली पाहिजेत, की नेमके मला आता काय वाटतं आहे, माझे विचार काय येत आहेत, याची जाणीव मी जर ठेवली तर मला असं वाटतं की आपण खूप चांगले नागरिक, खूप चांगले व्यक्ती म्हणून जगू शकणार आहोत. आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे, शारीरिक स्वास्थ्य आहे, हे त्यांनी अधिक चांगलं होणार आहे. तर या दोन गोष्टींकडे आपण लक्ष देऊया.
1: अगदी अगदी. खूपच सुंदर. मैत्रिणींनो, आजच्या संवादातून आपण जाणून घेतले की राष्ट्राचं स्वातंत्र्य टिकवण्यासाठी जागरूक नागरिक असणं किती आवश्यक असते.

0: आणि मनाचं स्वातंत्र्य जपण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मविश्वास, विवेक आणि जबाबदारींची जाणीव तितकीच महत्वाची असते. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्यात आणि मौल्यवान मार्गदर्शन केले डॉक्टर अपर्णा अष्टपुत्र शिसोदे मॅडम यांनी. तर यासाठी मॅडम तुमचे मनपूर्वक आभार.
1: धन्यवाद. धन्यवाद.
0: मैत्रिणींनो, आताच आपण डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद ऐकलात. विषय होता स्वातंत्र्य राष्ट्रापासून मनापर्यंत.

मैत्रिणींनो, अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया आजची रेसिपी. मैत्रिणींनो, कोथिंबीर वडीत आपण नेहमीच करतो, पण त्यात आणखीन एक छानसा पदार्थ घालून ही कोथिंबीर वडी आणखीन पौष्टिक आपण करू शकतो. याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ताजा किसलेला नारळ 1 कप, बेसन 1/2 कप, कोथिंबीर 1/2 कप, हिरव्या मिरच्या 2, जिरे 1/2 टीस्पून, हळद चिमूटभर, मीठ चवीनुसार आणि तेल 2 टीस्पून. मग याची कृती कशी करायची? तर नारळाचा किस, बेसन, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं, हळद आणि मीठ एकत्र करून थोडं पाणी घालून घट्ट मिश्रण तयार करायचं. कढईला थोडं तेल लावून हे मिश्रण समप्रमाणात पसरवायचं. झाकण ठेवून मंद आचेवर 8 ते 10 मिनिटं शिजवायचं आणि नंतर मिश्रण घट्ट झाल्यावर थंड होऊ द्यायचं आणि वड्या कापायच्या. इच्छेनुसार मोहरी आणि जिऱ्याची हलकी फोडणी देऊन सर्व्ह करायचं. आणि बरं का, हिरवी चटणी, दही किंवा गरम चहा सोबत ही वडी अतिशय स्वादिष्ट लागते.

बरं आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, वनिता मंडळाचा कार्यक्रम आपण ऐकलात. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारचा 1 वाजता थोड्याच वेळात आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.

श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे गीत. चित्रपट आहे मल्हारी मार्तंड. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार वसंत पवार.

0: श्रोते हो, चित्रपट गीताचा कार्यक्रम गीत बहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

शाब्बा सुनबाई या चित्रपटातील गीतात ऐकूया लता मंगेशकरांच्या स्वरात. सुधीर मोघे यांची रचना आहे आणि मीना मंगेशकर यांचं संगीत.

सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे जगाच्या पाठीवर. गीतकार गदी माडगुळकर आणि संगीतकार सुधीर फडके.

श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल.

0: दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
1: चित्रपट गीतांचा कार्यक्रम गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात आता ऐकूया पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं स्वयंवर झाले सीतेचे या चित्रपटातील गीत. ग.दि. माडगुळकर यांची रचना आहे आणि वसंत देसाई यांचं संगीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका

आकाशवाणी मुंबई। अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध विभागामधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदक जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार। सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल। त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आज 14 ऑगस्ट। आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। आजच्या दिवशी देशाची फाळणी झाली। या फाळणीमुळे अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, अनेकांनी त्यांचे आप्तेष्ट गमावले, असंख्य नागरिकांना मोठ्या यातना सहन कराव्या लागल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। या संकटावर मात करत अनेकांनी शून्यातून पुन्हा आपलं जीवन उभं केलं। प्रतिकूल परिस्थितीचं यशात रुपांतर करत त्यांनी देशाच्या प्रगतीत मोठे योगदान दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी संदेशात नमूद केलं आहे। फाळणीच्या वेदना सोसलेल्या नागरिकांचा जीवनप्रवास मानवी जिद्द आणि सामर्थ्याची आठवण करून देतो। तसंच हा दिवस देशातील सौहार्द आणि बंधुभाव जपण्याचा संकल्प अधिक दृढ करतो आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे अशी अपेक्षाही त्यांनी संदेशातून व्यक्त केली। फाळणीच्या काळात प्राण गमावलेल्या तसंच अत्याचारांविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आदरांजली वाहिली। 14 ऑगस्ट 1947 हा इतिहासातील अत्यंत क्रूर अध्याय होता। या काळात लाखो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आणि अमानुष यातना सहन कराव्या लागल्या। अनेक नागरिकांना आपली घरं, संपत्ती आणि प्रियजनांना सोडून विस्थापित व्हावं लागलं, असं शहा यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे। हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो। घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतर असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला। त्यांचा संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाने पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली। केंद्रीय गृहमंत्रालयानं आज एकूण 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली। यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिली जातात। तसंच एकूण 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे। यासह

उत्कृष्ट सेवेसाठी एकूण 664 जणांना जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातल्या 60 जणांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचे ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेली मानहानीची तक्रार तसंच कनिष्ठ न्यायालयानं बजावलेलं समन्स सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केलं. या प्रकरणात आवश्यक मंजुरी घेतले नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं तक्रार आणि दंडाधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश रद्द केला. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकर बाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तराखंडमध्ये चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला तर 14 जण जखमी झाले आहेत. ही दुर्घटना काल संध्याकाळी घडली. या निर्माणाधीन बोगद्यात 22 कामगार होते. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तसंच अन्य बचाव यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या दुर्घटनेबद्दल चिंता व्यक्त केली असून संबंधित यंत्रणांना युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला. झारखंडमध्ये कोडरमा जिल्ह्यात आज पहाटे भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर 10 जण जखमी झाले. मृत्यूमुखी पडलेले 3 जण नेपाळचे रहिवासी आहेत. नेपाळमध्ये रौथट जिल्ह्यातल्या 45 भाविकांना घेऊन जाणारी ही बस देवघर जिल्ह्यात बाबा वैद्यधाम आणि दुमका इथल्या बासुकीनाथ धामला भेट दिल्यानंतर मायदेशी परतत होती. वाटेत राजगीर मार्गावर असताना बस चालकाला डुलकी लागल्यानं ती महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडकली. मृतांमध्ये एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात जप्पलताई आश्रमशाळेमधल्या वसतीगृहात सर्पदंश झालेल्या 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आश्रमशाळेत खाटांची कमतरता असल्यानं या विद्यार्थिनी जमिनीवर झोपल्या असताना त्यांना सर्पदंश झाला. 3 जखमी विद्यार्थिनींवर रुग्णालयात अद्याप उपचार सुरू आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि गोवा इथं आज अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तसंच छत्तीसगडला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागानं जारी केला आहे. गंगेच्या खोऱ्यातल्या पश्चिम बंगालचा भाग, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा आणि उत्तराखंडमध्येही आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. जपानच्या पूर्व भागात कालपासून संततधार पाऊस झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन 6 जणांचा मृत्यू झाला आहे. टोकियोजवळच्या चिबा प्रांतात आज दिवसभरासाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चिबा आणि टोकियोच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. टोरांटो इथं काल रात्री झालेल्या कॅनेडियन खुल्या टेनिस स्पर्धेत पोलंडच्या 7 मानांकित

0: उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 14 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात. दुपारचं 1:40 झाली आहेत. आता ऐकूया नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. लेखन केलं आहे संजय पाठक यांनी.
2: श्रोते हो, नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकवर पावसाची कृपा. भूकंपाच्या धक्क्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकाकडून पाहणी. राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार प्रदान सोहळा राज्यपालांच्या उपस्थितीत साजरा. आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या 5 तालुक्यांचा समावेश. आणि निफाड इथे मल्टी लॉजिस्टिक्स पार्क विकसित होणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: गेल्या महिन्यात नाशिक जिल्ह्यावर वरुण राजाने चांगली कृपा केली, त्यामुळे महिनाभर जोरदार पाऊस झाला. आता मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. नाशिक जिल्ह्यात खरीपाचं एकूण क्षेत्र 6.5 लाख हेक्टर इतकं असून त्यापैकी 6,19,729 म्हणजेच 97% हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पावसामुळे सर्व 24 जलाशय पूर्ण भरले असून नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण 97% भरले आहे. त्यामुळे या धरणातून विसर्ग करावा लागला तर नंदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 25 TMC पाणी विसर्गाने जायकवाडीसाठी रवाना करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात नाशिक शहरासह दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, कळवण आणि बागलाण या तालुक्यातील विविध गावांमध्ये गेल्या 15 ते 20 दिवसांपासून भूकंपाचे धक्के बसत आहे. सर्वाधिक 4.3 रिश्टर स्केल इतका धक्का बसला. दिंडोरी सुरगाणा पट्ट्यात एकाच दिवशी 4 ते 5 वेळा धक्के बसल्यानं काही ठिकाणी घरांना तडे गेले, तसेच रस्तेही दुभंगले आहेत. ह्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शास्त्रीयदृष्ट्या हे धक्के सौम्य असल्याने घाबरण्याचे कारण नाही असं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून केंद्रीय पथकानं नाशिकमध्ये भेट दिली. सुरगाणा आणि कळवण या तालुक्यांमध्ये भूकंप मापन यंत्र बसवली आहेत, त्यामुळे धक्क्यांची अचूक नोंद होणार आहे. तसंच यामुळे पुढील उपाययोजना करणं शक्य होईल. नाशिकच्या महर्षी गौतमी गोदावरी वेदविद्या प्रतिष्ठानच्या वतीनं चतुर्वेद संमेलन तथा राष्ट्रीय वेदशास्त्र पुरस्कार सोहळा राज्याचे राज्यपाल जिष्णू देव शर्मा यांच्या उपस्थितीत पार पडला. युवकांनी विज्ञानाबरोबरच प्राचीन ज्ञानाची प्रेरणा घ्यावी असं प्रतिपादन यावेळी राज्यपालांनी केलं. यावेळी विविध राष्ट्रीय वेद पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर हिंगोरी आडके तसंच आयोजक वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी तसंच अन्य मान्यवर उपस्थित होते. नाशिक तालुक्यातील शिलापूर इथं केंद्रीय संस्कृत विद्यापीठ उभारण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने उपलब्ध करून दिलेल्या 42 एकर जमिनीचा सातबारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यापीठाच्या प्रतिनिधींना सुपूर्द करण्यात आला. प्रस्तावित परिसरासाठी 400 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून तो केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्यानं लवकरच त्यावर कार्यवाही होईल. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलसचिव प्राध्यापक RG मुरलीकृष्ण, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश पवार यांनी हा सातबारा स्वीकारला. राज्य शासनाने आकांक्षित योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील 5 तालुक्यांची निवड केली आहे. यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, कळवण आणि पेठ या तालुक्यांचा आकांक्षित योजनेत समावेश केला आहे. सामाजिक आणि आर्थिक तसंच प्रशासकीय पातळीवर मागासलेल्या या तालुक्यांच्या विकासासाठी ही निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याला प्रत्येकी 5 कोटी असं एकूण 25 कोटी रुपये या तालुक्यांच्या विकासासाठी देण्यात येणार आहे. या निधीतून शिक्षण, आरोग्य, अन्न, मूलभूत सुविधांसाठी खर्च करण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या राज्य डार्क स्काय धोरणाशी सुसंगत उपक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील उदमाळ या गावाची डार्क स्काय समुदाय गाव म्हणून निवड करण्यात आली आहे. एस्ट्रो टुरिझम संकल्पनेनुसार या गावात अंधाऱ्या रात्री आकाशगंगेचं निरीक्षण करण्यासाठी ही निवड झाली आहे. या गावात प्रकाश प्रदूषणापासून दूर ठेवत चांदण्याचे निरीक्षण केले जाईल. तसंच गावातील खगोल पर्यटनाला यामुळे चालना मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील लॉजिस्टिक आणि निर्यात क्षमतेला नवी गती देण्यासाठी निफाड येथे प्रस्तावित मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क विकसित करण्यात येणार आहे.

0: या संदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि JNPT उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महत्वाची बैठक झाली. प्रस्तावित निफाड ड्रायपोर्ट हे नाशिक चेन्नई महामार्ग, नाशिक परिक्रमा मार्ग, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि रेल्वे मार्गाशी जोडलेले असल्यानं बहुपद्धती कनेक्टिव्हिटीचा मोठा लाभ मिळणार आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
1: याबरोबरच नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकत होतात. दुपारचे 1:45 झाली आहेत. आता भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया योगिता बर्वे यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या व्यूज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र

नवनिर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमात पत्रानुबंध या मालेत ऐकूया राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध.
1: मराठी साहित्यात राम गणेश गडकरी कवी, नाटककार आणि विनोदकार म्हणून अजरामर आहे. एकच प्याला, प्रेमसंन्यास, भाववंदन यासारख्या नाटकांनी आणि गोविंदा गजांच्या कविता यांनी त्यांना अमरत्व प्राप्त करून दिलं आहे. त्यांच्या साहित्या इतकीच त्यांची उपलब्ध पत्रंही अभ्यासकांच्या दृष्टीनं महत्वाची आहेत. जरी त्यांच्या पत्रांचा स्वतंत्र मोठा संग्रह उपलब्ध नसला, तरी उपलब्ध पत्रातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, साहित्यिक दृष्टिकोनाचे आणि समकालीन साहित्य विश्वासी असलेल्या त्यांच्या नात्याचे आपल्याला दर्शन घडते. विशेषतः गुरु श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना त्यांनी लिहिलेलं पत्र हे मराठी पत्रसाहित्यातील महत्वाचं दस्तऐवज मानलं जातं. गडकरींच्या पत्रांचा विचार करताना सर्वप्रथम त्यांच्या गुरुनिष्ठेचा उल्लेख करावा लागतो. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्याविषयी त्यांना अपार आदर होता. त्यांच्या पत्रांमध्ये गुरुबद्दलचा कृतज्ञ भाव, विनम्रता आणि आत्मीयता प्रकर्षानं दिसून येते. स्वतःच्या लेखनातील गुणाचं श्रेयही ते गुरूंना देतात. त्यामुळे ही पत्र केवळ संवाद न राहता गुरुशिष्य परंपरेचं उदाहरण बनतात. गडकरी यांच्या पत्रातून त्यांच्या साहित्य निर्मितीची प्रक्रिया देखील समजते. नाट्यलेखन, भाषेची शैली, पात्रांची उभारणी आणि साहित्याबद्दलची त्यांची भूमिका याविषयीचे त्यांचे विचार यातून व्यक्त होतात. त्यांच्या मनात साहित्य ही केवळ करमणुकीची गोष्ट नसून समाज प्रबोधनाचं आणि मानवी मन समजून घेण्याचं प्रभावी माध्यम आहे अशी धारणा होती. त्यांनी श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना लिहिलेलं पत्र बघूयात. ते लिहितात, गुरुवर्य तातासाहेब, माझ्यासारख्या विषम स्थितीतल्या आणि अदृश्य योग्यतेच्या मनुष्याला आपण आज इतकी वर्ष उदार हृदयानं बरोबरीच्या मित्रपणाचा थोर मान देत आला, वेळोवेळी माझ्या चुकल्या बालबुद्धीला वडीलपणानं सामुपदेशन करीत आला, कधीमधी जर वेडेपणानं माझ्याकडून जर आपला उपमर्द झाला असता त्यांचीही बंधुप्रेमानं क्षमाच करीत आला, आजवर मी लिहिलेल्या वेड्यावाकड्या शब्दांचं पितृतुल्य प्रेमानं प्रोत्साहनपर कौतुकच करीत आला, याप्रमाणे एक ना दोन हजारो उपकारांचं आज एकत्र स्मरण करून अंतःकरण कृतज्ञतेनं उचंबळून येत आहे आणि त्या कृतज्ञतेचे अश्रूच आज मी भक्तिभावानं आपल्या परमपूज्य चरणी वाहत आहे. माझ्या सबंध पुस्तकाची आपण लिहिलेल्या एखाद्या शब्दा इतकी सुद्धा किंमत नाही हे मी जाणून आहे, पण हा प्रश्न योग्यतेचा नाही. बाळ गोपाळाने भक्तिभावाने वाहिलेल्या पत्तराची फुलं झाली या कथेत ऐतिहासिक सत्य मात्र खास आहेत. तोच प्रकार कृतज्ञतेचा आहे. आपले लेख वाचून मला चार शब्द लिहिता आले तेव्हा यात जे चांगलं असेल ते आपलंच आहे, त्याचा आपण स्वीकार करालच, आणि जे वाईट आहे त्याचे क्षमापूर्वक उदारतेनं कौतुक आपल्या इतके दुसरे कोण करणार. आपला कृपाभिलाषी राम गणेश गडकरी, फर्ग्युसन कॉलेज, पुणे. त्यांनी हे पत्र 20 डिसेंबर 1912 रोजी लिहिलेलं आहे. गडकरींच्या पत्रांचा ऐतिहासिक आणि संशोधनात्मक उपयोगही मोठा आहे. त्यांच्या साहित्य निर्मितीचा कालखंड, तात्कालीन नाट्यविश्वातील घडामोडी आणि त्यांच्या वैचारिक भूमिकांचा अभ्यास करण्यासाठी ही पत्रं महत्त्वाची साधनं आहेत. प्रत्येक पत्र त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक नवा पैलू उलगडते. त्यामुळं त्यांच्या पत्रांचा अभ्यास केल्याशिवाय गडकरींचं संपूर्ण साहित्यिक व्यक्तिमत्व उलगडणं कठीणच आहे.
0: पत्रानुबंध या मालेत आत्ताच आपण ऐकला राम गणेश गडकरी यांच्या पत्रांचा चंद्रकांत भोंजाळ यांनी घेतलेला साहित्यिक वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2 वाजलेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. कारळा लागवड याविषयी माहिती आता ऐकूया. वाचन केलं आहे सुवर्णा कुलकर्णी यांनी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. कारळा हे कोकणातील महत्वाचं पारंपरिक तेलबिया पीक आहे. यामध्ये 35 ते 40% तेल असतं. या तेलाचा वापर खाद्यतेल म्हणून केला जातो. याशिवाय रंग, साबण, यंत्रात लागणारं वंगण आणि सौंदर्य प्रसाधनं तयार करण्यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो. कारळ्याच्या पेंडीचा वापर जनावरांना खाद्यपेंड म्हणून करतात. विशेषतः दुबत्या जनावरांसाठी या पेंडीचा वापर केला जातो. कारळा बी स्वादिष्ट चटण्या आणि खमंग मसाल्यात वापरलं जातं. बहुपीक पद्धतीमध्ये मधमाशा आकर्षित करणारं आणि किडींना परावृत्त करणारं असं हे बहुउपयोगी कारळ्याचं पीक आहे. या पिकाची लागवड मुख्यत्वे करून वर्कस उताराच्या आणि साधारण प्रतीच्या जमिनीवर घेतली जाते. खरीप हंगामात कोरडवाहू पीक म्हणून याची लागवड केली जाते. हे पीक खूप दाट पेरलं तर खरीप हवामानात उंच वाढतं, फांद्या कमी फुटतात, त्यामुळे पर्यायानं कारळ्याचं अपेक्षित उत्पादन मिळत नाही. परंतु कारळा या पिकाची काही खास वैशिष्ट्ये असून त्यांचा विचार करता जास्त पावसात तग धरतं आणि पाण्याचा ताणही सहन करतं. प्रतिकूल परिस्थितीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीतील सर्वसाधारण अन्नद्रव्यांच्या पुरवठ्यामध्ये सुद्धा पीक उत्तम येतं. या पिकाच्या मुळ्या जमिनीत खोलवर जातात, त्यामुळे पाण्याचा ताण सहन करतात आणि जमिनीची धूप कमी होते. या पिकामध्ये आवर्षण प्रतिकारक शक्ती असल्यामुळे कमीत कमी पाण्यामध्ये या पिकाची चांगली वाढ होते. रोग आणि किडींचा विशेष प्रादुर्भाव या पिकावर होत नाही. याला पिवळी फुले येतात आणि जास्त दिवस शेतामध्ये टिकून राहतात, त्यामुळे परपरागीकरणास उपयुक्त आहे. आंतरपीक म्हणून चांगला प्रतिसाद मिळतो. या पिकाची फुलधारणा झाल्यानंतर मधमाशा आकर्षित होतात, त्यामुळे शेतातील इतर परपराग सिंचित पिकांमध्ये परागीभवन जास्त प्रमाणात होतं. कोणत्याही हंगामात हे पीक घेता येतं. पीक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देतं. अशा या बहुगुणी पिकाची लागवड उपलब्ध जमिनीत खरीप हंगामात करून कारळ्याचं उत्पादन आपण वाढवू शकतो. कारळ्याची शेताच्या सभोवताली बांधावर सुमारे 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर बांधाच्या आकारानुसार ओळीमध्ये कारळ्याची पेरणी करावी. त्यामुळे बांधावरील तणाचं प्रमाण कमी व्हायला मदत होते आणि मुख्य पिकांचं गुरांपासून आणि किडीपासून संरक्षण होतं. तसंच परपरागीकरण वाढतं आणि उत्पादनात भर पडते. पिकासाठी पाण्याचं नियोजन करताना पाणी देण्यासाठी अनेक पाट काढलेले असतात. अशा पाटाच्या दोन्ही बाजूंवर कारळ्याची 30 बाय 30 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. पिकांना पाणी देण्यासाठी सपाट वाफे तयार करतात. अशा वाफ्यांच्या बांधावर 30 सेंटीमीटर अंतरावर कारळ्याची लागवड करावी. सूर्यफूल हे परपराग सिंचित पीक आहे. अशा पिकाच्या सभोवती कारळा पिकाच्या 4 ते 5 ओळी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर पेरल्यास हे पीक फुलोऱ्यात असताना मधमाशांना आकर्षित होऊन त्यांची संख्या वाढून परागीभवन जास्त प्रमाणात होतं आणि उत्पादन चांगलं मिळतं. जमिनीची नांगरट करून जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्टरी 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावं. पेरणीसाठी हेक्टरी 6 ते 8 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 बाय 15 सेंटीमीटर अंतरावर करावी. या पिकाचं बियाणं बारीक असल्यामुळे पेरणी करताना जास्त बियाणं पडण्याची शक्यता असते. यासाठी बियाणामध्ये एकास एक या प्रमाणात बारीक वाळू मिसळून घ्यावी आणि असं वाळू मिश्रित बियाणं पेरण्यासाठी वापरावं, म्हणजे बियाणं जास्त पेरलं जाणार नाही. पेरणी 2 ते 3 सेंटीमीटर खोलीवर करावी. या पिकाला 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरत याची मात्रा द्यावी. हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरत पेरणीच्या वेळी ओळीमध्ये 5.5 सेंटीमीटर खोलीवर द्यावं. उरलेल्या 12.5 किलो नत्र खताची मात्रा पेरणीनंतर 30 दिवसांनी ओळीलगत 5 सेंटीमीटर खोलीवर द्यावी. पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी विरळणी करून एका ठिकाणी एकच रोप ठेवावं. त्याप्रमाणे 15 ते 30 दिवसांनी निंदणी करून पीक तणमुक्त ठेवावं. कारळ्याच्या IGP 76 उटकमंड N5 RTN 1 RTN 2 या जाती लागवडीसाठी शिफारस केल्या आहेत. या 90 ते 100 दिवसांमध्ये तयार

0: होतात आणि हेक्टरी 5 ते 6 क्विंटल उत्पादन देतात.
1: कारळा लागवड याविषयी माहिती आपण ऐकलीत, वाचन केलं होतं सुवर्णा कुलकर्णी यांनी.

दुपारचे 2:05 झाली आहेत. आता पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत हो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोत हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकणार आहात फिशर म्हणजे काय याविषयी. एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनोप्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमेता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती.
1: नमस्कार श्रोत्यांनो, फिशर म्हणजे गुदद्वाराच्या आतील त्वचेला पडलेली छोटीशी चीर किंवा भेक. सुरुवातीला ही भेक खूप लहान असते, पण प्रत्येक वेळी शौचाला जाताना ती पुन्हा पुन्हा ताणली जाते, ज्यामुळे ती चीर भरून येत नाही आणि वेदना वाढत जातात. फिशर होण्यामागील काही कारणे आपण जाणून घेऊया. बद्ध कोष्ठता हे प्रमुख कारण आहे. तसेच कमी पाणी पिणे, अधिक जोर लावून शौच करणे, लो फायबर डाएट, वारंवार जुलाब होणे, तासनतास बसून राहणे, शौचाची इच्छा दाबून ठेवणे, महिलांमध्ये विशेषतः प्रसूती दरम्यान हा आजार होतो. अनेक लोक वेदनेच्या भीतीने शौच रोखून ठेवतात, पण त्यामुळे शौच आणखी कडक होते आणि दुसऱ्या दिवशी वेदना आणखी वाढतात. अशा प्रकारे एक दुष्टचक्र तयार होतं. लक्षणे: सर्वप्रथम शौच करतेवेळी किंवा शौच झाल्यानंतर तीव्र वेदना होणे. अनेक रुग्ण सांगतात की ब्लेडने कापल्याप्रमाणे वेदना होतात, मिरची लावल्याप्रमाणे वेदना होतात. ही वेदना शौच झाल्यानंतरही अर्धा तास, एक तास किंवा त्याहून अधिक काळ असू शकते. शौचावाटे रक्त पडणे: रक्त हे लाल ताजं असं पडतं आणि विशेष म्हणजे शौचाला चिटकून किंवा लागून येतं. काही रुग्णांमध्ये खाज येणे, गुदद्वाराच्या बाहेरील बाजूस कोंब येणे इत्यादी लक्षणे असू शकतात. याचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, ते म्हणजे अॅक्यूट फिशर आणि क्रोनिक फिशर. अॅक्यूट फिशर म्हणजेच नुकतीच तयार झालेली चीर किंवा भेग. क्रोनिक फिशर म्हणजे याचा गंभीर स्वरूप. ह्याचं निदान हे डिजिटल रेक्टल एक्झामिनेशनद्वारे आपण करू शकतो. यामध्ये डॉक्टर हे गुदद्वाराची तपासणी करतात, ज्यामध्ये रोगाचे निदान व त्याची अवस्था समजण्यास मदत होते. आता उपचार: सुरुवातीच्या काळामध्ये औषधी उपचार घेणे व खाण्यापिण्यामध्ये काही बदल करणे, जसे भरपूर पाणी पिणे, फायबर रिच आहार घेणे, ताजे फळं भाज्या खाणे, व्यायाम करणे, सिट्स बात म्हणजेच गरम पाण्याच्या टोपल्यामध्ये शेक घेणे इत्यादी करणे, यामुळे 60-70% लोकांना फरक पडतो. परंतु काही रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे आजार हे गंभीर होतो. अशा परिस्थितीमध्ये रुग्णांना आधुनिक लेझर उपचाराचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये कमी रक्तस्राव, कमी वेदना, बिना चिरफाळ, बिना टाकेची शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णांची रिकव्हरी ही जलद होते. तसेच ऑपरेशन नंतर 6 तासात रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. शेवटी सर्व श्रोत्यांना माझा एकच सल्ला आहे, शौचाला जाताना रक्त पडणे, वेदना होणे हे समस्या सामान्य नाही. वेदना सहन करू नका, स्वतःहून औषधी घेत बसू नका किंवा लाजे खातर उपचार टाळू नका. वेळेवर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास फिशर पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि मोठ्या त्रासांपासून बचाव होतो. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. बद्धकोष्ठता टाळा, भरपूर पाणी प्या, संतुलित आहार घ्या आणि कोणताही त्रास झाला तर वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घ्या. धन्यवाद.
0: श्रोतहो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत फिशर म्हणजे काय याविषयी एम एस शल्य फेलो इन लेझर अॅनो प्रोक्टॉलॉजी डॉक्टर मधुमिता महेश बच्चेवार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोतहो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:10 झालेत. आता परिसर.
1: परिसर.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सीमंदिनी आजच्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागात आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळं पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयी माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी.
1: श्रोते हो नमस्कार. पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवण्यासाठी पुरेसे संसाधनं पुरवते, पण प्रत्येकाची हाव पूर्ण करण्यासाठी नाही, असे महात्मा गांधींनी म्हटले होते. याचा अर्थ असा की सर्व लोकांना सुखाने जगण्यासाठी ही पृथ्वी पुरेसे अन्न, पाणी आणि जागा देते, परंतु जेव्हा काही लोक गरजेपेक्षा जास्त गोष्टी स्वतःकडे घेतात तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. मानवाच्या विकासाच्या अनेक सुविधा निर्माण झाल्या, परंतु याच विकासाने पर्यावरणावर मात्र मोठा ताण निर्माण केला आहे. यामुळे पृथ्वीवरील एकूणच जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. खरं तर पृथ्वीवर अनेक नैसर्गिक उत्पाद घडत असतात आणि त्यातून निसर्गाचं पर्यावरणाचं संतुलन बिघडत असतं, तरीही ते पुन्हा पूर्ववत करण्याची क्षमता निसर्गात असते. परंतु मागील काही वर्षात मानवाच्या अतिलालसेने पर्यावरणामध्ये मात्र अपरिवर्तनीय, नॉन रिपेरेबल असे बदल झाल्याने पर्यावरणाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यासाठी मानवाच्या गंभीर चुका कारणीभूत आहेत. मानवाची सर्वात मोठी चूक म्हणजे जंगलतोड. सुरुवातीला केवळ गरजेसाठी आणि अन्न शिजवण्यासाठी म्हणून लागणारं लाकूड अल्प प्रमाणामध्ये माणसांनी जंगलातून मिळवलं, परंतु त्यानंतर मात्र अति लोभापायी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड आणि जंगलांचा नाश माणसांनी केला आणि त्यामुळे अनेक प्रजातींना धोका निर्माण झाला. आपल्या शेतातील पिकांचं उत्पादन वाढावं म्हणून अतिरेकी प्रमाणात केलेल्या रासायनिक खतांच्या, कीटकनाशकांच्या वापरामुळे पाणी आणि माती दूषित झाली आहे. अत्यंत घातक रासायनिक पदार्थ अन्नसाखेच्या माध्यमातून प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये आता शिरले आहेत. शहराभोवती वाढलेल्या उद्योगधंद्यातून निर्माण होणाऱ्या प्रदूषकांमुळे तर शहराभोवतीची हवा आणि पाणी घातक स्तरापर्यंत पोहोचली आहे. प्रचंड प्रमाणात झालेली वाहनांची वाढ, त्यातून होणारा जीवाश्म इंधनांचा वापर आणि त्यातून होणारे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड सारखे घातक वायू आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या जसे ग्लोबल वॉर्मिंग किंवा आम्लवर्षा हे देखील मानवी कृत्यांचेच दुष्परिणाम आहेत. खनिजांसाठी आणि निम्न दर्जाच्या गौण खनिजांसाठी डोंगराचे उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्यातून प्रचंड जमिनी नापिकी होत आहेत. हवेतील प्रदूषण हे देखील त्यातूनच वाढत आहे. मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या घातक प्रदूषणांमुळे देखील पाण्याचे स्रोत कायम बाद होत आहेत. वनस्पती आणि वृक्षांची बेधुंद कत्तल केल्यामुळे परिसरातील जैवविविधता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली आहे, पक्ष्यांचे स्थलांतर झाले आहे, मातीची सुपीकता घटली आहे आणि त्यामुळे वरचेवर उत्पादन क्षमता कमी होत आहे. पृथ्वीवरील हरित आच्छादन कमी कमी होत असल्याने भूजल पातळीत घट झाली आहे, मातीची सुपीकता घटत आहे, परिणामी उत्पादन क्षमता घटली आहे. मानवाने केलेल्या या सर्व चुकांचे परिणाम आता सर्वांनाच भोगावे लागत आहे. तेव्हा विकासाची नव्याने व्याख्या आपल्याला करावीच लागेल. विकास हा निसर्गाचा शत्रू नसून मित्र असायला हवा. विकास हा निसर्गस्नेही असायला हवा. आपण त्यासाठी हे लक्षात ठेवावे की पृथ्वी आपल्या पूर्वजांची देणगी नाही, ती आपल्या पुढील पिढ्यांची ठेव आहे. धन्यवाद श्रोते.
0: श्रोते हो, आताच आपण मानवाच्या अविवेकी कृतींमुळे पर्यावरणात झालेले प्रतिकूल बदल याविषयीची माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.

0: आंदोलन के दौरान अपनी जान गंवाने वालों को श्रद्धांजलि दी। भारत ने कोलंबिया को भूकंप के बाद पुनः निर्माण कार्यों में सहयोग के लिए 20 मीट्रिक टन राहत सामग्री की पहली खेप भेजी और छत्तीसगढ़, पूर्वी मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, झारखंड में आज मूसलाधार वर्षा की चेतावनी। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 2:30 वाजले। नादब्रह्मांतर्गत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करीत आहोत। कार्यक्रमात ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी। विलंबित बंदिश एक तालात निबद्ध असून बोल आहेत अब तू सुन रे। द्रुत बंदिश तीन तालात निबद्ध असून बंदिशीचे बोल आहेत कैसे बताओ। त्यांना तबला साथ केली आहे संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ आहे राजेंद्र जोहरापूरकर यांची। ऐकूया किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी।

0: किशोर काळे यांनी गायलेला राग भीम पलासी आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती संदेश पोपटकर यांनी आणि हार्मोनियम साथ होती राजेंद्र जोहरापूरकर यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 598 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 ऑगस्ट 2026 रोजी रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झालेल्या भारतीय नौदल पश्चिम कमान बँड पथकानं सादर केलेला नौसेना स्वरवंदना या आमंत्रित श्रोत्यांच्या समक्ष पार पडलेल्या कार्यक्रमाचा संपादित भाग आपण ऐकू शकाल दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:05 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर, तसेच संध्याकाळी 5:03 आकाशवाणी मुंबई FM रेनबो वाहिनीवर.
0: दुपारचे 3 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आणि मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार। स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे, त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल। यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील। त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रगीताचं गायन होईल, त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल। भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यासह मुले मुली मिळून 2500 जण यावेळी उपस्थित असतील। याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत। संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत। यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे। या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत। याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत। या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे।
0: आज 14 ऑगस्ट, आजचा दिवस संपूर्ण देशात फाळणी वेदना स्मृती दिन म्हणून पाळला जातो। आजच्या फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फाळणीच्या काळात जीव गमावलेल्या नागरिकांच्या स्मृतीला आदरांजली वाहत त्यांच्या धैर्याचं स्मरण केलं। हा दिवस भारताच्या फाळणीच्या त्या शोकांतिकेची आठवण करून देतो। घर, कुटुंबीय, संपत्ती गमावल्यानंतरही असंख्य नागरिकांनी पुन्हा आपलं जीवन उभं करण्याचा निर्धार दाखवला। त्यांच्या संघर्ष, धैर्य, त्याग आणि जिद्दीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत। केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली। यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदकं दिलं जातं। तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे। यासह उत्कृष्ट सेवेसाठी 1664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेतल्या 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 89 जणांचा समावेश आहे. यापैकी 20

0: जणांना शौर्य पदकं, 3 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदकं, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पदकं जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात विविध जिल्ह्यात तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेकडून सांगली शहरात सायकल आणि ई बाईक रॅली काढण्यात आली. रत्नागिरीतही हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत आज तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती. या पदयात्रेत पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह विद्यार्थी, महिला आणि नागरिक सहभागी झाले होते. यवतमाळमध्येही तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात घेतलेला 250 फूट लांबीचा तिरंगा ध्वज या पदयात्रेचं आकर्षण ठरला. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेत 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. उत्तर प्रदेश सरकारनं दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही मंजुरीचा कोणताही उल्लेख नसल्याचं अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि तक्रारदाराच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं. त्यानंतर न्यायालयानं हा खटला रद्द केल्याचा आदेश दिला. अकोला जिल्ह्यात भारत जोडो यात्रेदरम्यान झालेल्या एका सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत मानहानीकारक वक्तव्य केल्याचं सांगत त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली होती. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यातील आश्रमशाळांमध्ये गेल्या 2 वर्षात 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. हे मृत्यू सर्पदंश, सिकलसेल, गंभीर आजार, अपघात आणि आत्महत्यांमुळे झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. राज्य सरकारतर्फे आदिवासी समाजातील मुलांसाठी 500 शासकीय आणि 513 अनुदानित निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात. गेल्या 2 वर्षात शासकीय आश्रमशाळेत 384 तर अनुदानित आश्रमशाळांमध्ये 200 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार. स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांमधल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. आणि गडचिरोलीतल्या आश्रमशाळेत सर्पदंशामुळे झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं मागवला अहवाल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि

न्यूज ऑन ए आय आर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 17 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 5 वाजता दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार. दरम्यान आपण ऐकू शकता ए आय आर मराठी या DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

एआयआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनी श्रोते हो पण ऐकता हा दुपारचे 3:11 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आज सकाळी 8:30 नोंदवण्यात आलेलं प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कोकण गोवा मध्य महाराष्ट्रात सामान्य पाऊस झाला. उत्तर कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये कोकण आणि गोवा येथे मुरबाड 7, माथेरान 5, पनवेल 5, मंडणगड 5, पेण 4, महड 4, कर्जत 4 सेंटीमीटर, पोलादपूर 3, भिवंडी 3, सांताक्रूज 2, गुहागर 2, श्रीवर्धन 2 सेंटीमीटर, ठाणे 2 सेंटीमीटर, सुधागड 2, वेंगुर्ला 2, मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे 7 सेंटीमीटर, लोणावळा 5, राधानगरी 4, गगनबावडा 4, पाटण 3, पेठ 2, इगतपुरी 1, भोर 1, विदर्भात देसाईगंज येथे 1 सेंटीमीटर पावसाची नोंद झाली. घाट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये ताम्हिणी 13, शिरगाव 11, कोयना 7, भिरा दवडी 6, भिवपुरी डोंगरवाडी 4, खोपोली कोयना लोणावळा 3, तलाव क्षेत्रात झालेली पावसाची नोंद तानसा, अप्पर वैतरणा, विहार 3, भातसा, तुळशी 2, मध्य वैतरणा 1 सेंटीमीटर. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि परिसरात आकाश अंशतः ढगाळ राहील. कमाल तापमान 31 आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात 15 ऑगस्टच्या सकाळपर्यंतचा हवामानाचा हा इशारा आहे. या तिन्ही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना आहे. महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवरील 18 ऑगस्टपर्यंत वादळी परिस्थिती असणार आहे. वादळी वारे ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहतील आणि वादळात हा वेग तात्पुरत्या स्वरूपात 60 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये. उत्तर महाराष्ट्र गोवा किनारपट्टीसाठी हा इशारा होता. आता 75 किलोमीटर पुढील सागरी क्षेत्राकरता 18 ऑगस्टपर्यंतचा हा इशारा आहे मच्छीमार बांधवांसाठी. सोमालिया क्षेत्र, ओमानची किनारपट्टी, पश्चिम मध्य अरबी समुद्र आणि दक्षिण मध्य अरबी समुद्र आणि त्यालगतच्या उत्तर पश्चिम अरबी समुद्रात वादळी वारे वाहणार आहेत. हे वादळी वारे ताशी 45 ते 55 किलोमीटर प्रतिवेगाने वाहतील आणि वादळात हा वेग ताशी 65 किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या क्षेत्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेनं दिला आहे. प्रादेशिक हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकला 3:15.

0: चलिए आता माझा वार माझा शिवार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. सेंद्रिय शेतीतील कीड रोग व्यवस्थापन याविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत, आणि ही माहिती आपल्याला करून देणार आहेत डॉक्टर अंकुर ढाणे सर. डॉक्टर अंकुर ढाणे सर हे कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: शेतकरी बंधूंनो, कृषी उत्पादन वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहेच, पण त्याबरोबरच शाश्वत शेती आणि शाश्वत उत्पादन हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे शाश्वत उत्पादन कधी होईल तर ते सेंद्रिय शेतीकडे वाढता कल शेतकऱ्यांचा असेल त्याचवेळी हे शक्य होऊ शकेल. पण या सेंद्रिय शेतीमध्ये गांडूळ खत, कंपोस्ट खत यासारख्या खतांचा जसा वापर केला जातो त्याचप्रमाणे कीड रोग व्यवस्थापनासाठीही आपल्याला सेंद्रिय पद्धतीनंच त्याचं व्यवस्थापन करावं लागणार आहे. तर सेंद्रिय शेतीतील कीड व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आहे हे आपण सरांकडून जाणून घेऊया.
2: पीक संरक्षण हा कुठल्याही पीक पद्धतीमध्ये उत्पादन घेण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा विषय आहे. आणि पीक संरक्षण म्हटलं की आपल्याला जे डोळ्यासमोर पहिल्यांदा उभं राहतं ते रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशक. मात्र याच्या उलट सेंद्रिय शेतीमध्ये आपण काय करतो की या रासायनिक कीटकनाशकांना बुरशीनाशकांना बगल देऊन जे पर्यावरण पूरक उपाय आहेत, जैविक कीड नियंत्रण आणि रोग नियंत्रणाचे घटक आहेत, त्यांचा उपयोग करून आणि जशा इतरही कीड नियंत्रणाच्या पद्धती आहेत, जशा की भौतिक पद्धती आहेत, जैविक कीड नियंत्रण आहे, तर या वेगवेगळ्या पीक पद्धतींचा अवलंब करून किडींचं संरक्षण करतोय. त्यामुळं सेंद्रिय शेतीमध्ये कीड नियंत्रणामध्ये प्रतिबंध हा एक महत्वाची गुरुकिल्ली आहे.
1: आणि सेंद्रिय शेतीमध्ये असं म्हटलं जातं की किडींची संख्या कमी आहे तोपर्यंतच त्याच्यावर उपचार करा.
2: बरोबर.
1: आणि याप्रमाणेच रोगांचाही म्हणता येईल.
2: सेंद्रिय शेतीमध्ये काय आहे की ज्यावेळेला पीक संरक्षण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन घटक येतात, एक नियंत्रण आहे आणि एक व्यवस्थापन आहे. नियंत्रण म्हणजे किडीचा प्रादुर्भाव झालाय, रोगाचा प्रादुर्भाव झालाय, नंतर मला करायच्या उपाययोजना त्या नियंत्रणामध्ये येतात. पण व्यवस्थापन म्हणजे काय की किडीचा प्रादुर्भाव त्या आर्थिक नुकसान पातळीच्या वरती जाऊच नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच काही पद्धतींचा अवलंब करतो. त्यामुळं प्रिव्हेंशन किंवा प्रतिबंध आहे हे सेंद्रिय शेतीमधला महत्वाचा घटक.
1: सेंद्रिय शेतीमध्ये सर्व किडी नष्ट करायच्या नाही आहेत, तर हे काय नेमकं
2: सेंद्रिय शेतीमध्येच नाही किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धती जरी असेल ना की त्या ठिकाणी काय असतं की ज्या नुकसानकारक कीड आहेत तर त्यांच्यावरती उपजीविका करणारे इतर मित्र कीटक आहेत, मित्र बुरशी आहेत, मित्र जीवाणू आहेत, शिवाय बरेचसे पक्षी आहेत किंवा इतर कीटक सुद्धा त्या नुकसान करणाऱ्या किडींवरती उपजीविका करत असतात. त्यामुळे जर हे जर नुकसान करणारे किडे जर त्या अन्न साखळीतून निघून गेले तर जे त्याच्यावरती अवलंबून असणारे जे परोपजीवी कीटक, परजीवी कीटक आहेत, पक्षी आहेत, तर त्यांची जीवनशृंखला जी साखळी आहे ती बाधित होऊ शकते. त्यामुळे फक्त आपल्याला किडीचं कुठल्या नियंत्रण करायचं की 5% पेक्षा किंवा 10% आर्थिक नुकसान पातळी त्याच्यावरती जर किडी जर असेल त्याच वेळेला आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना करणं आवश्यक ठरतं.
1: सेंद्रिय औषधांची फवारणी करताना रासायनिक कीटकनाशकांची फवारणी लगेच बंद करायची आहे की हळूहळू प्रमाणामध्ये बंद करत जायचंय?
2: सेंद्रिय पद्धतीनं करताना कुठलीही गोष्ट आपल्याला लगेच करता येणं शक्य नाही. त्यासाठी पहिल्यांदा आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की फवारणी करताना शेतकऱ्यांची मानसिकता असते की उपाययोजना मी केल्याने मला लगेच रिझल्ट पाहिजे, तर ते सेंद्रिय शेतीमध्ये शक्य नाही. याच्यामध्ये हळू प्रभाव करणाऱ्या पद्धती ज्या आहेत त्या पण त्या दीर्घकालीन परिणाम देणार आहेत. रासायनिक कीटकनाशकांमध्ये मी आज फवारणी केली तर मला परत 15 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर मला परत फवारणी करणं कर्म प्राप्त होतं, तसं सेंद्रिय शेतीमध्ये नाहीये. जे आपण उपाययोजना करणार आहे त्या दीर्घकालीपर्यंत कीड नियंत्रणामध्ये किंवा रोग नियंत्रणामध्ये मदत करतात.
1: रासायनिक औषधं बंद केल्यानंतर सुरुवातीला लगेच किडी वाढतात का?
2: हो, रासायनिक औषधं बंद केल्यानंतर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीच्या काळामध्ये वाढतो. कारण काय होतं की रासायनिक ज्यावेळेला कीटकनाशक बुरशीनाशक वापरतो त्यावेळेला त्या किडीबरोबर त्याच्यावरती आधारित जे मित्र बुरशी मित्र कीटक आहेत त्यांचे सुद्धा त्या फवारणीमुळे लोप पावतात. त्यामुळे नंतर ज्यावेळेला रासायनिक निविष्ठा ज्यावेळेला बंद करतो त्यावेळेला निसर्गाचं चक्र आहे ते पूर्ववत होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. ते मित्र कीटक आहेत किंवा मित्र बुरशी आहेत त्या पुन्हा त्या पर्यावरणामध्ये येण्यासाठी वाढण्यासाठी त्यांना वेळ लागतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळामध्ये किडी वाढतात आणि किडी वाढल्यानंतर मग त्याच्यावरती आपोआपच त्याच्यावरती मारणारे जे मित्र कीटक आहेत त्यांची सुद्धा संख्या वाढते आणि नंतर दीर्घकालीन संरक्षण मिळू शकतं.
1: सर, सेंद्रिय शेतीमध्ये जे मित्र कीटक आहेत ते शेतकऱ्यांना माहितीच आहे, परंतु आपण त्यांना सांगूया की ह्या मित्र कीटी शेतकऱ्यांसाठी किती उपयुक्त आहेत?
2: बरोबर. आता आपल्या सभोवताली जर आपण बघितलं की जसं क्रायसोपरला आहे, लेडीबर्ड भुंगेरे आहेत, घरामध्ये आपल्या जाळी करणारा कोळी गोष्टी जो असतो तो सुद्धा एक चांगला मित्र कीटक आहे. त्यानंतर पक्षी आहेत, त्याच्यावरती काही मित्र बुरशी जसं ट्रायकोडर्मा आहे की जो रोगांच्या नियंत्रणासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. त्यानंतर जैविक कीटकनाशकांमध्ये बिवेरिया, मेटारायझियम, ओर्टिसिलियम किंवा नोमोरिया या मित्र बुरशी सुद्धा आहेत की ज्या कीड नियंत्रणामध्ये फार महत्वाची भूमिका बजावत आहेत. आणि सेंद्रिय शेती जर आपण करत असून त्याचं जर प्रमाणीकरण जर आपण केलं असेल आणि अशा प्रकारच्या जैविक निविष्ठा जर आपण वापरल्या तर जो शेतमाल तयार होणार आहे त्याला पण चांगले दर मिळू शकतात, बाजारभाव मिळू शकतो.
1: आणि आपल्या शेतामध्ये कोणत्या मित्र किडी येतात हेही शेतकऱ्यांनी पाहिलं पाहिजे.
2: हो, अतिशय महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं की ती जर आपल्याला माहिती नसेल कुठले मित्र कीटक आहेत तर बऱ्याच वेळेला ते मित्र कीटकांना सुद्धा कीड समजूनच फवारणी केली जाते. बरीचशी शेतामध्ये अशा प्रत्यक्ष शेतावरती पाहण्याच्या दरम्यान अशा घटना समोर येत आहेत, लक्षात येत आहेत. त्यामुळे मित्र कीटकांची मित्र बुरशींची ओळख असणं अतिशय महत्वाचं आहे
1: आणि त्याप्रमाणे त्यांचं संवर्धनही करायला
2: संवर्धन सुद्धा.
1: सर, आपण म्हटलं की सेंद्रिय शेतीमध्ये कीडरोग व्यवस्थापन करताना ज्या आवश्यक किडी आहेत म्हणजे भौतिक आणि जैविक पद्धतीनं कीडरोग व्यवस्थापन करू शकतो, तर याविषयी काय सांगतील, नेमकं कोणत्या किडी कशासाठी उपयुक्त आहे?
2: भौतिक आणि मशागती ज्या पद्धती आहे त्याच्यामध्ये अगदी जमिनीच्या याच्यापासून म्हणजे जमीन तयार करणं सुरुवातीला खोल नांगरट करणं आहे, त्याच्या खोळवणी आहे त्याची, त्यानंतर पिकांची योग्य अंतरावरती लागवड आहे, पिकांची फेरपालट आहे, आपल्या भागामध्ये येणाऱ्या म्हणजे स्थानिक पातळीवरती येणाऱ्या वाहनांचा आपल्याला वापर करणं आहे, त्यानंतर काही सापळा पिकं आहेत त्यांचा वापर, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्व म्हणजे पीक लागणीनंतर सुद्धा शेतामध्ये काळी कचरा न होऊ देणे. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या सेंद्रिय शेतीच्या ह्याच्यामधला एक टप्पे आहेत. सुरुवातीच्या मशागतीय पद्धती आहेत किंवा भौतिक पद्धती त्यांच्यामध्ये यांचा समावेश होतो. हा जो पहिला टप्पा आहे हाच प्रतिबंधात्मक आहे आणि ही महत्वाची पायरी आहे. सेंद्रिय शेतीमध्ये पहिल्यांदा काय आहे महत्वाचा आहे तो संयम आहे. संयम म्हणजे मला ह्या सगळ्या गोष्टी करताना लगेच मला परिणामांची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. याच्यामध्ये या गोष्टी जर टप्प्याटप्प्याने जर करत गेलो तर प्रत्येक ह्या गोष्टीचा कीड नियंत्रणामध्ये रोगाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होणार आहे. आणि बऱ्याच वेळेला असं लक्षात येतं की अगदी साधी गोष्ट आहे की कीड आणि रोगांना प्रतिकारक्षम किंवा प्रतिकारक वाहन जर आपण वापरले तर सुद्धा किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो. तर ती सुद्धा सेंद्रिय शेतीमधली एक महत्वाची संकल्पना आहे.
1: या जमिनीच्या आरोग्याचा किडींशी काय संबंध आहे?
2: अतिशय महत्वाचं जमिनीचं आरोग्य. कारण जमिनीचं आरोग्य जर चांगलं असेल तर त्याच्यामध्ये हवा पाणी जर चांगली खेळती असेल तर झाडाची वाढ होण्यासाठी मदत होत असते. त्यानंतर मातीमधले सूक्ष्मजीव आहेत त्यांची जर संख्या चांगली असेल, त्याच्यामध्ये जर सेंद्रिय कर्बचं प्रमाण जर जास्त असेल तर ते सूक्ष्मजीव त्याच्यामध्ये जास्त चांगले वाढतात. आणि माती जर सुपीक असेल त्याच्यामधलं सूक्ष्मजीवांचं प्रमाण जर चांगलं असेल तर आपण ज्या निविष्ठा वापरणारे सेंद्रिय खतं जी वापरणारे तर ती पिकांना उपलब्ध करून देण्यासाठी ह्या सूक्ष्मजीवांचा फार महत्वाचा फायदा आहे. आणि माती चांगली असेल त्याला अन्नद्रव्य जर व्यवस्थित पिकाला उपलब्ध झाली तर पीक निरोगी तयार होतं, त्यामुळे ते कीड आणि रोगांना कमी बळी पडतं. त्यामुळे सेंद्रिय शेतीमध्ये मातीचं आरोग्य अतिशय महत्वाचं आहे.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा आपण माती परीक्षण करून घेतलं तर त्या जमिनीमधल्या विविध जे अन्न घटक आहेत मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य तर यांचं प्रमाण आलं लक्षात येईल. त्याच्यावर आधारित कुठल्या निविष्ठा टाकायच्या किती प्रमाणात टाकायच्या हे सुद्धा ठरवू शकतो. आणि मातीच्या आरोग्यावर वरूनच त्या जमिनीमध्ये कोणतं पीक घ्यायचं आणि कोणतं घ्यायचं नाही याची सुद्धा आपल्याला उकल होऊ शकते.
1: सर, परिसंस्था अभियांत्रिकी म्हणजे काय?
2: याला इंग्रजीमध्ये इकोलॉजिकल इंजिनिअरिंग म्हणतो की ज्याच्यामध्ये शेतामध्ये अशी परिस्थिती निर्माण करायची की ज्याच्यामध्ये सूक्ष्मजीव आहेत किंवा मित्र कीटक ते हे जास्त आकर्षित व्हायला पाहिजेत. आता त्याच्यासाठी काय करू शकतो की विविध रंगबिरंगी फुलं असलेली वनस्पती जर लावली ज्याच्यामध्ये मका आहे, मोहरी आहे, बरोबर, झेंडू आहे, तर अशा प्रकारची जर झाडं मुख्य पिकामध्ये किंवा बांधाच्या भोवती जर लावली तर त्याच्यावरती मित्र कीटक आकर्षित जास्त होतात. शेतामध्ये पक्षी थांबे उभारणे, आता काय झालेलं की बांधांवरती आपल्याला झाडं दिसत नाहीत, तर तरी पक्ष्यांना जर बसण्यासाठी शेतामध्ये जर पक्षी थांबे तयार केले तर पक्षी त्याच्यावरती येऊन बसतात आणि मग किडी आणि रोगांच्या ज्या अवस्था असतात जमिनीमधल्या त्या वेचून खातात. पानांवरती किंवा झाडांवरती जे कीटक असतात त्यांना ते पक्षी वेचून खातात. तर असे मित्र कीटक आणि ह्या मित्र पक्षी आहेत तर त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि त्यांचं वाढ होण्यासाठी काही उपाययोजना करणं त्याला आपण इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग म्हणतो. तर आता हे सेंद्रिय शेतीचा एक अविभाज्य भाग आहे.
1: काही सापळ्यांचा पण उपयोग केला जातो?
2: हो, त्याच्या व्यतिरिक्त आता हे जर झालं की आता सेंद्रिय शेतीमध्ये प्रतिबंधावरती आपलं लक्ष केंद्रित असतं, त्याच्यामध्ये सापळा आहेत, सापळे म्हणजे चिकट सापळे आहेत किंवा निळ्या रंगाचे सापळे, पिवळ्या रंगाचे आणि प्रकाश सापळे यांचा सुद्धा आपण वापर करू शकतो. आता हे जे सापळे आहेत ते निरीक्षणासाठी आपल्याला मदत करतात, म्हणजे माझ्या शेतामध्ये कोणत्या किडीचा प्रादुर्भाव आहे तो कितपत आहे प्रादुर्भाव, त्याच्यावरून समजू शकतं की आपल्याला नियंत्रणाच्या उपाययोजना ठरवण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो. त्यामुळे निरीक्षण अतिशय महत्वाचं आहे. जैविक नियंत्रणामध्ये मित्र कीटक आहेत, त्याच्याबरोबर ते आता काही निविष्ट सुद्धा आहेत, म्हणजे बाजारामध्ये आता जैविक औषधं सुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये कडुनिंबाचा हरका माहीत आहे, त्यानंतर एरंडीचं तेल आहे ते वापरलं जातं, करंजाचं तेल आहे हे कीड नियंत्रणासाठी वापरलं जातं, आणि याच्या व्यतिरिक्त काही मित्र बुरशी आहेत म्हणजे असं रोगाच्या बाबतीत जर म्हटलं तर ट्रायकोडर्मा विरडी आहे, हर्जियानम आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यानंतर मित्र बुरशींमध्ये म्हणजे कीटकांना मारक असलेल्या ज्या बुरशी आहेत त्याच्यामध्ये बिवेरिया, वर्टिसिलम, नोमोरिया, मेटारायझम या बुरशीसुद्धा जैविक नियंत्रणाचा घटक म्हणून कीड नियंत्रणामध्ये आणि रोग नियंत्रणामध्ये वापरू शकतो.
1: बरोबर. सर, कोणत्या किडींसाठी कोणते मित्र कीटक उपयोगात येऊ शकतात?
2: याच्यामध्ये जर बघितलं तर जसं क्रायसोपर्ला आहे, लेडीबर्ड भुंगेरे आहेत किंवा आपली गांधील माशी आहे, तर हे जे कीटक आहेत हे आळीवर्गीय किडे असतील किंवा रस शोषणारे किडे आहेत, मावा, तुडतुडे, पांढरी माशी यांच्या नियंत्रणासाठी चालतात. त्यानंतर काही नोमोरियारिल्यासारखी बुरशी आहे की जी आळीवर्गीय किडींसाठी चालते. बिवेरिया आणि मेटारेझियम मित्र बुरशी आहे ती वेगवेगळ्या आळीवर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी आहे. व्हर्टिसिलियम लेकॅनी जी आहे ती रस शोषणाऱ्या

0: साठी महत्त्वाचे आहे. किंवा ट्रायकोडर्मा जी बुरशी आहे ती पानांवरचे ठिपके आहेत, किंवा मर रोग आहे, फायटोप्थोरा रोग आहे भाजीपाला पिकांमधला किंवा फळझाडांमधला, त्यांच्या नियंत्रणासाठी या मित्र बुरशी आहेत ना, या अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
1: सर, सेंद्रिय शेतीमध्ये वनस्पतीजन्य कीटकनाशक आपण म्हटले, त्याचा
0: बरोबर.
1: कितपत उपयोग होऊ शकतो?
0: वनस्पतीजन्य कीटकनाशकं जशी आहेत अगोदर बोललो त्याप्रमाणे, एरंडीचं तेल आहे किंवा आझाडिरॅक्टिन आहे, त्यानंतर करंजाचं तेल आहे, त्यानंतर निरगुडीचा अर्क आपण कीड नियंत्रणामध्ये वापरत असतो, तर हे सगळे हळूहळू काम करणारे घटक आहेत ते. आणि त्याचा महत्त्वाचा फायदा असा होतो की हे किडींमध्ये, जसे रासायनिक कीटकनाशकांमध्ये किंवा बुरशीनाशकांमध्ये किडीला किंवा त्या रोगाला प्रतिकार क्षमता तयार होते, रेझिस्टन्स तयार होत असतो, तसं या जैविक कीटकनाशकांमुळे होत नाही. त्याच्याबरोबर हे पर्यावरणपूरक आहेत आणि किडीचं किंवा रोगाच्या वाढीमध्ये हे प्रतिरोध निर्माण करत असतात. बऱ्याच वेळेला ते रिपेलंट म्हणून काम करतात, प्रतिकर्षक म्हणून काम करतात. म्हणजे ज्या ठिकाणी मी समजा निंबोळीचं तेल जर मारलं, तर त्याची जर अर्काची जर आपण फवारणी केली, तर त्याच्यावरती किडीचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो, किंवा किडी त्याच्यावरती कमी आकर्षित होतात त्या झाडावरती. त्यामुळे वनस्पतीजन्य जे कीटकनाशक आहे त्यांचं सेंद्रिय शेतीमध्ये अतिशय अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय जी कीटकनाशकं जी आहेत, तर ती मित्र कीटकांसाठी किंवा इतर जे आपले पक्षी आहेत, तर त्यांच्यासाठीही पर्यावरणपूरक आहे ते, त्यांना कुठल्याही प्रकारचं ते त्रास देत नाहीत. कारण हे काय होतं की किडीची जशी वाढ होत असते तसं त्यांच्यामध्ये मेटामॉर्फोसिस किंवा त्याला रूपांतरण होत असतं, त्याला वाढीसाठी त्या रूपांतरणाची गरज असते. तर ही जी औषधं आहेत ती बऱ्याच वेळेला जैविक जी कीटकनाशक आहेत ती किडीच्या अंडी अवस्था असतील किंवा त्याचं रूपांतर मेटामॉर्फोसिस आहे, त्याला एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये जाऊच देत नाहीत. त्यामुळे ही पर्यावरणपूरक आहेत कीटकनाशक. मित्र कीटक किंवा मित्र बुरशी त्यांनाही अपायकारक नाही आहेत.
1: अच्छा, आणि हे शेतकरी घरच्या घरी बनवू शकतो?
0: आणि ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य त्याचं की शेतकरी घरच्या घरी तयार करू शकतात. आणि जसे विषाणू आहेत हे स्पेसिफिक असतात, म्हणजे फक्त एखाद्या आळीचा, समजा हरभऱ्यावरची गाठी आळी आहे त्याचा विषाणू आहे, तर तो फक्त हरभऱ्याच्या गाठी आळीलाच फक्त तो मारतो, दुसऱ्या किडीला तो मारत नाही. यजमान किडा आहे त्याच फक्त किडीला मारते, बाकीच्या इतर किडींना ते सुरक्षित असतात. त्यामुळे यांचं महत्त्व फार चांगलं आहे. रासायनिक कीटकनाशक मला थोड्या अवधीनंतर पुन्हा त्याची फवारणी. तर ही जी जैविक निविष्ट आहेत मित्र बुरशी असतील, तर हे विरजण म्हणून जसं आपण दह्यामध्ये टाकतो त्याप्रमाणे शेतामध्ये ते टाकायचेत सुरुवातीला, आणि नंतर ते त्यांच्या त्यांच्या ते निसर्गामध्ये त्या वाढत राहतात. त्यामुळे सारखं सारखं टाकण्याची त्याला गरज पडत नाही.
1: आणि कडुनिंबावर आधारित जे उपाय आहेत ते कितपत प्रभावी ठरू शकतात?
0: कडुनिंबावरती आधारित जी उत्पादनं आहेत ना, तर ती प्रिव्हेंटिव्ह म्हणून, जसं सेंद्रिय शेतीचं ब्रीदवाक्य एक पहिल्यांदा प्रिव्हेंशनच करायचं आहे, त्याचा प्रतिबंध करायचा आहे किडींचा. किडींच्या अवस्थेच्या सुरुवातीच्या असतात, लहान आळे असतील, लहान किडे असतील, लाल भुंगेरे असतील, तर यांच्या नियंत्रणासाठी अतिशय परिणामकारक आहेत.
1: बऱ्याचदा रोगांचाही प्रादुर्भाव आपण पिकांवर पाहतो,
0: बरोबर.
1: तर सेंद्रिय उत्पादनांचा किती उपयोग आहे?
0: तर याच्यामध्ये जसं म्हटलं की ट्रायकोडर्मा नावाची बुरशी आहे किंवा काही विषाणू आहेत की जे या रोगांच्या नियंत्रणासाठी मदत करत असतात. ट्रायकोडर्मा तर अशी बुरशी आहे की त्याची जर आपण ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी दुसऱ्या बुरशीला ती वाढू देत नाही. रोगकारक जी बुरशी आहे पिकांना, जसे मर रोग आहेत, फायटोप्थोरा रोग आहे की ज्याचा काही किनारपट्टी भागांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी प्रादुर्भाव बघायला मिळतो, तर त्या ठिकाणी शेतकरी बंधूंनी या जर निविष्ठा वापरल्या तर त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचं नियंत्रण मिळू शकतं. जसं आंब्यावरती किंवा द्राक्षामध्ये मिलीबगचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होतो आणि आंबे आणि द्राक्ष आपण एक्सपोर्ट करत असतो, तर त्या ठिकाणी शेवटच्या ज्यावेळेला काढणीच्या वेळेला कुठल्याही कीटकनाशक किंवा बुरशीनाशकाची त्याच्यावरती फवारणी करता येत नाही, तर त्या शेवटच्या टप्प्यामध्ये जैविक कीटकनाशकं वापरली तर त्यांचे अंश जे आहेत ते त्या फळांमध्ये दिसत नाहीत. त्यामुळे एक्सपोर्टच्या दृष्टीने ही जैविक कीटकनाशकं किंवा निविष्ट आहेत या कृषी उत्पादनामध्ये अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. 5% आपण निंबोळी अर्क जर घरी तयार करत असू तर, किंवा मग निंबोळी अर्क आता बाजारामध्ये उपलब्ध सुद्धा असतो की ज्याच्यामध्ये 1500 PPM आहे, 500 PPM आहे, 10,000 PPM आहे, तर त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, त्याचे जे क्रियाशील घटक आहे त्याप्रमाणे फवारणी करणं गरजेचं आहे. जसं आझाडिरॅक्टिन 1500 PPM जर असेल तर 3 mL/L पाणी याप्रमाणे फवारणी करायला पाहिजे. ते जर 10,000 PPMचं जर आझाडिरॅक्टिन असेल तर आपण 1 mL/L पाणी याप्रमाणे सुद्धा फवारणी करू शकतो. ट्रायकोडर्मा किंवा व्हर्टिसिलियम बिव्हेरिया या 1% पाण्यात विद्रव्य भुकटी प्रमाणामध्ये त्याचं औषधं ती बाजारामध्ये उपलब्ध आहेत, तर ती सुद्धा 2 किंवा 5 ग्रॅम/L पाणी प्रमाण फवारणीसाठी वापरू शकतो. दुपारनंतर जर त्यांची फवारणी केली तर त्याचे परिणाम आहेत आपल्याला चांगले बघायला मिळू शकतात. कारण पूर्ण रात्र मिळते की ज्याच्यामध्ये हे बुरशी आहेत किंवा विषाणू आहेत ते पिकामध्ये स्थिरावतात आणि नंतर ते आपल्याला चांगल्या प्रकारचे परिणाम देऊ शकतात.
1: अच्छा, सेंद्रिय शेतीमध्ये किडींचा पूर्णपणे नाश करता येतो?
0: नाही, सेंद्रिय शेतीमध्ये असेल किंवा रासायनिक कीटकनाशक जरी वापरत असेल तरी त्याच्यामध्ये 100% नाश शक्य नाही येतो. प्रत्येक ठिकाणी रासायनिक निविष्ठा जरी वापरल्या तरी 100% आपण किडीचं उच्चाटन करू शकत नाही. आणि ऍक्च्युली शास्त्रीयदृष्ट्या जर बघितलं तर ते करणं सुद्धा चुकीचं आहे, कारण त्याच्यावरती अवलंबित असणारे जे घटक आहेत ती साखळी आहे, जीवनसाखळी, ती अबाधित राहणं महत्वाचं आहे.
1: सेंद्रिय कीड व्यवस्थापन आर्थिक दृष्ट्या फायदेशीर आहे का?
0: हो, सेंद्रिय शेतीमध्ये महत्वाचं आहे की जो उत्पादन खर्च आहे तो कमी होतो आहे. त्यानंतर रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकांवरती जे अवलंबून असतो तर तो आपला जो परावलंबीपणा आहे तो कमी होऊन जातो. त्यामुळं ही रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशक अन्न श्रंखलेमध्ये कमी प्रमाणामध्ये येत आहे.

0: त्याचा आपल्या मानव आरोग्यावरती आणि इतर पण सजीव सृष्टीवरती चांगले परिणाम बघायला मिळतात. आणि दुसरं, ह्याचे जे परिणाम आहेत सेंद्रिय शेतीतले अनिविष्ठा वापरण्याचे, ते दूरगामी परिणाम आहेत, ते सातत्यानं चांगले परिणाम देत राहणार आहेत. त्यामुळं औषधांचा किंवा रासायनिक निविष्ठांचा वापर उत्तरोत्तर कमी कमी होत जातो.
1: बरोबर.
0: सेंद्रिय शेतीमध्ये संयम अतिशय महत्वाचा आहे. रासायनिक कीटकनाशक मी मारली, फवारणी केली, गेले डोळ्यासमोर किडा मरून पडतो, तर ती आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. सेंद्रिय कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर परिणाम येण्यासाठी वेळ लागतो, तर तेवढं जर दम काढणं ते अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये निरीक्षण अतिशय महत्वाचं आहे. फक्त किडी दिसतायत म्हणून त्या जर आर्थिक नुकसान पातळीच्या वरती जर जात नसतील तर आपल्याला फवारणीची आवश्यकता नसते. या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या, संकल्पना समजावून घेतल्या आणि त्याची अंमलबजावणी जर आपण शेतामध्ये केली, तर गरज नसताना ज्या फवारण्या होत असतात त्या कमी करू शकतो.
1: रासायनिक कीटकनाशकांची फवारणी पर्यावरणास हानिकारक आहे, ग्राहकही जागृत होत आहे.
0: बरोबर.
1: आणि बरेचसे शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत.
0: हो, बरोबर.
1: तरी सुद्धा आपण काय संदेश देतील किंवा काय सल्ला देतील सेंद्रिय शेतीच्या संदर्भात?
0: सेंद्रिय शेतीमध्ये शेतकऱ्याची भूमिका अतिशय महत्वाची आहे. शेतकरी फक्त तो औषध फवारणी करणारा घटक नसून तो एक व्यवस्थापक आहे. माझ्या शेतामधली जी सृष्टी आहे, शेत आहे माझं, तर त्यातलं आरोग्य अबाधित राहण्यासाठीची जबाबदारी आपली शेतकऱ्याची आहे. त्यामुळे ती आपण नेटानं करणं अतिशय महत्वाचं आहे. कीटकनाशकांची गरज नसेल त्यावेळेला फवारणी टाळून घ्या. त्यानंतर जास्तीत जास्त मित्र कीटकांना आकर्षित करता येईल अशा प्रकारचे जर आपण इकॉलॉजिकल इंजिनिअरिंग जर आपल्या केलं, परिसंस्था अभियांत्रिकी जर आपण आपल्या शेतामध्ये जर केली, सापळा पिकं किंवा पिकांची फेरपालट करून, तर मित्र कीटक आहेत, मित्र बुरशी आहेत, तर त्यांना वाढीसाठी चालना देणार आहे. आणि त्याचबरोबर जे विषमुक्त शेतीचं जे आपलं स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी आपली भूमिका अतिशय महत्वाची.
1: बरोबर. सेंद्रिय शेतीमध्ये कीड रोग व्यवस्थापन करायचं असेल तर त्या उपाययोजना केव्हापासून करायला हव्यात?
0: सेंद्रिय शेतीमध्ये कीड व्यवस्थापन हे सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये जमिनीची मशागत आहे, खोल नांगरट आहे, त्यानंतर आंतरमशागतीचे काम आहे, त्यानंतर जे बियाणं वापरणार आहे, तर ते कीड आणि रोगाला प्रतिकारक किंवा प्रतिकारक्षम जर असतील, रेझिस्टंट आणि टॉलरंट जर वाहन आपण वापरले किंवा असे स्थानिक वाहन वापरणं सुद्धा याच्यामध्ये महत्वाचं आहे. त्यानंतर पिकांची योग्य अंतरावरती आणि योग्य वेळेवरती लागवड महत्वाची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की योग्य वेळेवरती म्हणजे शेतकऱ्यांच्याकडे पाणी जर उपलब्ध असेल तर पिकाची लवकर लागवड केली जाते. जसं भातामध्ये आपण बऱ्याच वेळेला बघत असतो आणि मग एखाद्या शेतकऱ्याने जर लवकर पेरणी केली तर त्याच्यावरती किडीचा आणि रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती होत असतो. त्यामुळे पिकांच्या लागवडीला वेळेला सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. घरचं बियाणं असेल तर त्याला आपल्याला बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया आहे किंवा नसेल तर बियाणे संरक्षक जी पावडर मिळते तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण या बियाण्याची बीज प्रक्रिया करू शकतो. पीक शेतामध्ये लावल्यानंतर त्याची योग्य अंतरावरती लागवड केल्यानंतर पीक जे आहे ते स्वच्छ ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये काळी कचरा असता कामा नये. निरीक्षणाच्या दृष्टीनं निळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या चिकट सापळे आहेत, त्यानंतर प्रकाश सापळे आहेत. आणि त्यानंतर सेंद्रिय शेतीमधला आणखी एक महत्वाचा घटक आहे ती कामगंध सापळ्यांचा उपयोग. वेगवेगळ्या किडींसाठी कामगंध सापळे सुद्धा आता बाजारामध्ये उपलब्ध आहेत. तर ह्या सापळ्यांचा उपयोग निरीक्षणासाठी आणि त्यांची संख्या वाढवली तर किडींच्या नियंत्रणासाठी सुद्धा या सापळ्यांचा आपल्याला उपयोग करता येतो. आणि त्यानंतर ज्या वेळेला किडीचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव दिसत असेल तर त्यावेळेला त्याची आर्थिक नुकसान पातळी पाहणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये या निरीक्षण पद्धतीचा जास्त फायदा होतो. ज्या वेळेला कीड त्या ETL वरती किंवा आर्थिक नुकसान पातळीच्या वरती जाते त्याच वेळेला नियंत्रणाच्या उपाययोजना जर आपण अवलंबल्या तर फवारणीवरचा किंवा पीक संरक्षणाचा आपण खर्च कमी करू शकतो. याच्याबरोबर पिकाला जे अन्नद्रव्य आहेत, मुख्य अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य, जसं नत्र आहे, स्फुरद आहे, पालाश आहे आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्य, तर हे सुद्धा सेंद्रिय खतांच्या माध्यमातून, कंपोस्ट असेल, गांडूळ खत असेल, तर यांच्या माध्यमातून पिकांना देणं अतिशय महत्वाचं आहे. एवढं करून सुद्धा जर किडीचा रोगाचा जर प्रादुर्भाव होत असेल तर त्या ठिकाणी प्रादुर्भावग्रस्त जी फळं असतील, पानं असतील, तर ती गोळा करून नष्ट करणं हा सुद्धा सेंद्रिय शेतीतल्या कीड नियंत्रणामधला किंवा रोग नियंत्रणामधला महत्वाचा घटक आहे. पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत टप्प्याटप्प्याने त्या उपाययोजना आहेत त्यांचा जर अवलंब करत गेलो तर आपण सेंद्रिय शेतीमधलं प्रभावीपणे कीड आणि रोग नियंत्रण करू शकतो.
1: आणि सेंद्रिय शेतीतील हे जे कीड रोग व्यवस्थापन आहे ते सेंद्रिय पद्धतीनं केलं तर जमिनीचं आरोग्य चांगलं राहतं, मानवाचं आरोग्य चांगलं राहतं आणि पर्यायानं संपूर्ण निसर्गाचं आरोग्य चांगलं राहतं असं म्हणता येईल.
0: अगदी बरोबर, अगदी बरोबर.
1: आणि सर, या संदर्भात आपण जी माहिती दिलीत त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.

आता एक निवेदन आहे. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण.

येंगळे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स, सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. दुपारचे 3:35 झाले आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कामगार सभा.

नमस्कार श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि प्राची परांजपेचा नमस्कार।

0: आज आपल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर वर्षा सुपे आलेल्या आहेत. डॉक्टर वर्षा, तुमचं आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत अगदी मनापासून स्वागत.
1: खूप खूप धन्यवाद मॅडम, आज तुम्ही मला संधी दिलीत. मी डॉक्टर वर्षा सुपे, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय चिंचवड पुणे येथे मी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम पाहत आहे.
0: मुलाखतीच्या सुरुवातीला पहिलाच प्रश्न असा विचारावा असा वाटतोय की राज्य कामगार विमा योजना म्हणजे नेमकं काय?
1: राज्य कामगार विमा योजना ही एक सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. पूर्ण भारतभर ती राज्य कामगार विमा योजना नसून ती एक एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन ESIC जी की भारतभर आहे, एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन हे महामंडळ आहे, त्यांच्यामार्फत काही राज्यांमध्ये आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ESIS या नावाने ती प्रचलित होती. एम्प्लॉय स्टेट इन्शुरन्स स्कीम म्हणजे राज्य सरकारकडून कॉर्पोरेशनच्या अंतर्गत राबवली गेलेली स्कीम, या सेंट्रलाइज स्कीमद्वारे राबवली जाते. परंतु महाराष्ट्रामध्ये ती राज्य कामगार विमा योजना म्हणून राबवली जात होती. 2018 पासून त्याचं रुपांतर सोसायटीमध्ये झालेलं आहे. त्याचा फायदा असा झाला की जे फंड होते ते राज्य सरकारकडे न जाता ते डायरेक्ट सोसायटीकडे येतात, त्यामुळे ही स्कीम जास्त प्रभावीपणे राबवण्याकडे आता जोर धरू लागलाय आणि त्यामार्फत कामगारांना जास्तीत जास्त सुविधा कशात पुरवल्या जातील याकडे राज्य सरकारचा कल आहे.
0: तर मग कोणकोणत्या कामगारांना ही लागू होते?
1: जसं की इंडस्ट्री आहे, MIDC एरियामध्ये जेवढ्या पण कंपनी येतात, फॅक्टरी येतात, ज्या काही आस्थापना असतील, अगदी आपण मॉलमध्ये जातो तुम्ही तिथे झाडू मारणारे लोक बघता, स्वीपर बघता, ह्या सगळ्या लोकांना ती लागू होते. 10 पेक्षा जिथे कामगार जास्त काम करतात अशा प्रत्येक आस्थापनेला ती लागू होते. पेट्रोल पंपाचे कर्मचारी असतील, हॉटेलचे कर्मचारी असतील, मॉलमधले कर्मचारी, सिनेमा थिएटरचे कर्मचारी असतील, यांना देखील ती लागू होते. तुम्ही आता पुण्यामध्ये लक्ष्मी रोडवर फिरत असाल तर लक्ष्मी रोडवर जिथे जिथे दुकानं पाहता तुम्ही, त्या दुकानांमध्ये 10 पेक्षा जास्त कामगार काम करत असतील तर त्यांना ESI लागू असतो.
0: म्हणजे हाऊसकीपिंगचे येणारे, सिक्युरिटीचे जे येतात, ही सगळीच यामध्ये अंतर्गत होतात.
1: ज्यांचा पगार 21,000 पर्यंत आहे अशा सर्वांना लागू होतो आणि जे अपंग आहेत त्यांच्या पगाराची मर्यादा 25,000 पर्यंत आहे.
0: म्हणजे ज्यांनी कोणी कंत्राटी तत्वावरती या लोकांना तिथे भरती
1: केलेलं आहे
0: अशी सगळी लोक की ज्यांचा पगार 21,000 आत आहे?
1: कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्यांना त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे त्या कर्मचाऱ्याला ESI फॅसिलिटी द्यावी लागते.
0: अच्छा, बर. म्हणजे मग आता ही जे ESI म्हणताय, हा जो कामगार विमा योजना जी आहे ही, तर त्याचे फायदे नेमके काय काय आहेत?
1: फायदे ह्याचे कुठल्याही इन्शुरन्स स्कीमशी याची तुलना होऊ शकत नाही, इतके अचाट फायदे आहेत. हे फायदे कामगारांपर्यंत पोहोचवणं हाच आजचा माझा हेतू आहे. माणूस आजारी पडला, जर समजा साधा सर्दी खोकला जरी झाला किंवा अगदी ऍडमिट करायची वेळ आली रुग्णालयात, हे सगळे फायदे त्याला. आमची जी रुग्णालय आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र, 12 रुग्णालय आहेत, त्या कुठल्याही रुग्णालयात तो गेला तरी त्याला तिथे एकदम मोफत उपचार मिळतात, हा पहिला त्याचा फायदा आहे. दुसरं म्हणजे सिकनेस बेनिफिट. जसं की तो आजारी पडला, कामगार आजारी पडल्यावर काय करतो की तो पहिले जातो दवाखान्यामध्ये, एक गोळी

0: तर तो पगार 70% न राहता पूर्ण त्याला पगार दिला जातो. अजून यामध्ये अजून एक मोठा फायदा म्हणजे जसं सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना मॅटर्निटी बेनिफिट असतं, म्हणजे पगारी 6 महिन्याची सुट्टी असते, तसंच कामगारांना सुद्धा ज्या महिला कामगार आहेत त्यांच्यासाठी सरकारनं खूप मोठा हा फायदा करून दिलेला आहे की त्या प्रसूतीनंतर 6 महिने घरी बसून त्या आरामात बाळाची काळजी घेऊ शकतात, त्याला ब्रेस्ट फीडिंग करू शकतात, त्याचं सगळं संगोपन करू शकतात, त्यासाठी त्यांना 6 महिने पूर्ण पगार दिला जातो.
1: आता डॉक्टर तुम्ही बोलता बोलता म्हणालात की ईएसआयच्या हॉस्पिटल्समध्ये त्यांनी यायचं आहे, हे दवाखाने मग नेमके कुठे आहेत?
0: तुम्हाला महाराष्ट्रामध्ये त्याचं जाळं पसरलेलं दिसेल. पुण्याच्या बाबतीत मी बोलायचं झालं, एक सेवा दवाखाना म्हणतात त्याला, हडपसरमध्ये आहे, एक चिंचवडमध्ये आहे, एक भोसरीमध्ये आहे, एक हिंजवडीमध्ये आहे, तळेगाव आहे, लोणावळा आहे, चाकण आहे आणि राजगुरुनगर, ज्याला खेड म्हणतो आपण, राजगुरुनगरमध्ये, आणि खालच्या दिशेला खेड शिवापूरपर्यंत हे जाळं पसरलेलं आहे. ह्या कोणत्याही दवाखान्यामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे तो कुठेही काम करत असेल त्यानं येऊन त्या दवाखान्यामध्ये त्याचं कार्ड नोंदवायचं असतं. ते कार्ड नोंदवलं की त्या क्षणापासून त्याला ईएसआयचे सर्व बेनिफिट मिळायला सुरुवात होते.
1: अच्छा डॉक्टर, आजचा हा आपला कार्यक्रम पूर्ण महाराष्ट्रातले श्रोते ऐकतायत, तर पुणे सोडून सुद्धा विविध ठिकाणी असे हे दवाखाने आहेत आणि त्यांचं जाळं पसरलेलं आहे.
0: पूर्वी कसं होतं की काही एरियाच फक्त काही भागच कव्हर केले जात होते, परंतु आता पूर्ण महाराष्ट्रभर याचं जाळं पसरलेलं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला 25 किलोमीटरच्या अंतरापर्यंत एखादा तरी सेवा दवाखाना दिसेल किंवा हॉस्पिटल दिसेल, किंवा त्याच्या अंतर्गत ज्यांना ज्याला आपण टायअप म्हणतो टायअप हॉस्पिटल सुद्धा मिळतात, जिथे डायरेक्ट जाऊन इलाज घेऊ शकतात. अशा प्रत्येक जिल्हा, सातारा असू दे, कोल्हापूर असू दे, सोलापूर असू दे, नागपूर, अमरावती, अकोला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, या सर्व ठिकाणी ईएसआयचे हॉस्पिटल्स आणि सेवा दवाखाने आपल्याला उपलब्ध मिळतील.
1: म्हणजे तुमच्या बोलण्यातनं असं लक्षात येतं की ईएसआयचं जाळं बऱ्यापैकी महाराष्ट्रभर आता पसरलेलं आहे आणि त्यामुळे तो कुठलाही कंत्राटी कामगार असू दे तो तिथे जाऊन सेवा घेऊ शकतो, आपलं कार्ड बनवू शकतो, नोंदणी करू शकतो आणि मग अर्थातच त्या दवाखाना किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार करून घेऊ शकतो. यामध्ये आता मी बोलता बोलता मीही म्हटलं आणि खरं तर तुमच्यामुळेच मी तो उच्चार केला, कार्ड नेमकं काय असतं?
0: इन्शुरन्स कार्ड म्हणजे ज्या पण कामगाराला ईएसआय लागू होतं त्याच्या मालकानं त्याला त्याचा एक ईएसआय नंबर, इन्शुरन्स नंबर जनरेट करायचा असतो. तो इन्शुरन्स नंबर जनरेट केला की त्याचं एक कार्ड तयार होतं. ते 3 पानी असतं. त्या कार्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, ईएसआयएस नंबर, पत्ता आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची नावं असतात. अवलंबून असलेली लोक म्हणजे त्याचं कुटुंब. तर कुटुंबाची व्याख्या काय केली आहे ईएसआयने, की त्याचे आई वडील, त्याची पत्नी आणि त्याची मुलं. मुलाला 18 वर्षाचं होईपर्यंत ईएसआयचा लाभ घेता येतो आणि मुलीला लग्न होईपर्यंत, तिला वयाची मर्यादा नाहीये, तिचं लग्न होईपर्यंत तिला ईएसआयचा फायदा घेता येतो या कार्डवर. ह्या कार्डमध्ये त्यांचा एक फोटो असतो, फॅमिली फोटो. त्या फोटोवर त्यांनी शिक्का घ्यायचा, शेजारच्या कॉलममध्ये त्यांची स्वतःची सही असते. हे कार्ड घेऊन तो जवळच्या कोणत्याही सेवा दवाखान्यात जाऊ शकतो. तिथं जायचंय त्यांनी, तिथे ते कार्ड नोंदवायचंय आणि कुठलाही छोटा मोठा कोणताही आजार झाला तर पहिल्यांदा तो त्या सेवा दवाखान्यात जाईल. तिथे तिथून इलाज जेवढा शक्य असेल ते करतील, नसेल त्याला ऍडमिटची आवश्यकता असेल तर ते तिथून त्याला रुग्णालयामध्ये पोहोचण्याची व्यवस्था करतात.
1: आता इथे एक माझ्या मनात आलेला प्रश्न असा आहे की नवरा बायको दोघंही अशा पद्धतीने काम करत असतील तर दोघांचे बेनिफिट्स कुटुंबाला मिळू शकतात का?
0: नवरा देखील कामाला आहे, बायको देखील कामाला आहे, दोघांना ईएसआय लागू आहे. तर दोघांच्या कार्डमध्ये ते एकमेकांवर डिपेंडंट, फॅमिली मेंबर्समध्ये त्यांची नावं, म्हणजे जसं की नवऱ्याच्या कार्डमध्ये बायकोचं नाव असू शकतं आणि त्याच वेळेला बायकोच्या कार्डमध्ये नवऱ्याचं नाव देखील असू शकतं. ह्या दोन्ही गोष्टी घडू शकतात आणि त्या दोघांनाही एकमेकांच्या कार्डवर लाभ घेता येऊ शकतो.
1: हे जे काही मगाशी तुम्ही म्हणालात की त्याला काहीही रोग झाला किंवा काही प्रश्न, वैद्यकीय प्रश्न आला तर तो त्या जवळच्या सेवा केंद्रामध्ये जाऊ शकतो, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्याला पाठवण्यात येऊ शकतं, पण या आपल्या सेवा केंद्रांमध्ये कोणकोणत्या प्रकारचे उपचार होऊ शकतात?
0: आपल्या रुग्णालयामध्ये ज्याला सेकंडरी केअर म्हणतात, ज्याच्यावर स्पेशलिस्ट, म्हणजे की स्पेशलिस्ट मार्फत उपचार दिले जातात, रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया होतात सेकंडरी केअरच्या अंडर, जसं की हर्निया असेल, हायड्रोसील असेल, अपेंडिक्स असेल. नंतर आयसीयूच्या फॅसिलिटी आहेत आमच्या सर्व रुग्णालयांमध्ये, आयसीयू उपलब्ध झालेला आहे. आता लवकरच भविष्यामध्ये डायलिसिसच्या

0: पण सुविधा उपलब्ध होणार आहेत. ह्या सगळ्या सुविधा त्याला मिळतात. आणि ज्याला सुपर स्पेशालिटी म्हणतो आपण, ज्याच्यावर सुपर स्पेशलिस्ट काम करतो, जसं की कार्डिओलॉजिस्ट आहे, मेंदूचे डॉक्टर असतील, किडनीचे डॉक्टर असतील, ह्या सगळ्या सुविधा त्यांना आम्ही टायअप रुग्णालयाद्वारे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. प्रायव्हेट हॉस्पिटल्स आमच्याशी टायअप आहेत आणि ठराविक पेशंट आमच्या मार्फत त्यांच्याकडे रेफर करून त्यांचे इलाज केले जातात. अँजिओग्राफी असेल, डायलिसिस असेल, मेंदूचे ऑपरेशन्स असतील, किडनीचे ऑपरेशन्स असतील, असे सर्व ऑपरेशन्स त्यामार्फत केले जातात. मोफत असते, हे सर्व उपचार पूर्णपणे मोफत असतात, यासाठी त्या कामगाराला एकही रुपया द्यावा लागत नाही.
1: पण मग इतकी सुविधा महाराष्ट्र शासन उपलब्ध करून देत असताना सध्या परिस्थिती काय आहे, तुमचा अनुभव काय आहे की हे कामगार त्या सुविधा घेत आहेत का, त्यांच्यापर्यंत हे पोहोचतंय का?
0: याच्यामध्ये एक मोठा अडसर म्हणजे कामगारांना ईएसआय ची माहिती न दिली जाणं त्यांच्या आस्थापनांकडून. कामगाराला पेमेंट स्लिपमध्ये दिसतं की माझे ईएसआय चे पैसे कपात केलेले आहेत, परंतु ईएसआय म्हणजे काय, इथपासून ती सुरुवात झाली होती. तर मागच्या वर्षी माननीय आरोग्यमंत्री प्रकाशजी आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं आणि त्यांच्या दूरदृष्टीनं कॅम्प्स घ्यायला सुरुवात केली, हेल्थ कॅम्प आणि हेल्थ अवेअरनेस कॅम्प. त्याच्यामध्ये ईएसआय अवेअरनेसचा पण अंतर्भाव होतो. जसं की आम्हाला ज्यांना हेल्थ कॅम्पची आवश्यकता नसेल तिथे आम्ही ईएसआय बद्दल जाऊन माहिती देतो. आम्ही कंपन्यांमध्ये फिरतो, वेगवेगळ्या आस्थापनांवर फिरतो, तिथे कामगारांना एक 15-20 मिनिटांसाठी गोळा करतो आणि ईएसआय म्हणजे काय, ते कार्ड कुठून घ्यायचं, ते कार्ड वर नावं कशी घालून घ्यायची, त्याची नोंदणी कशी करायची, नंतर आपल्या रुग्णालय कुठे कुठे आहेत, त्यांना नेमकं ऍड्रेस आणि त्यांनी कुठे जाऊन ते इलाज घ्यायचा आहे, याबाबत आम्ही त्यांना जागरूकता आणतो त्यांच्यामध्ये. आणि त्यामार्फत आमचा एवढाच एक हेतू आहे की कामगार हा गरीब वर्गातला आहे, त्याच्या जर त्याला दवाखान्यात ऍडमिट होण्याची वेळ आली, त्याला म्हणा किंवा त्याच्या नातेवाईकांना म्हणा, तर त्यावेळेला असं घडतं की अक्षरशः त्यांना घरदार विकून त्याचा इलाज करावा लागतो, लाखो रुपयांची ट्रीटमेंट लागते. ईएसआयची ही खासियत आहे की तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाहीये. आणि त्यानंतर येणार अपंगत्व असेल किंवा दीर्घकालीन चालणारे आजार असतील, जसं की कॅन्सर आहे, डायलिसिस आहे, महिनोन्महिने वर्षानुवर्ष त्याचा इलाज चालतो. तो इलाज तर मोफत होतोच, परंतु ईएसआय मार्फत त्या पूर्ण कालावधीचा 2 वर्षापर्यंत आणि एक्सटेन्शन देऊन 3 वर्षापर्यंतचा पगार सुद्धा त्या कामगाराला स्वतःला दिला जातो, जर तो स्वतः हे आजाराने ग्रासित असेल तर. ह्याच आजारांचे इलाज, कॅन्सर असेल, डायलिसिस असेल, हृदयाचे, मेंदूचे आजार, पक्षाघात, ह्या सगळ्याचा इलाज त्यांना या रुग्णालयांमध्ये मिळतो आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबिया दोघांनाही मिळतो आणि त्यांना त्याचा पगारही दिला जातो त्या आजारपणाच्या कालावधीतला. समजा असं झालं की ऍक्सिडेंट झाला कंपनीमध्ये, काही त्या कंपनीच्या ऍक्सिडेंट मधून त्यांना काही अपंगत्व आलं, जसं की हात मोडणे, पाय मोडणे. तुम्ही प्रेसशॉप म्हणून नाव ऐकलं असेल, प्रेसशॉपमध्ये बऱ्याच वेळेला कामगारांचे हात आतमध्ये अडकले जातात आणि बोट हात कधी कधी पूर्ण हात क्रश होतो. अशा वेळेला जे अपंगत्व येतं, त्या अपंगत्वातून त्या आजारातून तो बाहेर आला की त्याचं एक मेडिकल होतं आणि मेडिकलमधून त्याचं अपंगत्वाची टक्केवारी ठरवली जाते, त्याप्रमाणे त्याला आजन्म पेन्शन स्वरूपात काही रक्कम पैसे मिळते.
1: तुम्ही मगाशी म्हणालात तसं विविध कॅम्प होणं, त्या त्या कंत्राटदारांना त्याची माहिती असणं, आणखीन ती माहिती नसेल तर ती पुरवणं, याचीच मला वाटतं सगळ्यात जास्त गरज आहे. तर अशी काही साईट उपलब्ध आहे का की समजा कॅम्पमध्ये तो आलेला नाहीये कामगार, पण साईटवर बघून तो माहिती मिळवू शकेल?
0: ईएसआय कॉर्पोरेशनची साईट तुम्हाला esic.org या नावानं दिसेल, त्यावर सगळी माहिती पण दिसेल, त्यामध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये माहिती असते. परंतु आजची म्हणजे मला दुर्दैव वाटतं की लोकांना वेळ पण नाहीये ते जाणून घेण्याचा आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यामध्ये पण आम्ही कमी पडतोय, कारण पसारा खूप मोठा आहे आणि नव्यानं आम्ही ह्या गोष्टीच्या मागे लागलोय की लोकांना कळू दे, त्यांच्यापर्यंत पोहोचता येऊ दे आणि त्यांच्या खिशाला चाट पडू नये, कुठल्याही आजारपणाच्या इलाजासाठी त्यांच्या खिशाला चाट पडली नाही पाहिजे, हा आरोग्यमंत्र्यांचा मुख्य हेतू आहे. वर्षभरामध्ये झपाट्यानं ईएसआयमध्ये जी क्रांती घडून आणली आहे की आयसीयू सुरू करण्याच्या रुपानं असू देत, डायलिसिसच्या रुपानं असू देत, अनेक नवीन आस्थापनांना त्यामध्ये सामील करून घ्यायच्या रुपानं असू देत. इतक्यात तुम्ही ऐकलं असेल पेपरमधून की अंगणवाडी सेविकांना पण या ईएसआयचा लाभ घेऊन देण्याचा त्यांचा
1: समाविष्ट
0: केलाय. आता तर माझं या माध्यमातून सगळ्यांना आवाहन

0: हेच राहील. पणी मालकांना सुद्धा, कॉन्ट्रॅक्टर्सला सुद्धा आणि कामगाराला सुद्धा की त्यांनी ईएसआयची माहिती नसेल तर ती का मालकाकडून करून घ्यावी. त्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळत नसेल कुठल्याही जवळच्या ईएसआय हॉस्पिटल किंवा सेवा दवाखान्यामध्ये यावं, तिथे येऊन आमच्याकडून ही माहिती घ्यावी. आम्ही तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच आहोत, परंतु काही कंपन्यांचे नियम असे असतात की कंपन्यांच्या आतमध्ये आम्हाला अप्रोच मिळणं ह्या फार अवघड गोष्टी असतात. दोन तीन शिफ्टमध्ये लोक काम करतात, त्या शिफ्टमधून त्यांनी येणं, त्यांना ते समजणं आणि त्यांनी आमच्यापर्यंत तो फायदा घेण्यासाठी येणं हा सुद्धा एक आपल्याला वाटतं तितकं सोपी गोष्ट नाहीये. तो लोकांमध्ये वैचारिक अडचण असेल, काही आकस असेल किंवा बघू आपण आजारी पडू तेव्हा पाहू असं जर असेल तर ते त्या गोष्टीला मुकतात. कारण ऐनवेळेस जेव्हा घरामध्ये देव न करू पण कोणाला हार्ट अटॅक आला, कोणाला पॅरालिसिस झाला, तर माणूस काय करतो, पहिल्यांदा त्या पेशंटला उचलून जवळपासच्या मोठ्या दवाखान्यात घेऊन जातो जिथे की त्यांना जागेवर गेल्या गेल्याच 1-2 लाख रुपये भरायची वेळ येऊ शकते.
1: महात्मा ज्योतिबा फुले योजना यामध्ये समाविष्ट केली आहे असंही काही ऐकायला मिळतंय, तर त्याबद्दलही सांगा.
0: आपण खूप चांगली गोष्ट विचारली. मागच्याच वर्षी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य विमा योजना जी आहे त्याचा यामध्ये समावेश करण्यात आला. म्हणजे ईएसआयचे जेवढे पण रुग्णालय आहेत त्या ठिकाणी आतापर्यंत कसा भ्रम होता की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे तोच या रुग्णालयात पाऊल ठेवू शकतो. ज्यांच्याकडे ईएसआय कार्ड नाहीये पण आभा कार्ड आहे, महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ ते आमच्या रुग्णालयात येऊन घेऊ शकतात. बरेचसे आजार आहेत, बरेचसे ऑपरेशन्स आहेत ज्याचा इलाज त्यामार्फत आम्ही पूर्णपणे मोफत देतो. तुम्ही इतर रुग्णालयात ऐकलं असेल कधी, महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये सुद्धा लोकांना काही वरचे पैसे भरावे लागतात, काही असे घेतले जातात त्यांच्याकडून, पण आमच्या रुग्णालयात आलं तर त्यांना जी स्कीम आहे त्याच्यामध्ये जेवढे पैसे अंतर्भूत सरकारकडून आम्हाला येतात तेवढ्यावरच आम्ही इलाज करतो. त्याच्यामध्ये त्यांना कमी जास्त काही केलं जात नाही, त्यांच्याकडून वरचे पैसे घेतले जात नाही, कुठली वस्तू त्यांना विकत आणायला लावत नाही आम्ही. त्यामुळे योजना जशी खरीखुरी फलद्रूप व्हायला पाहिजे त्या खऱ्या खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे ती राबवली जाते.
1: तुमच्याकडे असं म्हणत असताना ईएसआयच्या सगळ्या सेवा केंद्रांमध्ये,
0: हॉस्पिटल्समध्ये.
1: श्रोते हो, आज आपण राज्य कामगार विमा योजना म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या तरतुदी अंतर्भूत आहेत याबद्दल डॉक्टर वर्षा सुपे यांच्याकडून माहिती घेतली, त्यांच्याशी आपण बातचीत केली. डॉक्टर वर्षा, आज तुम्ही आकाशवाणी पुणेच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला ईएसआय बद्दल विस्तृत माहिती सांगितली, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.
0: मॅडम, तुम्ही मला इथे आकाशवाणीमध्ये यायला संधी दिलीत, ईएसआय बद्दल माहिती द्यायला संधी दिलीत. ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सर्व सुविधांची माहिती आपल्यामार्फत कामगारांपर्यंत, मालकांपर्यंत, कॉन्ट्रॅक्टर्सपर्यंत पोहोचावी, त्यांना कधीही खासगी रुग्णालयाची पायरी चढावी लागू नये, त्यांना सर्व सुविधा इथंच आमच्याच रुग्णालयामध्ये मिळून मिळाव्यात, याबद्दल त्यांना सर्वांगीण माहिती मिळावी अशी माझी अपेक्षा आहे. माझं या कार्यक्रमाच्या अंतर्गत सर्वांना असं आवाहन आहे की ज्याच्याकडे ईएसआय कार्ड आहे किंवा ज्याला असं वाटतं की आपल्याला ईएसआय लागू आहे त्याची माहिती दिली गेली नाहीये, तर त्यांना जवळच्या ईएसआयच्या दवाखान्यात जावं, ईएसआयच्या रुग्णालयात जावं, अशा ठिकाणी जाऊन ईएसआयची माहिती घ्यावी. आपल्या मोबाईलमध्ये ESICAAA म्हणजे AAA असं ऍप आहे, ते डाऊनलोड केलात आणि तुमच्याकडे फक्त ईएसआय नंबर जरी असलात आणि तो त्याच्यात टाकून पाहिला तर तुमचं ईएसआय कार्ड पण दिसेल तुम्हाला, ईएसआय अंतर्गत येणाऱ्या सुविधा दिसतील आणि तुमचं कार्ड चालू आहे, बंद आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यातून समजून घेता येईल. त्यामुळे कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये आणि ईएसआयचा जास्तीत जास्त फायदा घेण्याचा प्रयत्न करा. मॅडम, तुम्ही मला इथे बोलावलं, लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमची आभारी आहे.
1: धन्यवाद मॅडम. आताच आपण शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वर्षा सुपे यांची प्राची परांजपे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. राज्य कामगार विमा योजना अर्थात सीएसआय बद्दल माहिती आपल्याला नक्कीच या मुलाखतीमधून मिळाली असेल. श्रोते हो, आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर आहे, त्यामुळे आला क्षण जगणे, अधिकाधिक समृद्ध होत जाणे, आपण हाती घेतलेलं काम किंवा रोज आपल्याला जे नेमानं करायचं आहे ते काम आपण नेटानं, उत्साहानं आणि आनंदानं पार पाडलं पाहिजे. आणि खरं तर आयुष्याकडे आपण जेवढ्या सकारात्मक दृष्टिकोनातून बघू तेवढं आयुष्य आपल्याला आनंददायी असंच वाटतं.

श्रोतेहो, आजचा कामगार सभा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. फोन करून अथवा पत्र पाठवून देखील तुम्ही तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते विक्रांत मंडपे यांना निरोप द्या. नमस्कार.

एक निवेदन आहे. शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरं मिळवण्याची सुवर्ण संधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 संध्याकाळी 7:30 वाजता भारतीय अन्न तंत्रज्ञान 1947 ते आजपर्यंत या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अन्न तंत्रज्ञ श्री भूषण येंगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या कार्यक्रमांकांवर फोन करा. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया, शेती अधिक सक्षम बनवूया. निवेदन संपलं. सायंकाळचे 4 वाजले. गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता सादर करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातील गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांची रचना आहे आणि अविनाश विश्वजीत यांचं संगीत.

स्वप्नील बांदोडकर आणि निहिरा जोशी यांनी गायलेलं झेंडा या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतकार गुरु ठाकूर आणि संगीतकार अवधूत गुप्ते होते. कार्यक्रमात आता ऐकूया विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी गायलेलं मायबाप या चित्रपटातील गीत. गीतकार गजेंद्र अहिरे आणि संगीतकार आनंद मोडक.

कार्यक्रमात आता ऐकूया फुलराणी या चित्रपटातील गीत. स्वप्नील बांदोडकर आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात, गुरु ठाकूर यांची रचना आहे आणि निलेश मोहरीर यांचं संगीत.

0: रोहित राऊत, सावनी रवींद्र आणि आशिष कुलकर्णी यांनी गायलेलं गुलकंद या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. सचिन मोटे यांची रचना होती आणि आमिर हडकर यांचं संगीत. या गीताबरोबरच गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. सायंकाळचे 4:28 झालेत. आता मालिका विशेष अंतर्गत कार्यक्रमात ऐकूया मालिका लावण्य रंग.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग आज आपण ऐकणार आहोत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये जे अनेक चित्रपट आले त्यामध्ये दादा कोंडके यांच्या चित्रपटांचं एक वेगळंच वैशिष्ट्य होतं. दादा कोंडके यांचं खरं नाव कृष्णा कोंडके. 8 ऑगस्ट 1932 जन्मलेल्या दादा कोंडके यांनी एकाहून एक नितांत सुंदर असे चित्रपट तयार केले आणि महाराष्ट्रामध्ये सगळेच चित्रपट गाजले. अशाच काही गाजलेल्या चित्रपटातल्या ढंगदार लावण्या आजच्या लावण्यरंग कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत.

आपल्याला माहिती आहे की दादा कोंडके हे मराठी अभिनेते आणि चित्रपट निर्माते म्हणून त्यांनी बरंच नाव कमावलेलं होतं आणि सुरुवातीच्या काळामध्ये मराठी वगनाट्यातून त्यांनी अभिनय केला. अर्थात द्विअर्थी विनोदी ढंगातल्या संवादफेकीमुळं त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच प्रामुख्यानं मराठी भाषेत आणि हिंदी आणि काही गुजराती भाषेतल्या चित्रपटांची देखील त्यांनी निर्मिती केली. तसं बघायला गेलं तर 1969 साली भालजी पेंढारकरांच्या तांबडी माती या चित्रपटातून दादांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर मात्र पाठीमागं त्यांनी वळून बघितलंच नाही. तांबडी मातीनंतर जो पहिला चित्रपट आला 1971 साली तो होता सोंगाड्या आणि या सोंगाड्यानं दादांचं आयुष्य बदलूनच टाकलं. सदिच्छा चित्र या बॅनरखाली आलेला हा चित्रपट सोंगाड्या या चित्रपटाबद्दल बोलूया एका ढंगदार लावणीनंतर.

1971 साली हा सोंगाड्या चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची कथा आणि पटकथा वसंत सबनीस यांची होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोविंद कुलकर्णी यांनी केलं होतं आणि निर्माता होते शाहीर दादा कोंडके. सोंगाड्या चित्रपटातली काही गाणी वसंत सबनीसांनी देखील लिहिलेली आहेत, जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली आहेत आणि स्वतः दादा कोंडके यांनी पण लिहिलेली आहेत. या चित्रपटामध्ये दादा कोंडके यांच्यासोबत उषा चव्हाण यांची प्रमुख भूमिका होती. त्यांच्यासोबत गणपत पाटील होते, गुलाब मोकाशी होते. निळू फुलेंची भूमिका चांगली आहे या चित्रपटातली आणि त्या काळातले बरेच गाजलेले कलाकार होते, म्हणजे भालचंद्र कुलकर्णी, बर्ची बहादर, मधु भोसले, रत्नमाला, शांता तांबे अशी अनेक नावं आपल्याला सांगता येतील. या चित्रपटातली काही गाणी उषा मंगेशकर यांनी गायली आहेत, काही कृष्णा कल्याणी, सुमन कल्याणपुरी यांनी, पुष्पा पागधरे यांनी आणि जयवंत कुलकर्णी यांनी. या चित्रपटातला एक गाणं ऐकूया,

0: सोंगाड्या चित्रपटाचं जे कथानक होतं ते खूप आगळं वेगळं होतं. अर्थात त्या काळात गाजलेला हा चित्रपट तारगावातल्या शीताबाईचा नाम्या हा एक साधा सरळ भाबडा पोरगा दाखवलेला आहे. त्याचा मित्र या नाम्याला तमाशाला घेऊन जातो. नाम्याला तमाशा पसंत पडतो, पण द्रौपदी वस्त्रहरणाचा वग बघताना द्रौपदीनं टाहो फोडताच नाम्या सरळ स्टेजवर जातो आणि सगळ्यांना नामोहरम करतो. तमाशा पुढच्या गावाला गेल्यानंतर नाम्यासुद्धा तिथंही जातो. रामायणाच्या वगाच्या वेळेला तर्र झालेलं हनुमानाचं पात्र पाहून नाम्यालाच हनुमान म्हणून तयार केलं जातं. आणि हे सगळं या नाम्याची आई रत्नमालानं ही भूमिका केलेली आहे. ती पाहते आणि नाम्याला घरातून हकलून देते आणि मग पुढं कलावती त्याला आश्रय देते. अशा पद्धतीचा हा चित्रपट. या चित्रपटातली आणखीन एक ढंगदार अशी लावणी, सोंगाड्या चित्रपटातली आणखीन एक लावणी, बिब घ्या बिब शिक काई.
1: बिब घ्या बिब शिक.

लावण्य रंग कार्यक्रमात आज आपण दादा कोंडके यांच्या चित्रपटातल्या काही ढंगदार अशा लावण्या ऐकतोय. विच्छा माझी पुरी करा या वसंत सबनीस लिखित वगनाट्यामुळं दादा कोंडके हे अभिनेते म्हणून प्रसिद्धीला आले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल टाकलं. 1971 साली त्यांचा सोंगाड्या चित्रपट गाजला, त्यानंतर 73 साली आंधळा मारतो डोळा चित्रपट गाजला, 75 साली त्यांचा पांडू हवालदार चित्रपट आला. रामराम गंगाराम चित्रपटही मराठी प्रेक्षक विसरू शकणारच नाहीत. 1977 सालचा तो चित्रपट होता. लगेच 78 साली बोट लावीन तिथं गुदगुले हा चित्रपट आला. अशी अनेक नावं सांगता येतील आणि या सगळ्या चित्रपटातलं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं, अर्थातच दादा कोंडके यांचं.

असं म्हणतात की पांढरपेशा वर्गाला दादांनी सिनेमांपासून दूरच ठेवलं, पण पिठातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतलं त्यानंच त्यांची कारकिर्द यशस्वी ठरवली. दिव्यार्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट आणि या सगळ्यामुळं सेन्सॉर बोर्डशी उडणारे खटके किंवा वाद, यामुळे देखील दादांच्या चित्रपटांना कधीकधी निगेटिव्ह देखील प्रसिद्धी मिळत राहिली. अर्थात प्रेक्षकांना या सगळ्या गोष्टींशी काही देणं घेणं नव्हतं, कारण दादांचा प्रेक्षक वर्ग हा ठरलेला होता. त्या काळामध्ये दूरदर्शन फारच क्वचित कुठंतरी दिसायचं, त्यामुळं दिवसभर घाम गाळून विरंगुळ्याच्या चार क्षणांसाठी पिठामध्ये शिट्ट्या वाजवत गंगूची चर्चा करणारा हा त्यांचा मायबाप प्रेक्षकच होता. आणखीन एक लावणी आपण ऐकूया.

0: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला. आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय. नमस्कार.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग.

0: श्रोते नमस्कार, शुभ संध्या। आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होते। सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत। आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल, त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 वाजता प्रसारित होणार आहे। राष्ट्रपतींच्या संदेशाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद रात्री 9:30 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि सुधार सेवा विभागातल्या एकूण 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत। पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 79 जणांचा समावेश आहे। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली। यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय दिला आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयात

0: आज रद्द केला. या प्रकरणात तक्रारदारांनी आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठाने हे आदेश दिले. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 71 अंकांची घसरण झाली आणि तो 78,009 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 30 अंकांची घसरण नोंदवत 24,366 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7:15 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:02 झालेली आहेत. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन. राग मिया मल्हार. विलंबित गत 1 तालात, मध्यलय गत 3 तालात आणि द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्याची साथ संदेश पोपटकर यांनी केलेली आहे. ऐकूया अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन, राग मिया मल्हार.

नादब्रह्म या कार्यक्रमात अथर्व भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकत होतात. राग मिया मल्हार आपण ऐकलात. त्यांना तबला साथ संदेश पोपटकर यांची होती. ही निर्मिती होती आकाशवाणी नागपूर केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र, संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: हॅलो, नमस्कार मित्र मैत्रिणींनो. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा आपल्या सर्वांचाच आवडता कार्यक्रम युववाणी. मी उत्कर्षा, प्रिय आमूच्या भारत देशा ह्या युववाणीच्या खास कार्यक्रमात स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतरही भारताच्या विकासात तरुणाई सर्वच क्षेत्रात सर्वात मोठा वाटा उचलते आणि याच तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आजच्या देशप्रेमाने भरलेल्या संगीतमय मैफलीत माझ्यासोबत आपल्या दोन युवा मैत्रिणी देखील आहेत.
1: नमस्कार श्रोत्यांनो, मी रेवा दीक्षित.
2: हॅलो, मी रावती मेढेकर.
1: आणि आम्ही दोघेही आजच्या या खास मैफिलीत राष्ट्रभक्तीची गाणी गाणार आहोत.
0: हिंद, भारत, स्वातंत्र्य, आपला देश, देशाचा स्वातंत्र्य दिन ह्यातला एक जरी शब्द ऐकला तरी देशभक्तीचा जाज्वल्य लाभा प्रत्येकाच्या नसानसातून वाहू लागतो. आपल्या प्रिय तिरंग्याची छबी आपल्या सर्वांच्या डोळ्यात दिसायला लागते. राष्ट्रगान तनामनातून वाहू लागते. कला, संस्कृती, तंत्रज्ञान ह्या सर्वात नेहमीच अग्रेसर असणारा आपला देश उद्या 80 वर्षांचा होतोय. आज जगभरात सर्वात जास्त तरुणाई असलेला देश कोणता असेल तर तो भारत आहे. अंतराळात झेप घेणारा, ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारा, जगभरात स्टार्टअप उभे करणारी, संशोधनात नवे विक्रम करणारी भारतातली तरुणाई ही आता आपल्या देशाची ओळख होते आहे.

0: उत्कर्षताई, आपल्या सर्वांना माहितीये की 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या काळोख्या रात्रीनंतर स्वातंत्र्याची पहाट उगवली. 1857 साली जुलमी राजवटीतून मुक्त होण्यासाठी स्वातंत्र्याची पहिली ठिणगी पडली. जवळजवळ शतकानंतर एक रम्य पहाट पाहिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी नक्कीच मेघ वितळले असतील, गगन निवळलं असेल आणि भारतभूमीच्या ललाटावर क्षितिजावर उसळलेल्या नवरंगांचं प्रतिबिंब खुललं असेल.
1: जयोस्तुते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्र.

काही कळत नाही. पण त्याची देशाशी होणारी पहिली ओळख बहुतेकदा एखाद्या देशभक्तीपर बालगीतातूनच होत असावी. मग ते आपल्या बालभारतीतल्या पुस्तकातली एखादी सुंदर कविता असो, शाळेच्या प्रार्थनेतून कानावर पडणारं एखादं देशभक्तीगीत असो, किंवा स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्वरातलं ए मेरे वतन के लोगो असो, शाळेतल्या त्या छोट्याशा वर्गात एक सुरात हे समूह गीत गाताना कदाचित आपापल्यातल्या त्या तेव्हाच्या लहान मुलाला देशभक्तीची व्याख्या माहीतही नसेल, पण त्या शब्दांमधून आपल्या मनात देशाविषयीचा अभिमान, प्रेम आणि आपलेपणाची भावना नकळत रुजत जाते. आणि आज त्याच बालपणीच्या भावनेला घेऊन पुन्हा एकदा आपल्या भारत मातेच्या चरणी स्वर अर्पण करणार आहोत. हिमालयाच्या उंच शिखरापासून ते कन्याकुमारीच्या अथांग सागरापर्यंत विविधतेतून एकतेची ओळख जपणाऱ्या, शौर्य आणि स्वाभिमानाची गाथा सांगणाऱ्या आपल्या भारतभूमीला अभिमानाने घट्ट मिठी मारत श्रोते हो सादर करीत आहोत उत्तुंग आमुची उत्तर सीमा. उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू, अभिमान धरू, बलिदान करू, ध्वज उंच उंच चढवू. जरी हजार अमुच्या जाती, जरी हजार अमुच्या जाती संकटामध्ये विरघळती, परचक्र येतसे जेव्हा चौदांची एकच जीवा, मग पक्ष पंथ जरी लक्ष आमुचे सागरात बुडवू. उत्तुंग आमुची उत्तर सीमा, इंच इंच लढवू.

शूरवीरांची भूमी आमची, बलिदानांची गाथा आमची, देशरक्षणासाठी आम्ही लावू पणाला प्राण. किती समर्पक वाटतात थोडी या अनुभवाला.

0: आणि
1: किती हृदयस्पर्श गायला आहात तुम्ही. रेवा, तू ह्याच वर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर परेडमध्ये सामील झाली होतीस ना. तुझा अनुभवाबद्दल सांग ना आम्हाला.
2: नक्कीच. रिपब्लिक डे परेड हा कार्यक्रम जरी एका दिवसापुरता दिसत असला तरी त्याची सुरुवात किमान 4 ते 5 महिने आधीपासून सुरू होते. एनसीसीच्या जवळपास महिनाभराच्या आरडी कॅम्प मध्ये आरडी परेड हा एका दिवसाचा कार्यक्रम असतो. माझ्यासाठी यंदाचा रिपब्लिक डे म्हणजेच प्रजासत्ताक दिन हा गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सुरू झाला, जेव्हा मी अगदी प्राथमिक टप्प्यातल्या कॅम्प मध्ये सहभागी झाले. टप्प्याटप्प्याने एक एक करून 8 कॅम्प पार केले. त्यानंतर माझी शेवटच्या आरडी कॅम्प साठी निवड झाली. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही पुण्याहून दिल्लीत पोहोचलो. त्या दिवसापासून आमची परेड खऱ्या अर्थाने सुरू झाली. सुरुवातीचे काही दिवस आपला लाईन एरिया आणि इतर प्राथमिक कामं करण्यात गेले आणि मग माझी निवड झालेल्या कल्चरल स्पर्धा सुरू झाल्या. समूह गायन आणि समूह नृत्य तसंच बॅलेसाठी गायन यात माझा सहभाग होता. साधारण आठवडाभरात या स्पर्धा संपल्या आणि आरडी कॅम्पचा दुसरा टप्पा सुरू झाला. या दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळे मान्यवर आमच्या कॅम्पला भेट देण्यासाठी येत असत. मग त्यामध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री, संरक्षण सचिव, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, CDS, अंतराळवीर सुभांशु शुक्ला अशा अनेक मान्यवरांनी आमच्या कॅम्पला भेट दिली. त्यांच्या या भेटी दरम्यान संपूर्ण कॅम्प एरियाची जबाबदारी सगळ्या कॅडेट्सना विभागून दिली जाते. एखादा ग्रुप बॅगेज काउंटर सांभाळतो, एखादा ग्रुप स्वच्छतागृहाची व्यवस्था पाहतो. माझी ड्युटी पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी लागली होती. आलेल्या पाहुण्यांना रिसीव्ह करायचं, त्यांना नेमून दिलेल्या जागेवर नेऊन बसवायचं, कार्यक्रमादरम्यान त्यांना काय हवं नको ते पाहायचं आणि कार्यक्रमानंतर पुन्हा त्यांच्या वाहनापर्यंत नेऊन सोडायचं. या कामामुळेच मला 28 जानेवारीला PM रॅली दरम्यान PM एनक्लोजर मध्ये बसायची आणि पंतप्रधानांसोबत ग्रुप फोटो काढायची सुद्धा संधी मिळाली.
1: किती सौभाग्याची गोष्ट आहे ही खरंच. तू हे सर्व शब्दात सांगितलंस आम्हाला, पण गाण्यात सांगू शकशील?

0: किती सुंदर आपल्या सर्वांच्या मनातल्या भावना देशाबद्दलच्या ह्या गाण्यातून तू व्यक्त केल्यास.
1: श्रोत्यांनो, भारताची उत्तुंग सीमा आपल्या शूर जवानांच्या पराक्रमाने सुरक्षित आहे, पण देशाचं भविष्य घडवण्याची जबाबदारी आहे ती आपल्या युवा शक्तीवर. आजचा युवा म्हणजे केवळ वयाने तरुण असलेली पिढी नाही, तर नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची आणि बदल घडवण्याची ताकद असलेली पिढी आहे. विज्ञान, क्रीडा, तंत्रज्ञान, कला, उद्योजकता अशा प्रत्येक क्षेत्रात आजचा युवा आपल्या देशाचं नाव उंचावत आहे. पण मग प्रश्न असा पडतो की आजचा भारत आणि भारतातली तरुणाई देशाला अभिमान वाटावा अशी आहे का? आणि आहे तर मग कशी आहे ही आजची तरुणाई? कारण आजच्या तरुणांच्या विचारातच उद्याचा भारत घडणार आहे. हातात तंत्रज्ञान, डोळ्यात स्वप्न आणि मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द असेल तर भारताचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे.
2: खरंच गैरा, आपल्या आतापर्यंतच्या गप्पांमधून एक गोष्ट लक्षात येते की आपल्या देशात बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर युवकांचं योगदान मोठं आहे. अगदी उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण स्वातंत्र्य चळवळीचा जरी इतिहास पाहिला तर वयाच्या 16व्या वर्षी इंग्रजांविरोधात मोर्चा काढून हुतात्मा झालेला नंदुरबारचा शिरीष कुमार, 18व्या वर्षी फासावर गेलेले खुदिराम बोस, त्यांचाच मार्ग स्वीकारणारे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू, 22व्या वर्षी स्वदेशी चळवळीत बलिदान देणारे बाबू गेनू, ऐन 25वीत इंग्रजांशी लढा पुकारून 30व्या वर्षी प्राणांची आहुती देणारी राणी लक्ष्मीबाई आणि तिच्याही आधी आपले शिवाजी महाराज, त्यांनी सुद्धा वयाच्या 16व्या वर्षीच तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पायाभरणी केली होती. तसंच आजच्या युगातही अनेक क्षेत्रात तरुणाईने आपलं अस्तित्व जगासमोर सिद्ध केलंय. मग ते अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान असो, कला, संस्कृती, संगीत आणि साहित्य असो किंवा क्रीडा क्षेत्र असो, गोपालजी सारखा तरुण शास्त्रज्ञ जेव्हा प्रयोगशाळेत असतो, मैथिली ठाकूर जेव्हा मायक्रोफोन समोर उभ्या राहतात किंवा नीरज चोप्रा भाला घेऊन मैदानावर उतरतो तेव्हा सगळं जगच श्वास रोखून त्यांना पाहत असतं. चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत आपल्या खेळाडूंनी 39 पदकं पटकावलीत, त्यात 13 सुवर्ण पदक आहेत. म्हणजे 13 वेळा आपलं राष्ट्रगीत तिथे गायलं गेलं. त्या खेळाडूंसाठी किती अभिमानाचा आणि कर्तव्यपूर्तीचा तो क्षण असेल. दुसऱ्या देशात आपलं राष्ट्रगीत गाण्यासाठी आपण निमित्त ठरतो याहून सुंदर भावना ती कोणती?
0: अगदी बरोबर रेवा, देशाच्या विकासात शासन, प्रशासन, शास्त्रज्ञ, कलाकार, खेळाडू आणि बघायला गेलं तर प्रत्येक नागरिक महत्वाची भूमिका बजावत असतो. जय वीरते रणवीरते, जय सत्यते स्वातंत्र्यते, मनी आसही उजळू प्रभा, स्वातंत्र्य ही जणू देवता, हे भारता हे भारता, हे भारती हे भारता. अशा ह्या वैभव संपन्न, सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची आम्ही सर्व तरुण पिढी नवा भारत सशक्त, समृद्ध, समर्थ, स्वावलंबी बनवू आणि एका नव्या युगाचं स्वागत करू अशी आशा वाटते. वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम असं राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राबद्दलची जाज्वल्य अस्मिता तरामनात धुमसत राहावी आणि अनंत काळापर्यंत लोकशाही निर्भयपणे नांदावी हीच भारत मातेच्या चरणी प्रार्थना.

0: रसिक श्रोत्यांनो, आपण ऐकत आहात प्रिय आमच्या भारत देशा हा युववाणीचा खास कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून रेवा दीक्षित आणि इरावती मेढेकर यांच्यासोबत. सादर करते होते सुजित बनसोडे. आता भेटूयात युववाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. मी उत्कर्षा तुम्हा सर्वांचा निरोप घेते. तोपर्यंत वाचत राहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या आणि
1: हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय बाय.

राणी वर्मा आणि सहकाऱ्यांनी गायलेलं घरकुल या चित्रपटातलं हे गीत होतं. गीतरचना होती ग. दि. माडगुळकर यांची, संगीत सी. रामचंद्र यांचं होतं. कृष्णा कल्ले आणि सहकलाकारांच्या आवाजात यानंतरचं गीत ऐकूया, जिव्हाळा या चित्रपटातलं, संगीतकार श्रीनिवास खळे.

0: चित्रपट संगीत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून गीतबहार कार्यक्रमात आपण ऐकत होतात.
1: श्रोते हो, अवश्य ऐका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवश्य ऐका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
2: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला 12:00 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:20 होत आहे. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं गीत आपण ऐकलं. लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजात. संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं होतं. देशभक्तीपर गाणी आपण ऐकत आहात भावधारा ह्या कार्यक्रमात.

वसंत बापट यांचं गीत आपण ऐकत होतात, मुंबई गायक वृंदाच्या स्वरात. संगीत कानू घोष यांचं होतं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, कार्यक्रम भावधारा.

आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस सीबीआय अग्निशमन होमगार्ड वगैरेतल्या 1057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार. सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून हिंदी आणि इंग्रजीतून हा संदेश प्रसारित होईल. त्यामुळे आकाशवाणीवरचं संध्याकाळचं प्रादेशिक बातमीपत्र आज 7:15 प्रसारित होणार आहे. राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल. स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयानं पोलीस दल, अग्निशमन सेवा, होमगार्ड्स, नागरी संरक्षण आणि कारागृह सेवा विभागातल्या 1057 कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदकं जाहीर केली आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयानं आज 301 शौर्य पदकांची यादी जाहीर केली. यात पोलीस दलातल्या 272 पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन सेवा विभागातल्या 29 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जीव आणि मालमत्तेचं रक्षण करणं, गुन्हे रोखणं किंवा गुन्हेगारांना पकडणं यासाठी उल्लेखनीय धैर्य दाखवल्याबद्दल शौर्य पदक दिलं जातं. तसंच 92 राष्ट्रपती पदकं जाहीर करण्यात आली असून यामध्ये पोलीस सेवेसाठी 83, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवेसाठी 3 आणि सुधार सेवा विभागासाठी 2 पदकांचा समावेश आहे. यासह उत्कृष्ट सेवेसाठी 664 जणांना पदकं जाहीर करण्यात आली असून यात पोलीस दलातल्या सेवेसाठी 606, अग्निशमन सेवेसाठी 28, नागरी संरक्षण आणि होमगार्ड सेवे

0: 18 आणि सुधार सेवा विभागातल्या 12 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पदक विजेत्यांमध्ये राज्यातल्या 82 जणांचा समावेश आहे. त्यात तिघांना पोलीस सेवेसाठी राष्ट्रपती पदक, कारागृह सेवेतल्या दोघांना राष्ट्रपती पदक, 20 जणांना पोलीस शौर्य पदक, 13 जणांना अग्निशमन शौर्य पदक, 37 जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलीस सेवा पदक, 2 जणांना अग्निशमन सेवा पदक, होमगार्डमधल्या तिघांना आणि कारागृह सेवेतल्या दोघांना हे पदक जाहीर झालं आहे. 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे. देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील. त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल. यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल. त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल. भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुलं मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील. याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत. संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत. यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे. या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत. याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत. या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे.
0: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजेपासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल. त्यामुळं सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्या मंत्रालयात सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. तर पुण्यात राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता. गेल्या वेळेच्या जनगणनेमध्ये 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. यात यंदा कोविड लस घेतल्याचं ठिकाण, एकूण बँक खात्यांची संख्या, मोबाईल, आधार, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आणि वाहन परवाना याचीही माहिती विचारली जाईल. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात केलेल्या मानहानीकारक वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल झालेला खटला सर्वोच्च न्यायालयानं आज रद्द केला. या प्रकरणात आवश्यक असलेली कायदेशीर मंजुरी घेतली नसल्याचं सांगत न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती शील नागू यांच्या पीठानं हे आदेश दिले. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही 6 फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेश मूर्तींचं विसर्जन समुद्र, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक जलस्रोतांमध्ये करायला मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. त्यापेक्षा कमी उंचीच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित कराव्या लागतील. या प्रकरणी न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे. जालना ही सिल्क, स्टील आणि सीड सिटी झाली असून रेशीम उत्पादनातून एक मोठी अर्थव्यवस्था उदयाला येत असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज जालना इथं राज्यातल्या पहिल्या रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस यासारख्या पारंपरिक पिकांऐवजी रेशीम शेतीसारखा फायदेशीर पर्याय स्वीकारण्याचं आवाहन केलं. गेल्या 5 वर्षात राज्यातल्या 36,000 अधिक कंपन्या बंद झाल्याचं लोकसभेतल्या एका उत्तरात स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. बंद झाल्यांपैकी 76% कंपन्या कधीच सुरू झालेल्या नव्हत्या. एकत्रीकरणामुळं 12% तर विसर्जित झाल्यामुळं 2% कंपन्या बंद झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नव्या कंपन्यांच्या नोंदणीत दरवर्षी महाराष्ट्र पुढे असतो. गेल्या वर्षी राज्यातल्या 41,500 नव्या कंपन्यांची नोंद झाली असंही ते म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी चाकण एमआयडीसी मधल्या समस्यांकडे लक्ष वेधलं होतं. या समस्या मान्य करत उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्याकडे लक्ष द्यायला सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या प्रकरणी परवाच संबंधित यंत्रणांची एक बैठक झाली असून समाधान काढण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन आराखडा निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. ज्येष्ठ कवी दत्तात्रय भास्कर धामणसकर यांचं आज सकाळी डोंबिवली इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. प्राक्तनाचे संदर्भ, बरेच काही उगवून आलेले आणि भरून आलेलं आकाश यासारख्या दर्जेदार कविता संग्रहाच्या माध्यमातून मराठी काव्यविश्वात त्यांनी आपल्या चिंतनशील आशयाचं गारूड निर्माण केलं होतं. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी धामणसकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. गडचिरोलीमध्ये जप तलाई इथल्या आश्रमशाळेच्या वसतीगृहात सर्पदंशामुळे 3 विद्यार्थिनींच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं स्वतःहून दखल घेतली आहे. या प्रकरणात राज्याच्या मुख्य सचिवांना आयोगानं नोटीस बजावली असून 2 आठवड्यात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यापेक्षा कामांना प्रत्यक्ष वेग देण्यात यावा असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला थोड्याच वेळात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशाला संबोधित करणार. पोलीस, सीबीआय, अग्निशमन, होमगार्ड वगैरेतल्या 1,057 जणांचा शौर्य आणि सेवा पदकांनी गौरव. राज्यातल्या 82 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधातला मानहानीचा खटला सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्र 6:55 झालेली आहेत.

0: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका। ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू राष्ट्राला उद्देशून संदेश देणार आहेत. या संदेशाचं आम्ही थेट प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत, सुरुवातीला हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीतून.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येनिमित्त माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेला संदेश हिंदी आणि इंग्रजीतून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला होता. श्रोतेहो, राष्ट्रपती महोदयांच्या या संदेशाचा मराठी अनुवाद आज रात्री 9:30 वाजता आपण ऐकू शकाल.

स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू.

माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 वाजता प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 12 ऑगस्ट रोजी संपन्न झालेल्या नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 स्वातंत्र्य दिन सोहळ्यावर आधारित विशेष ध्वनिचित्र प्रादेशिक वृत्त विभागातर्फे उद्या रात्री 8:15 प्रसारित करू. स्वातंत्र्य दिन आणि युवकांचे विचार संध्याकाळी 5:30 उद्या युववाणी या आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित कार्यक्रमात. महिला क्रांतिकारकांच्या शौर्यगाथा उद्याच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात 12:00 सहभाग माधुरी भट्ट.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची हे आहे अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 7:58 झालेली आहेत. ऐकूया काही देशभक्तीपर गाणी.

मुंबई गायकवृंदांनी गायलेलं देशभक्तीपर समूहगीत आपण ऐकलं. यशवंत देव यांचं हे गीत होतं. संगीत कान्हू घोष यांचं होतं.

श्रोतेहो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

0: आकाशवाणी मुंबई। अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन। आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार। सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव। 9 कीर्तीचक्र 20 शौर्यचक्र जाहीर। यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी। आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी। देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष आहे। लोकसहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळे देशातले सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध होतील असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे। स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना त्यांनी संबोधित केलं। स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रीय साधनेत स्वतःला समर्पित करण्याचं आवाहन त्यांनी देशातल्या नागरिकांना केलं।
1: स्वाधीनता के शताब्दी वर्ष 2047 तक विकसित भारत के निर्माण के लिए हम आगे बढ़ रहे हैं। अंत्योदय की भावना के साथ हमारा संकल्प है कि विकास के लाभ प्रत्येक व्यक्ति तक पहुंचे। अपनी समृद्ध विरासत और स्वाधीनता संग्राम के आदर्शों को अपनाते हुए हम आधुनिक विकास के मार्ग पर अग्रसर है। वयं राष्ट्रे जागरूयाम, ये वेदवाक्य हमें प्रेरणा देता है कि हम राष्ट्र के लिए सदैव जागरूक रहे।
0: आपलं संविधान लोकांच्या भागीदारीवर आधारित आहे, त्याचप्रमाणे देशातली विविध राष्ट्रीय अभियानं जनभागीदारीच्या तत्वावर चालवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं।
1: प्रतिष्ठा और अवसर की समानता तथा व्यक्ति की गरिमा हमारे संविधान के प्रमुख आदर्श है। आज साधारण पृष्ठभूमि के लोग अनेक क्षेत्रों में असाधारण योगदान दे रहे हैं। इससे मेरा ये विश्वास दृढ़ होता है कि आज के भारत में हर व्यक्ति बड़े सपने देख भी सकता है और उन्हें पूरी भी कर सकता है।
0: जगात अनेक ठिकाणी युद्ध आणि अस्थिरता असताना देशाच्या अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक असल्याचं राष्ट्रपती या भाषणात म्हणाल्या।
1: आर्थिक अनुमानों के अनुसार भारत

0: के विकास दर विश्व के औसत विकास दर की तुलना में दोगुनी से अधिक रहेगी। आत्मनिर्भर भारत अभियान से हमारी आर्थिक प्रगति और राष्ट्रीय सुरक्षा का आधार मजबूत हुआ है।
1: यावेळी त्यांनी देशातली विविध विकास कामं, पायाभूत सुविधा क्षेत्रातल्या प्रगतीचा, महिला युवा उद्योजक आणि खेळांमधल्या देशाच्या कामगिरीचा आढावा घेतला। तसंच महात्मा फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याला उजाळा दिला। देशाच्या परराष्ट्र धोरणाचंही त्यांनी कौतुक केलं। संयुक्त राष्ट्रांसह विविध आंतरराष्ट्रीय संघटनांमध्ये विविध देशांचं योग्य प्रतिनिधित्व असावं या भारताच्या भूमिकेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला। पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं जतन करण्याचं आणि भावी पिढ्यांसाठी त्या उपलब्ध करून देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। श्रोते हो, राष्ट्रपतींच्या या संदेशाचा मराठी अनुवाद रात्री 9:30 आकाशवाणीवरून प्रसारित करण्यात येईल। आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकार आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आकाशवाणीवरून संरक्षण दलांना संबोधित करताना ते बोलत होते। भारत आता केवळ आपल्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करणारा देश नसून जागतिक संरक्षण उत्पादन केंद्र आणि संरक्षण सामग्रीचा निर्यातदार म्हणूनही उदयास आला आहे। वर्ष 2014 केवळ 46,000 कोटी रुपये असलेलं देशांतर्गत संरक्षण उत्पादन 2025-26 या आर्थिक वर्षात 2.25 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली। राष्ट्रपतींनी आज सेनादल तसंच इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांना विविध शौर्य पुरस्कार जाहीर केले। त्यात 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र, 41 सेनापदकं, 3 नौसेना पदकं आणि 5 वायुसेना पदकांचा समावेश आहे। 13 जणांना हे पुरस्कार मरणोत्तर दिले जाणार असून एका व्यक्तीला दुसऱ्यांदा शौर्यचक्र आणि 5 जणांना दुसऱ्यांदा सेना पदक जाहीर झालंय। लेफ्टनंट कर्नल मनओ फ्रान्सिस, मेजर जितेंद्र राठी आणि हवालदार गजेंद्र सिंग यांना कीर्तीचक्र जाहीर झालंय। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या सकाळी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण होणार आहे। त्यानंतर ते देशाला उद्देशून संबोधन करतील। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
2: देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी देशभरात जय्यत तयारी सुरू आहे। देशाचा मुख्य कार्यक्रम लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होईल। यावेळी ध्वजारोहणासाठी कॅप्टन सोनिया सिंग चौहान प्रधानमंत्र्यांना सहाय्य करतील। त्यानंतर 21 तोफांची सलामी दिली जाईल। यावर्षी पहिल्यांदाच लाल किल्ल्यावर वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचं गायन होईल। त्यानंतर राष्ट्रगीत गायलं जाईल। भारतीय सैन्य दलातले जवान, माय भारतचे स्वयंसेवक यांसह मुली मिळून 2,500 जण यावेळी उपस्थित असतील। याशिवाय प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, मुद्रा योजना, पीएम स्वनिधी योजनेचे लाभार्थी, भारत टॅक्सीचे चालक असे 5,000 विशेष पाहुणे यासाठी विशेष निमंत्रित आहेत। संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती भवनात स्वागत समारंभाचं आयोजन करणार आहेत। यासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत वारली चित्रकलेचा समावेश आहे। या समारंभात लावणी नृत्य, सोंगी मुखवटे सादर केले जाणार आहेत। याशिवाय गोंधळ, जागरण, वाघ्या मुरळी परंपरेतले लोककलाकार यात सहभागी होणार आहेत। या पाहुण्यांसाठी आयोजित मेजवानीच्या टेबलावर खण ठेवला जाणार आहे, तर खाद्यपदार्थांमध्ये वडापाव, पातोळे यांचा समावेश आहे।
1: श्रोते हो, लाल किल्ल्यावरून होणाऱ्या या समारंभाचं थेट प्रक्षेपण सकाळी 7 वाजल्यापासून आपल्याला आकाशवाणीवरून ऐकता येईल। त्यामुळे सकाळच्या प्रादेशिक बातम्या 6:40 प्रसारित होतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। सध्या सुरू असलेल्या जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची यादी अधिसूचनेद्वारे देशाचे जनगणना आयुक्त आणि महारजिस्ट्रार यांनी आज राजपत्रात प्रसिद्ध केली आहे. त्यात नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. 2011 झालेल्या जनगणनेच्या वेळी केवळ अनुसूचित जाती आणि जमातीच्या नागरिकांना जात नोंदवण्याचा पर्याय उपलब्ध होता.

0: गेल्या वेळेच्या जनगणनेत एकूण 29 प्रश्न नागरिकांना विचारले गेले होते. यावेळी ही संख्या 40 झाली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात ही माहिती नागरिकांना विचारली जाईल. उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पिपलकोटी इथं टिहरी जलविद्युत परियोजना प्रकल्पाच्या निर्माणाधीन बोगद्यात काल संध्याकाळी भूस्खलन आणि पाण्याची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण बेपत्ता आहेत. या दुर्घटनेत 12 जण जखमी झाले होते. दुर्घटना घडली तेव्हा या बोगद्यात 22 कामगार होते. त्यातील 19 जणांना बाहेर काढण्यात आलं, मात्र त्यातील 7 जणांचा मृत्यू झाला. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या अंतर्गत अन्नधान्य वितरणाच्या ऐवजी ठराविक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याच्या उपक्रमाला आजपासून चंदीगड आणि दादरा नगर हवेलीमध्ये सुरुवात झाली. सीबीडीसी अर्थात सेंट्रल बँक डिजिटल करन्सीच्या माध्यमातून ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. या रकमेचा वापर विविध किराणा दुकानातून धान्य खरेदीसाठी करता येणार आहे. अंमली पदार्थ तस्करीतला फरार सूत्रधार वीरेंद्र सिंग बसोया याला संयुक्त अरब अमिरातीमधून ताब्यात घेऊन भारतामध्ये परत आणलं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातल्या सर्व नागरिकांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्मितीमागचं लक्ष असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. आत्मनिर्भर भारत आणि भविष्यासाठी सज्ज असणाऱ्या संरक्षण दलांच्या आधुनिकीकरणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचा संरक्षण मंत्र्यांचा पुनरुच्चार. सैन्य दल आणि इतर सेवेतल्या 78 अधिकारी आणि जवानांचा विविध शौर्य पुरस्कार गौरव. 9 कीर्तीचक्र, 20 शौर्यचक्र जाहीर. यंदाच्या जनगणनेत नागरिकांना जात विचारली जाणार, सरकारकडून प्रश्नांची अधिसूचना जारी. आणि उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू, 12 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेण्यासाठी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विधी आणि सुशासन केंद्राच्या सहाय्यक प्राध्यापक वरदा सांबूस मॅडम आज आपल्यासोबत आहेत. वरदा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार.
0: वरदा मॅडम, संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी स्थगित झालं. अधिवेशनाच्या या सत्रातलं कामकाज आणि उत्पादकतेच्या दृष्टीनं या अधिवेशनाचा सारांश या मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही कसा मांडाल?
1: 20 जुलै ते 13 ऑगस्ट दरम्यान संसदेचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. एकोणीस बैठका या अधिवेशनाच्या झाल्या. आपण जे बघितलं ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गदारोळ चालू होता. अनेक बैठका त्यांना स्थगिती दिली गेली, पण तरी सुद्धा 12 विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात संमत केली गेली. त्यामुळे एकूण याचं वर्णन राजकीय गोंधळाचं अधिवेशन, पण तरी सुद्धा विधीनिर्मितीच्या दृष्टीने परिणामकारक असं आपण नक्की करू शकतो. याच्यामध्ये जे 12 कायदे केले गेले त्याच्यामध्ये एमएसएमई असतील, परीक्षा सुधारणांचा कायदा असेल, न्यायव्यवस्था आणि सुप्रीम कोर्टाचे जजेसची संख्या वाढवण्याचं बिल असेल ते पारित झालं, ट्रिब्युनल्स किंवा न्यायाधिकरण त्या संदर्भातलं बिल, कर व्यवस्था, टॅक्सेशन, खनिज क्षेत्र, सहकार क्षेत्र, डिजिटल बँकिंग अशा अनेक विषयांवर ही 12 विधेयकं मंजूर झाली.
0: मॅडम, या अधिवेशनात अपेक्षित असलेली विधेयकं कोणती होती, त्यातनं मांडली गेलेली विधेयकं आणि संमत झालेली विधेयकं याबद्दल काय सविस्तर माहिती द्याल?
1: तो सरकारच्या वतीने जी विधेयकं मांडायचं प्रयोजन होतं तर त्याच्यामध्ये 2 विधेयकं जी आपल्याला पारित झालेली दिसली नाहीत ती म्हणजे भारतीय सांख्यिकी संस्था विधेयक, त्या संदर्भातलं विधेयक मांडण्यात आलं पण त्याचा निर्णय मात्र संसदीय अधिवेशनात होऊ शकलेला नाहीये. तसंच एफटीआरए म्हणजे परकीय देणगी नियमन सुधारणा कायदा, हे जे विधेयक होतं एफटीआरए 2.0 ज्याला म्हटलं गेलं, फॉरेन फंडिंग जे भारतात येतं त्याचं नियमन करण्यासाठी त्या ज्या सुधारणा सरकारने मांडल्या होत्या त्याच्यावर फार चर्चा न होता, त्या विषयावर बरा

0: त्याचा गोंधळही झाला आणि त्यानंतर संयुक्त संसदीय समितीकडे ते विधेयक पाठवण्यात आलेलं आहे. या व्यतिरिक्त जी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती ते म्हणजे डिलिमिटेशन बिल येईल आणि त्याच्यासाठी 2/3 मेजॉरिटी सरकारला लागणार आहे अशी एकूण चर्चा होती. आणि त्या दृष्टिकोनातून राजकीय घडामोडी काय होतात, कुठल्या वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज त्या सरकारला मदत करू शकतात अशा पद्धतीची चर्चा त्या संदर्भात चालू होती. मात्र डिलिमिटेशन बिल टेबल झालं नाही, त्याला जोडून जे महिला आरक्षणाचं जे विधेयक होतं तेही या अधिवेशनात मांडलं गेलं नाही. आणि एक जी चर्चा आपल्याला सातत्याने ऐकू येत होती पण जे अधिवेशनामध्ये बघायला मिळालं नाही ते म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. हेही विधेयक खरं तर राजकीय वर्तुळात चर्चा असल्याप्रमाणे अपेक्षित होतं, मात्र तेही यावेळेला आपल्याला संसदेच्या पटलावर बघायला नाही मिळालं. त्यामुळे मी म्हणलं तसं की साधारण ही 12 विधेयकं त्यातले 2 त्याचा निर्णय झालेला नाहीये आणि काही फक्त राजकीय चर्चांचा भाग राहिला.
1: पण आताच तुम्ही अनेक नियोजित आणि अनियोजित विधेयकांचा उल्लेख केला, त्या दृष्टीनं जर पाहिलं तर अधिवेशनाच्या काळातच नीट परीक्षेतल्या पेपरफुटी विरोधातलं आंदोलन सुरू होतं आणि त्या पार्श्वभूमीवर संसदेत पेपरफुटी विरोधातलं अनियोजित विधेयक मांडलं गेलं, या घडामोडीकडे तुम्ही कसं पाहता?
0: एक तर सगळ्यात पहिले आणि महत्वाचं म्हणजे मी सरकारचं अभिनंदन करीन की नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर आणि जी काही आंदोलनं झाली त्याला सकारात्मक प्रतिसाद देत सरकारनी परीक्षा नियमनाचं विधेयक संसदेमध्ये पारित करून घेतलं. काही बरोबर हेही लक्षात घेतलं पाहिजे की केवळ हा मुद्दा नीट संदर्भात आणि नीटच्या पेपरफुटी संदर्भात आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात नाहीये, तर भारतभर होणाऱ्या विविध परीक्षा म्हणजे ज्या पद्धतीने आंदोलन आपण जंतर मंतरवर पाहिलं, दिल्लीमध्ये पाहिलं, तसंच झारखंडमध्ये पंजाबमध्ये जी या पद्धतीची आंदोलनं झाली आणि भारतभरातल्या विविध ठिकाणी कुठल्या विविध पद्धतीच्या परीक्षांमध्ये पेपरफुटी होत असते, काही वेळेला रिझल्ट अडकले जातात, रिझल्ट लागत नाहीत, रिझल्ट मध्ये काही पुढे मागे आपल्याला नंबर बघायला मिळतात, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक परीक्षा अनुचित मार्गांना प्रतिबंध असं जे विधेयक पारित केलं गेलं संसदेच्या अधिवेशनामध्ये त्याचं नक्कीच स्वागत व्हायला पाहिजे.
1: पण संसदेच्या अधिवेशनाच्या या पावसाळी सत्राच्या एकंदर कामकाजाकडे पाहिलं तर त्यात महाराष्ट्राच्या हिताचं काय होतं याबद्दल काय सांगाल?
0: जी दीर्घकालीन विधेयकं या संसदेच्या अधिवेशनात पारित झाली त्यामध्ये अर्थातच सगळ्यात पहिलं MSME अमेंडमेंट बिल जे आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसंदर्भात, त्याचा नक्की परिणाम हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक दृष्ट्या होईल असं वाटतंय. याचं कारण महाराष्ट्र एक म्हणजे तर भारतातलं अतिशय प्रागतिक औद्योगिक राज्य आहे आणि त्यामुळे हे जे विधेयक आहे जे महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रातल्या सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना उपलब्ध होऊ शकतो. दुसरं म्हणजे सहकार क्षेत्रातलं जे विधेयक पारित झालं संसदेच्या अधिवेशनात त्यामध्ये राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ सुधारणा विधेयक हे पारित झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला माहितीये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ही ज्या पद्धतीने औद्योगिक क्षेत्रावर अवलंबून आहे तशीच ती सहकारी क्षेत्रावर सुद्धा अवलंबून आहे. सहकारी बँका असतील, साखर कारखाने असतील, या सगळ्या माध्यमातून आपल्याला पतपेढ्या विविध प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतात आणि त्यामुळे हे सहकार विधेयक जे आहे त्याचा परिणाम दूध संघ कृषी सहकारी संस्था याच्यावर नक्की होणार आहे. तिसरं म्हणजे अर्थातच परीक्षा व्यवस्था आणि मी जसं म्हणलं की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी UPSC MPSC पासून ते नीट JEE या सगळ्या स्पर्धा परीक्षांना सामोरा जाणारा एक मोठा वर्ग युवा वर्ग महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र हे ज्या पद्धतीने औद्योगिक आणि सहकारी राज्य आहे त्याच पद्धतीने ते शिक्षणाचं सुद्धा केंद्र आहे, त्यामुळे या सगळ्या परीक्षा विषयक सुधारणांचा परिणाम महाराष्ट्रावर नक्की होईल.
1: नक्कीच मॅडम, ही महाराष्ट्रासाठी मोठी सकारात्मक घडामोड आहे असं म्हटलं पाहिजे. त्याच अनुषंगानं जर पाहिलं तर यंदाच्या कामकाजात देशाच्या हिताच्या दृष्टीनं दीर्घकालीन परिणामकारक ठरतील अशी कोणती विधेयकं होती असं वाटतं?
0: आपण म्हणलं तसं की परीक्षा सुधारणा विधेयक जे आहे ते काय आजच्या पुरतं नाहीये किंवा नीटच्या पार्श्वभूमीवर नाहीये, तर एकूणच म्हणजे सरकारने त्या संदर्भातली समिती सुद्धा गठीत केलेली आहे नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली, त्यामुळे सरकार या विषयामध्ये गांभीर्याने बघत आहे हे तर आपल्याला नक्की कळलेलं आहे. त्यामुळे तो दीर्घकालीन विषय आहे, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक परीक्षा पद्धती कशी बनवता येईल याचा विचार मोठ्या प्रमाणात चालू आहे. दुसरं जे विधेयक जे आपल्या खरं तर न्यायव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या जजेसची संख्या वाढवणं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सुप्रीम कोर्टामध्ये अनेक केसेस, सुप्रीम कोर्टातच नव्हे तर अनेक ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणतो त्यामध्ये अनेक केसेस पेंडिंग आहेत आणि तो आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. जेव्हा नवीन जजेसची अपॉइंटमेंट होईल किंवा एकूण जजेसची संख्या वाढली जाते आहे त्यावेळेला हा आकडा कमीत कमी व्हायला मदत होईल. त्याच्याबरोबरीने टेक्नॉलॉजीचा उपयोग, त्याच्याबरोबरीने ऑनलाईन हिअरिंगचा उपयोग, अशा पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं कामकाज आणि न्यायदानाची प्रक्रिया ही जास्तीत जास्त लोकाभिमुख होईल अशी आपण आशा या माध्यमातून करू शकतो. एक तर नक्की की संख्या वाढल्यामुळे जास्त हात जेव्हा आपल्याला उपलब्ध होणार आहे त्यावेळेला न्यायदानाचं काम थोडं पटापट होऊ शकेल अशी आपण आशा करू शकतो. त्याच पद्धतीने जन्म आणि मृत्यू नोंदणी विधेयक जे आहे ते खरं तर दिसताना वरवर टेक्निकल दिसतं, त्याच्यामध्ये तांत्रिक वाटू शकतं, मात्र ज्या पद्धतीने आधारच्या माध्यमातून आपण एक सुसूत्रता आणली गेली एकूणच ई गव्हर्नन्समध्ये त्याच पद्धतीने बर्थ आणि डेथ सर्टिफिकेट आणि त्याचं जेव्हा डिजिटलायझेशन होतं तर त्याचा उपयोग केवळ फक्त जन्म मृत्यूची नोंद एवढ्यापुरता न राहता त्याच्या माध्यमातून शिक्षण असेल, त्याच्या माध्यमातून सरकारी योजनांचा फायदा असेल याही सगळ्यासाठी तो होणार आहे. त्याचबरोबरीने हे जेव्हा सिस्टमॅटिक प्रोसेस जेव्हा त्याची होईल त्यामुळे जे बेकायदेशीररित्या भारतात राहत असतील आणि त्यांना काही कारणामुळे विविध प्रकारचे बेनिफिट्स जर मिळत असतील तर तेही आयडेंटिफाय होणं या विधेयकाच्या माध्यमातून शक्य होणार आहे. त्याचबरोबरीने कर आणि इतर कायदे सुधारणा ज्या आहेत त्याचा आर्थिक परिणाम होणार आहे आणि हे सगळं म्हणजे गुंतवणूक व्यवसाय आणि एका पद्धतीने आपल्याला म्हणता येईल अधिकाधिक गुंतवणूक वाढावी, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट वाढावी याही दृष्टिकोनातून हे दूरगामी ठरणार आहे. आत्ताची एकूण जागतिक व्हॉलिटिलिटी बघता किंवा जागतिक अस्थिरता बघता ही विधेयकं ही दूरगामी परिणाम करणार आहेत. ती नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने देखील अतिशय महत्वाची ठरणार आहेत.
1: पण थोडक्यात खूप महत्वाचं कामकाज यंदाच्या अधिवेशनाच्या सत्रात झालं असं म्हणता येईल. पण त्याच वेळेला दुसरीकडे यंदाचं अधिवेशन हे इतर अधिवेशनांच्या तुलनेत जास्त वेळा बाधित झालं होतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक आणि सत्ताधारी अशा दोघांनाही कसा समन्वय राखून हे टाळता आलं असतं आणि भविष्यात त्या दृष्टीनं काय करायला हवं असं आपल्याला वाटतं?
0: संसदेचं कामकाज व्यवस्थित पार पडणं ही सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोहोची एकत्र जबाबदारी आहे. कारण संसदेचे सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आहेत. लोकसभेत डायरेक्ट इलेक्शन मधनं आणि राज्यसभेत आपण इनडायरेक्ट इलेक्शन मधनं, पण हे लोकांचे प्रतिनिधी आहेत. जेव्हा पार्लमेंटमध्ये चर्चा होऊ न देता ती चर्चा, ती आंदोलनं, ते मुद्दे जेव्हा रस्त्यावर आणले जातात आणि ज्याला सडक संसद अशा पद्धतीचं ग्लोरिफिकेशन केलं जातं तो खरं तर आपल्या लोकशाहीसाठी अतिशय दुःखकारक भाग आहे. संसदीय लोकशाही ज्याचा पुरस्कार आपल्या राज्यघटनेने केला आहे त्याचा विचार करता लोकशाही मजबूत करण्याचं काम, सरकारला प्रश्न विचारण्याचं काम, सरकारचं उत्तरदायित्व नक्की करण्याचं काम हे संसदेमध्ये होणं अपेक्षित आहे. पण विरोधी पक्ष जर संसदेचं कामकाजच होऊ देणार नसतील तर सामान्य जनांचे प्रश्न हे सरकारपर्यंत पोहोचायचे कसे आणि त्याचं निराकरण व्हायचं कसं हा एक आजच्या लोकशाही समोरचा मोठा प्रश्न आहे भारतामध्ये. आणि त्याचं निराकरण करणं हे अतिशय गरजेचं आहे. एक करदाती म्हणून, एक सजग नागरिक म्हणून आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक म्हणून देखील मला असं वाटतं की आपल्या सरकारनी जितकं जबाबदार असलं पाहिजे तसं विरोधी पक्षांनी देखील जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. संसदेचं कामकाज होऊ दिलं पाहिजे. आपण बघितलं या अधिवेशनामध्ये की लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आवाहन केलं, किरण रिजिजू जे पार्लमेंटरी अफेअर मंत्री आहेत त्यांनी विरोधकांना आवाहन केलं. खरं तर विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधी यांची मागणी होती की अमित शहा आपले देशाचे गृहमंत्री त्यांनी संसदेमध्ये उपस्थित राहून सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी. त्याला उत्तर म्हणून अमित शहा यांनी ओम बिर्लांकडे पत्र पाठवलं की आम्ही सर्व प्रकारच्या चर्चेसाठी तयार आहोत. 24 तासाचा वेळ त्यासाठी राखून ठेवला गेला तरी सुद्धा विरोधकांनी संसदेचं कामकाज होऊ दिलं नाही. संसद ही लोकशाहीचा आपल्या गाभा आहे, त्याच्यामधले चर्चा हा त्याचा आत्मा आहे. त्यामुळे चर्चेशिवायची संसद हा आपल्या लोकशाही समोरचा प्रस्तुत पर्याय हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे संसदेचं कामकाज नीट चाललं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी नागरिक म्हणून आग्रह धरला पाहिजे.
1: मॅडम, या सगळ्याच्या पलीकडे आणखी एक वैशिष्ट्य या अधिवेशनाचं म्हणता येईल, ते म्हणजे यंदाच्या अधिवेशनात पहिल्यांदाच वंदे मातरम संपूर्ण स्वरूपात गायलं गेलंय. उद्या

0: आपण देशाचा 80वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहोत त्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे आपण कसं पाहता?
1: माझ्या दृष्टीने एक विद्यार्थिनी आणि एक नागरिक म्हणून फारच ही आनंदाची गोष्ट आहे. वंदे मातरमला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि आपण 80व्या स्वातंत्र्यदिनी संपूर्ण वंदे मातरमला त्याची हरवलेली प्रतिष्ठा एका अर्थी या नवीन कायद्याच्या माध्यमातून मिळणार आहे. नवीन कायद्यामध्ये जनगण मनाच्या बरोबरीने वंदे मातरमला प्रतिष्ठा देण्यात आलेली आहे. त्याचं कायदेशीर स्वरूप निश्चित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये विशेष भाग जो आहे तो म्हणजे मधले काही काळ वंदे मातरम बद्दल जी काही चर्चा चालल्या होत्या की ते एकच सांगा म्हणला पाहिजे, मग ते कम्युनल आहे का सेक्युलर आहे, त्या कुठे ना कुठे या कायद्याच्या माध्यमातून त्यांना पूर्णविराम दिला गेलेला आहे. आणि बंकिमचंद्र चटर्जींनी लिहिलेलं हे वंदे मातरम हा एकच नारा पूर्ण भारतभर स्वातंत्र्य लढ्याच्या काळात घुमत होता. आपले अनेक नेते ज्यांनी मोठं योगदान आपल्या स्वातंत्र्य लढ्यात दिलं त्या सगळ्यांना एकत्र करण्याचं काम, लोकांना एकत्र करण्याचं काम हे वंदे मातरमनी केलं होतं. आणि आज स्वातंत्र्याच्या 80 वर्षानंतर का होईना पण वंदे मातरमला त्याची प्रतिष्ठा परत मिळाली आहे. जनगणमनाच्या बरोबरीने ते गायला जाणार आहे याचा मला एक नागरिक म्हणून अतिशय आनंद आहे.
0: मॅडम, संसदेच्या यंदाच्या पावसाळी अधिवेशनातल्या महत्वाच्या घडामोडी, महत्वाचं कामकाज याची खूप सोप्या शब्दात तुम्ही मांडणी केलीत, आमच्या श्रोत्यांपर्यंत तपशीलवार ती माहिती पोहोचवली, त्यासाठी आपला महत्वाचा वेळ दिलात, याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
1: मनपूर्वक धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.

वृत्तविशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा.

शंकर रामाणी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं आणि गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रंगराज लांजेवार यांचं गीत, गायलेलं आहे अनिल खोब्रागडे यांनी.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र, यानंतरची उद्घोषणा लगेचच. रात्रीचे 9:30 वाजले आहेत.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला तुम्हा सर्वांना मी या राष्ट्रीय सणाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आतापासून काही तासानंतर आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 80व्या वर्षाचा प्रारंभ होईल. देशात आणि परदेशात राहणारे सर्व भारतीय हा सण उत्साहाने साजरा करतात. आपला तिरंगा आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, तो आपण अत्यंत अभिमानाने फडकवतो. 15 ऑगस्ट 1947 दिवशी भारत माता पारतंत्र्यातून मुक्त झाली. सर्व देशवासी स्वतंत्र भारताच्या भविष्याचे निर्माते बनले. आपण भारताचे लोक आपली स्वप्न साकार करण्याच्या संधीचा उपयोग करू शकलो पाहिजे आणि भारताला सर्वश्रेष्ठ राष्ट्र बनण्याच्या भावनेनं काम केलं पाहिजे, यातच स्वातंत्र्याचं सार्थक आहे. निष्ठावंत विद्यार्थी आणि शिक्षक, विकासासाठी तत्पर वैज्ञानिक आणि अभियंते, आरोग्य सेवेत कार्यरत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी, मेहनती कामगार आणि अन्नदाता शेतकरी आपल्या प्रयत्नातून राष्ट्रनिर्मिती करत आहेत. प्रतिभावान खेळाडू, शिल्पकार तसेच कलाकार, मार्गदर्शक, विचारवंत, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रामधील पथकांमधील कामाला वाहिलेले सदस्य, लोकहिताच्या सेवेचे व्रत घेतलेले लोकप्रतिनिधी, न्यायव्यवस्थेशी संलग्न न्यायकर्मी, कर्तव्यनिष्ठ नागरी सेवक, अर्थव्यवस्थेत योगदान देणारे लहान मोठे सर्व गुंतवणूकदार, निस्वार्थी समाजसेवक आणि स्वच्छता अभियानातील आघाडीचे कार्यकर्ते, आपले सर्व सफाई मित्र देशाच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहेत. इतर क्षेत्रांमध्ये सक्रिय असलेले असंख्य देशवासी तसेच संविधानात समाविष्ट असलेल्या मूलभूत कर्तव्यांचे पालन करणारे सर्व नागरिक राष्ट्रनिर्मितीमध्ये महत्वाचे भागीदार आहेत. मी त्या सर्वांचे मनापासून कौतुक करते. तिन्ही दलांचे जवान, सर्व सशस्त्र पोलीस दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यनिष्ठेसाठी मी त्यांचं विशेष कौतुक करते. जागतिक पटलावर भारताची सन्मान प्रतिष्ठा वाढवणाऱ्या अनिवासी भारतीयांची आणि दूतावासांमध्ये कार्यरत देशवासियांचं मी कौतुक करते. प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं शताब्दी वर्ष 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी

करण्यासाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. अंत्योदयाच्या भावनेसोबतच आपला हा संकल्प आहे की विकासाचा लाभ प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. आपला समृद्ध वारसा आणि स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शांचा अंगीकार करत आपण आधुनिक विकासाच्या मार्गावर अग्रेसर आहोत. वयम राष्ट्रे जागृयाम हे वेदवाक्य आपल्याला प्रेरणा देतं की आपण राष्ट्रासाठी सदैव जागरूक राहिलं पाहिजे. आपल्या स्वातंत्र्य लढ्यात संघर्ष केलेल्या वेगवेगळ्या विचारसरणींच्या लोकांचं ध्येय एकच होतं, भारताचं स्वातंत्र्य. स्वदेशी आंदोलनादरम्यान वंदे मातरम हे प्रत्येक नागरिकाचं गीत बनलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य देशवासी स्वातंत्र्य लढ्याशी जोडले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज सुधारणा तसंच राष्ट्रनिष्ठेचे उच्च आदर्श मानले. ज्यांच्या आदर्शांवर चालत आपला देश स्वतंत्र झाला आणि पुढे गेला त्या भारत मातेच्या सर्व महान सुपुत्रांना मी आदरपूर्वक वंदन करते. आज 14 ऑगस्टचा दिवस आपण फाळणीच्या भीषण स्मृतींचा दिवस म्हणून पाळतो. आपण त्या लाखो देशवासियांचं स्मरण करतो जे फाळणीशी संबंधित हिंसाचारात मारले गेले किंवा विस्थापनाच्या वेदना सहन करण्यास मजबूर झाले. धार्मिक हिंसाचारामुळे लाखो लोकांना निर्वासित व्हावं लागलं आणि फाळणीच्या वेदना सहन कराव्या लागल्या, तरीही त्यांनी आपली ओळख सोडली नाही. जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाच्या फाळणीच्या गंभीर परिणामांसोबतच 550 पेक्षा अधिक संस्थानांना नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतासोबत जोडणं हे सुद्धा एक अनन्य साधारण आव्हान होतं. सरदार पटेल यांनी राजेशाही व्यवस्था संपुष्टात आणून आपल्या स्वतंत्र लोकशाहीत त्यांचं विलीनीकरण केलं. एका कृतज्ञ राष्ट्राच्या वतीने आधुनिक भारताच्या एकतेचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पावन स्मृतीस मी आदरपूर्वक वंदन करते. प्रिय देशवासियांनो, भारताच्या लोकांद्वारे निर्मित आपली राज्यघटना नागरिकांच्या सहभागावर आधारलेली आहे. लोकशाहीची जननी भारतभूमीच्या रहिवाशांमध्ये लोकसहभागाची भावना सदैव रुजलेली आहे. त्याच भावनेला नव्या ऊर्जेसोबत आपले देशवासी पुढे नेत आहेत. राष्ट्रीय मोहिमांना लोकसहभागातून पुढे नेलं जात आहे हे आपल्या लोकशाहीचं प्रेरक यश आहे. प्रतिष्ठा आणि संधीची समानता तसंच व्यक्तींचा सन्मान ही आपल्या राज्यघटनेची प्रमुख तत्व आहेत. आज सामान्य पार्श्वभूमीचे लोक अनेक क्षेत्रांमध्ये अनन्य साधारण योगदान देत आहेत. यामुळे माझ्यातला हा विश्वास दृढ झाला आहे की आजच्या भारतात प्रत्येक व्यक्ती मोठी स्वप्न पाहू शकते आणि ती पूर्ण सुद्धा करू शकते. आपल्या राज्यघटनेत कार्यपालिका, विधिमंडळ तसंच न्यायपालिकेच्या उत्तरदायित्वांचा स्पष्ट उल्लेख आहे. लोकप्रतिनिधींनी विधिमंडळामध्ये लोकांच्या आकांक्षा व्यक्त कराव्यात हे त्यांचं कर्तव्य आहे. लोकहित आणि राष्ट्रहिताच्या धोरणांना प्रत्यक्ष रूप द्यावं हे कार्यपालिकेचं कर्तव्य आहे. तर अभावांमुळे कोणतीही व्यक्ती न्यायापासून वंचित राहता कामा नये हे न्यायव्यवस्थेशी जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाला, विशेषतः वंचित घटकांमधील लोकांना समानतेच्या आधारावर सन्मानाने वेळेत न्याय मिळाला पाहिजे. प्रिय देशवासियांनो, गेल्या 1 दशकभरापेक्षा जास्तीच्या काळात आपल्या देशाने वेगाने सर्वसमावेशक विकास साध्य केला आहे. वारसा आणि विकासाच्या समन्वयाला प्राधान्य दिलं आहे. तसंच दशकांपासून विकासात बाधा ठरणारे अनेक जुने अडथळे दूर केले आहेत. आपले देशवासी महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती साजरी करत आहेत. महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक न्याय, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि समानता या क्षेत्रांमध्ये ऐतिहासिक योगदान दिलं आहे. त्यांच्या आदर्शानुसार गेल्या काही वर्षांदरम्यान वंचित घटकांना पुढे नेण्याच्या ध्येयाला राष्ट्रीय प्राधान्य देण्यात आलं आहे. महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात यशाचे नवे मापदंड प्रस्थापित झाले आहेत. 25 कोटींपेक्षा जास्त

लोकांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यात यश मिळालं आहे. जगातील सर्वात मोठ्या आर्थिक समावेशन योजनेअंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत सुमारे 59 कोटी खातेदार बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. यात 32 कोटींपेक्षा जास्त महिला खातेदारांचा समावेश आहे. 80 कोटी लोकांसाठी मोफत रेशनच्या व्यवस्थेच्या माध्यमातून त्यांची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात आली आहे. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 60 कोटी लोकांना दरवर्षी 5 लाख रुपयापर्यंतची मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान सन्मान निधी तसंच किसान क्रेडिट कार्ड्समुळे शेती, दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन आणि मधमाशी पालन यासारख्या उपक्रमांशी जोडलेल्या शेतकरी बंधू भगिनींना बळ मिळालं आहे. जगाचा इतिहास याचा साक्षीदार आहे की सांस्कृतिक आत्मबलावर आधारित विकास गतिमान आणि स्थायी असतो. सांस्कृतिक अभिमानाची भावना देशाच्या सार्वभौमत्वाला आत्मिक शक्ती प्रदान करते. ही भावना आज देशात प्रबळ होऊ लागली आहे. आपल्या पूर्वजांनी ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, अध्यात्म आणि सदाचाराचा अनमोल वारसा सोपवला आहे. आपण वारसा आणि विकासाचा समन्वय साधत पुढे वाटचाल करत आहोत. आपल्या देशात जगातील सर्वात मोठी आणि सर्वात उत्तम डिजिटल पायाभूत सुविधा विकसित करण्यात आली आहे. गावांमधील छोट्या छोट्या दुकानांमध्ये तसंच फेरीवाल्यांकडेही डिजिटल पेमेंट केली जात आहेत. जगात अर्ध्यापेक्षा जास्त प्रत्यक्ष वेळेतील डिजिटल व्यवहार भारतात होत आहेत. आपले देशवासी आणि सरकारने एकत्र येऊन डिजिटल क्रांतीचं उदाहरण जागतिक समुदायासमोर मांडलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने लोककल्याणाच्या सुविधा पारदर्शक पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचवल्या आहेत. आपल्या देशात महामार्ग, जलमार्ग, लोहमार्ग आणि विमानमार्ग यांच्या रूपात आधुनिक पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विस्तार झाला आहे. यामुळे नवीन उद्योगांसाठी संधी निर्माण होत आहेत, नवीन रोजगारांची निर्मिती होत आहे, तसंच गुंतवणूकदारांमधील विश्वासही वाढत आहे. प्रिय देशवासियांनो, जगातील अनेक भागांमधील युद्ध आणि अस्थिरतेचा सर्व देशांवर प्रभाव पडतो आहे. अशा परिस्थितीतही आपल्या देशाची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पुढे वाटचाल करत आहे. आर्थिक अंदाजानुसार भारताचा विकास दर जगाच्या सरासरी विकास दराच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त राहणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियानामुळे आपल्या आर्थिक प्रगतीचा आणि राष्ट्रीय सुरक्षेचा पाया भक्कम झाला आहे. आधुनिक विकासाच्या मार्गावर पुढे जाण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रातही भारत जागतिक पातळीवर आघाडीचं योगदान देत आहे. शाश्वत विकासाची उद्दिष्ट 2030 मधील काही उद्दिष्ट आपल्या देशाने वेळेआधीच साध्य केली आहेत. नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाला गेल्या काही वर्षात अभूतपूर्व गती मिळाली आहे. आपलं परराष्ट्र धोरण देशहितावर आधारलेलं आहे. शांती, सहकार्य, संवाद तसंच वसुधैव कुटुंबकम ही तत्व आपल्या परराष्ट्र धोरणाचे स्तंभ आहेत. आर्थिक सहकार्याचा विस्तार करण्यासाठी तसंच परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण अनेक देशांसोबत मुक्त व्यापार करार केले आहेत. ग्लोबल साऊथ अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये आपण महत्वाची भूमिका बजावत आहोत. जागतिक पटलावर आपल्या देशाचा सन्मान वाढला आहे. आपण नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेवर विश्वास ठेवतो. आपला प्रयत्न असाच आहे की संयुक्त राष्ट्रसंघासह बहुपक्षीय संघटनांमध्ये जागतिक समुदायाचं योग्य प्रतिनिधित्व असायला हवं. आपल्या या प्रयत्नाला अनेक देशांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. प्रिय देशवासियांनो, नैसर्गिक साधन संपत्तीवर आपल्या भावी पिढ्यांचाही तितकाच अधिकार आहे जितका आपला आहे. आपल्याला हे सुनिश्चित करायचं आहे की आपल्या कोणत्याही कृतीमुळे भावी पिढ्यांकडून या अधिकारांच्या होणार असलेल्या वापरात अजिबात घट होणार नाही. आपला प्रयत्न हाच असला पाहिजे की आपण त्यांना अधिक समृद्ध नैसर्गिक साधन संपत्ती सोपवू शकू. आपल्या भावी पिढीला अधिक समृद्ध नैसर्गिक संसाधन देण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

हा आबो अना नेलते. एक झाड पूर्णपणे सुकलेलं पाहून शोकाकुल झालेल्या पोपटाचं हे मनोगत आहे. कवी म्हणतो, हे माझ्या बंधूंनो, मरणारं झाड पाहून एक पोपट अतिशय दुःखी होऊन रडत आहे. मग बंधूंनो, मानवी संस्कृती रूपी वृक्षाचा विनाश होत असलेला पाहून आपण मानव का दुःखी होत नाही? अखिल मानव समाजाने माणुसकी आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर राहायला हवं, हेच या गीताचं सार आहे. एक पाना फुलांनी डबरलेला वृक्ष हा नैतिक आणि निरोगी मानवी समाजाचं प्रतीक आहे. एक पेड मा के नाम तसंच लाईफ अर्थात लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट यासारख्या अभियानाद्वारे दिलेल्या संदेशानुसार आपण सर्वांनी पर्यावरण संरक्षणासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न करायला हवेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, शिक्षणाच्या क्षेत्रात आपल्या मुलींना प्रभावी कामगिरी करताना पाहून मला अतीव आनंद होत आहे. कृषी क्षेत्रात उत्पादकता वाढवण्यात महत्वाचं योगदान देणारी ड्रोन दीदी असो की हवाई दलात फायटर कॉम्बॅट लीडर बनणारी महिला असो, विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढत आहे. ग्लासगो इथं नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने जिंकलेल्या 13 सुवर्ण पदकांपैकी 8 सुवर्ण पदकं मुलींनी जिंकली आहेत. स्त्रिया आर्थिक स्वावलंबी होत आहेत. 10 कोटींपेक्षा अधिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्य आहेत. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट होतं, हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. आता आणखी 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या लक्ष्याकडे देश वाटचाल करत आहे. मुद्रा योजनेअंतर्गत मदत मिळालेल्या व्यावसायिकांपैकी 2/3 लाभार्थी या महिला आहेत. आर्थिक स्वावलंबनासोबतच महिला विविध क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. मतदानाच्या प्रक्रियेत महिलांचं वाढतं प्रमाण आपल्या लोकशाहीची विशेष मिळकत आहे. लोकसभा आणि विधानसभेत महिलांना 33% प्रतिनिधित्व देण्यासाठी सन 2023 नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर केलं गेलं. या कायद्याची उद्दिष्ट साध्य केल्यामुळे महिलांना नेतृत्वाची अधिक संधी मिळेल आणि आपली लोकशाही सर्वसमावेशक होईल. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 65% लोक 35 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत. हे युवा आपल्या देशाची मौल्यवान संपत्ती आहेत. आपल्या देशाचे तरुण हे बुद्धिमान, ध्येयनिष्ठ आणि कुशल आहेत. विविध समस्यांवर अभिनव आणि व्यावहारिक तोडगा काढणाऱ्या तरुणांना पाहून समाजाप्रती आणि देशाप्रती ते कसे वचनबद्ध आहेत याची प्रचिती येते. सरासरी 28 वर्ष वय असलेल्या तरुणांनी नुकतंच यशस्वी क्षेपणास्त्र प्रक्षेपण करत अंतराळ संशोधन क्षेत्रात नव्या टप्प्याला सुरुवात केली आहे. अनेक युवक युवती स्वयंरोजगाराचा मार्ग अवलंबत असून इतरांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संस्कृतीचा भाग बनत आहेत. युवा उद्योजकांच्या सहभागामुळे आपल्या देशात एक सक्षम स्टार्टअप परिसंस्था तयार झाली आहे. जगातले मोठमोठे उद्योग समूह भारतीय तरुणांच्या प्रतिभा आणि चिकाटीने भारावलेले असल्यामुळे ते त्यांना विविध ठिकाणचं नेतृत्व सोपवतात. अशा युवांनी जगात भारताच्या युवा शक्तीच्या प्रतिष्ठेत भर घातली आहे. त्यामुळे अशी युवा पिढी भारताच्या सोनेरी उज्ज्वल भविष्यावरचा माझा विश्वास अधिक दृढ करते. आपले विद्यार्थी भारताचं भवितव्य घडवणारे आहेत. ज्याप्रमाणे राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सरकार आणि समाजाने एकजूट असणं गरजेचं आहे, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या वर्तमान आणि भविष्याच्या सुरक्षेसाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. परीक्षा विद्यार्थ्यांसाठी संधीचं दार उघडत असतात, म्हणून परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सरकार व्यापक पावलं उचलत आहेत. परीक्षेमधल्या गैरप्रकारांना आळा घालणं, परीक्षा प्रणाली अधिक पारदर्शक तसंच युवा वर्गासाठी सुरक्षित आणि विश्वासार्ह करणं हे या सुधारणांचं उद्दिष्ट आहे. सरकारचे प्रयत्न आणि नव्या आर्थिक घडामोडींमुळे तरुणांसाठी अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या संधीची माहिती घेऊन आपले युवक युवती यशाचे नवे मार्ग निवडू शकतात. युवा वर्गाचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य देशाच्या भवितव्याचा पाया आहे. आपले युवा उत्साहात पुढे जात राहतील हे सुनिश्चित करणं ही कुटुंब आणि समाजाचीही जबाबदारी आहे. युवा वर्गाचा विकास

आणि राष्ट्र निर्माणाचं साधन म्हणून क्रीडा क्षेत्राचा विचार केला जात आहे. खेलो इंडिया उपक्रमांतर्गत स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत देशातल्या सर्व क्षेत्रांसाठी क्रीडा परिसंस्था उपलब्ध करून दिली जात आहे. क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत असून यशाची उत्तुंग शिखरं गाठत आहेत. आपल्या देशात एकीकडे युवा वर्ग मोठ्या संख्येने आहे, तर दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. ज्येष्ठ नागरिकांचं जीवन अधिक चांगलं बनण्यासाठी सरकार विविध पावलं उचलत आहे. 70 वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या जवळपास 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रतिवर्ष 5 लाख रुपयापर्यंतच्या निःशुल्क आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांप्रती जिव्हाळा जपणं आणि त्यांच्या आत्मसन्मानाची जपणूक करण्याबाबत सर्व समाजाने संवेदनशील राहायला हवं. प्रिय देशवासियांनो, सत्य आणि न्यायासाठी मानवता विरोधी शक्तींवर विजय मिळवण्याची भारतीय परंपरा आहे, तिचा आम्हाला अभिमान आहे. 26 जुलैला आपण कारगिल विजय दिवस साजरा केला. त्याआधी 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूरच्या प्रारंभाला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपण आपल्या सैन्याच्या अद्वितीय शौर्याचं स्मरण केलं. दहशतवादाविरुद्धची ऑपरेशन सिंदूर ही मोहीम भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचं निदर्शक आहे. याद्वारे दहशतवादी आणि त्यांच्या समर्थकांना हा संदेश दिला गेला की ते कुठेही लपले तरी त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल शिक्षा नक्की दिली जाईल. दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्या देशासोबतचा सिंधू जल करार रद्द करणं हा आपल्या देशासाठी, विशेषतः शेतकऱ्यांच्या हितासाठी उचललेलं एक निर्णायक पाऊल आहे. अनेक दशकांपासून देशासमोर नक्षलवादाचं गंभीर आव्हान उभं होतं, त्यामुळे भारताला नक्षलमुक्त करणं हे मोठं यश आहे. आता नक्षलग्रस्त भागांमध्ये उत्साहाचं वातावरण असून विकासाचा सर्वसमावेशक प्रवाह वाहत आहे. बस्तर ऑलिम्पिकमध्ये खेळाडू, बस्तर पंडुमचे कलाकार तसंच प्रेक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्राच्या सन्मानासाठी निर्माण केलेल्या मराठा सैन्याच्या परंपरेशी निगडीत 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान देण्यात आलं आणि यावर्षी भगवान बुद्ध यांनी पहिल्यांदा प्रवचन दिलेल्या सारनाथ या ठिकाणाचा समावेशही युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत झाला. भारतात एकीकडे भगवान बुद्धांशी निगडीत आध्यात्मिक स्मारक आहेत, तर दुसरीकडे स्वाभिमान आणि आपल्या गौरवशाली परंपरेच्या रक्षणार्थ युद्ध करण्याचं आपलं सामर्थ्य दाखवणारी प्रतीकही आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, सर्व भारतीयांचा विकास आणि कल्याण हेच विकसित भारताच्या निर्माणाचं उद्दिष्ट आहे. तेलुगू भाषेत लिखाण करणारे महान राष्ट्रवादी साहित्यिक गुर्जाडा अप्पाराव यांनी आपल्या गाण्यात सर्व भारतीयांना देशप्रेमाचा अमूल्य संदेश दिला आहे. ते म्हणतात, देश मुन्नू प्रेमी चुमन्ना, मंची अनद्दी पेंचू मन्ना, देश म्हणते मट्टी कादोय, देश म्हणते मनुष्यलोय. याचा अर्थ असा की देशावर प्रेम करा, चांगुलपणाची कास धरा, देश म्हणजे केवळ माती नव्हे, देश म्हणजे समस्त जनता होय. मला खात्री आहे की समाजाचा सहभाग आणि सरकारच्या प्रयत्नांमुळेच गावोगाव, प्रत्येक शहर, देशातल्या प्रत्येक घरात राहणारे सर्व लोक निरोगी, आनंदी आणि समृद्ध होतील. चला तर देशप्रेमाची हीच सर्वसमावेशक भावना घेऊन आपण सर्व स्वतंत्र भारताला विकसित भारत बनवण्यासाठीच्या राष्ट्रकार्यात स्वतःला झोकून देऊया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आत्ता आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर। तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30। तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका। मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही।

श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन एआयआर

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आग्रहात
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी आग्रहात.

श्रोतो, स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण समारंभ आणि माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचं थेट प्रसारण उद्या सकाळी 7 वाजल्यापासून दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. माननीय पंतप्रधानांच्या संदेशाचा मराठी अनुवाद उद्या रात्री 9:30 वाजता प्रसारित होईल. आकाशवाणी मुंबई आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित नौसेना स्वरवंदना या कार्यक्रमाचा संपादित भाग उद्या सकाळी 11:05 ऐकता येईल.

दुपारी 12 वाजता वनिता मंडळात स्वातंत्र्य दिनानिमित्त महिला क्रांतिकारकांविषयी विशेष कार्यक्रम महिला क्रांतीवीरांच्या शौर्यगाथा, सहभाग माधुरी भट. उद्या दुपारी 12 वाजता.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10 वाजले आहेत. नाद ब्रह्म ह्या कार्यक्रमात ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. राग हंसध्वनी, मध्यलय रचना रूपक तालात, द्रुतरचना 3 तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ राम खडसे यांची. ऐकूया प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन, राग हंसध्वनी, निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची.

चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात प्रशांत अग्निहोत्री यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग हंस ध्वनी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती राम खडसे यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होतं आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

श्रोता नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजले. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अरुण कशाळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग नंद त्यांना तबल्यावर साथ केली आहे मदन मिश्रा यांनी. विलंबित आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. ऐकूयात अरुण कशाळकर यांचं गायन राग नंद.

0: सिद्धार्थ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलत अरुण कशाळकर यांचं गायन. त्यांनी गायलेला राग नंद आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती मदन मिश्रा यांनी. विलंबित गत आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका. ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
2: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.
0: यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोते दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आलं. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 11:10:25 झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचं प्रसारण रात्रभर सुरू असेल. तोपर्यंत निरोप घेऊया. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

सर्वांना नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलका पाऊस झाला. कुलाबा येथे कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 31° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 25° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 25° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 81% आणि सांताक्रूज येथे 80%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील, तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. कमाल तापमान 31° सेल्सिअस आणि किमान तापमान 25° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हा होता हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते, यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन. त्यांनी बासरीवर वाजवलेला राग मिया मल्हार. त्यांना तबल्यावर साथ केली मिलिंद जोशी यांनी. द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन राग मिया मल्हार.

श्रुतनाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात बालाराम प्रसाद यांचं बासरीवादन. त्यांनी गायलेला राग मिया मल्हार आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोते हो, रविवारी 16 ऑगस्टला दुपारी 12 वाजता आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाअंतर्गत हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांची मुलाखत आणि श्रावण महिन्यानिमित्त विशेष कार्यक्रम आला श्रावण महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून आणि न्यूज ऑन AIR ॲपवर.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा, या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमांतर्गत नव्या युगाचे नवे आदर्श या कार्यक्रमाचा भाग 12. लेखिका अनुराधा गोरे, सादर करते नेहा खरे.

0: सादर करीत आहोत मालिका नव्या युगाचे नवे आदर्श. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे आणि नेहा खरे. नव्या युगाचे नवे आदर्श भाग 12.
1: कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं. हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं.
2: सध्या लढाई सुरू आहे का असा प्रश्न विचारला तर उत्तर येत नाही. कारण रूढ अर्थानं ज्याला लढाई, युद्ध, संघर्ष म्हणावं असं काही खरंच सुरू नाहीये. पण चकमकी सुरूच असतात. पाक अतिरेकी आत घुसतच असतात आणि सेना त्यांच्याशी झुंजत असते. ही अशी अघोषित लढाई किंवा प्रॉक्झी वॉर अशाच एका संघर्षाची व ऑपरेशनची कथा. या कथेचे नायक आहेत निलेश, मेजर निलेश आणि त्यांचे सहकारी. दहशतवाद्यांचा मुकाबला.
3: ही सारी घटना आहे 22 सप्टेंबर 2002 ची. ऑक्टोबर 2002 मध्ये जम्मू काश्मीर मध्ये निवडणुका होऊ घातल्या होत्या आणि लोकशाहीवर विश्वास नसणारे, काश्मीरात निवडणुका होऊन सारं सुरळीत चालावं हे ज्यांना पाहवत नव्हतं असे सारे सक्रिय झाले होते. पाकच्या पाठिंब्यावर काम करणारे, अतिरेक्यांना पाठिंबा देणारे आणि भारतीय तरुणांना जाळ्यात ओढून निष्ठेनं पाकमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवणारी हिजबुल मुजाहिदीन याला अपवाद नव्हती. प्रत्यक्ष पाक नागरिकही चोर मार्गाने सीमा पार करून काश्मीरमध्ये येऊन दाखल झाले होते. असाच पाकनं प्रशिक्षित केलेला अतिरेक्यांचा गट आणि त्यांचा म्होरक्या एरिया कमांडर बरकत चारिल नावाच्या गावी आश्रयाला आल्याची खबर मिळाली होती. हा भाग येतो बनीहलच्या आसपास. बर्फवृष्टी सुरू झाली की अनेक वेळेला आपण बातम्यात ऐकतो जवाहर टनेल वाहतुकीसाठी बंद किंवा टनेलमध्ये एवढे प्रवासी अडकले इत्यादी इत्यादी. त्याच जवाहर टनेलच्या आसपासचा हा बनीहल भाग. राष्ट्रीय रायफल्स म्हणजे अतिरेक्यांच्या विरोधात उघडलेलं खास दल, त्यांच्यावर या भागाच्या संरक्षणाची जबाबदारी होती. हा साराच भाग संवेदनशील, आतंकवादी कारवायांसाठी कुप्रसिद्ध. म्हणूनच संपूर्ण विभाग लहान लहान विभागात विभागून त्यांच्यावर सेना दलानं जबाबदारी सोपवलेली. इथल्या कामाची जोखीम, त्यानं सैनिकांच्या मनावर येणारा ताण एवढा जबरदस्त की सलग 3 महिने काम केल्यावर त्यांची थोड्या सुरक्षित जागी बदली केली जाते. 22 सप्टेंबर 17 RR चे काही जवान वैष्णवदेवीकडे गेलेले, उरलेले जवान अटॅचमेंटची काही माणसं आणि मेजर निलेश आपली रुटीन ड्युटी करीत होते. संध्याकाळी 5:15 वेळ. खबर आली चारिला गावच्या ठिकाणी आतंकवादी घुसखोरांनी आश्रय घेतलाय. त्यांच्यात आपण ज्याच्या मागावर काही महिने आहात असा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी बरकतही आहे.
4: अंधार वाढण्याच्या आत आणि घुसखोरांना तिथून पळून जाण्याची संधी मिळू नये म्हणून निलेशनं त्वरा करायचं ठरवलं. त्याच्या घातक पथकातले काही जवानही त्याच्या हाताशी नव्हते, पण त्याने भराभर हुकूम सोडले. उपलब्ध सारी माणसं गोळा केली, त्यांचा प्लॅन ऑफ ऍक्शन समजावून सांगितला आणि ते निघाले. मुख्य रस्त्याने जाणं अधिक वेळखाऊ होतं म्हणून त्यांनी त्या डोंगराळ भागातून जाणारी पाऊलवाट निवडली. हा सारा भाग डोंगराळ जंगलांनी व्यापलेला. याच डोंगरातून जाणाऱ्या पाऊलवाटेवर सूर्यास्तानंतर फिरणं अगदी माहीतगाराला सुद्धा दुरापास्त. म्हणूनच लवकरात लवकर आपल्या टार्गेटच्या दिशेनं कूच करीत ते अवघ्या 15 मिनिटात आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचले.
3: त्यांचं लक्ष म्हणजे होतं एक घराचा पुंजका, जसा तो त्या भागात एरवी आढळतो. 5-7 छोटी छोटी घरं एकमेकांना जोडलेली, त्यांच्या भिंती आणि छत कॉमन. दुरून बघणाऱ्याला ते एकच घर वाटावं असं. आणि अशा 15 पुंजक्यांचं ते छोटेखानी गाव चारी. आसपास सारा निर्जन प्रदेश, मात्र पावसाचे दिवस असल्याने तापमान खाली आलेलं. वाटा निसरड्या झालेल्या आणि सर्वत्र हिरव्या रंगाचं साम्राज्य पसरलेलं. हिरव्या रंगाच्या विविध छटा, सर्वत्र शांतता. घराच्या पिछाडीला जंगल. एकदा कोणी जंगलात शिरल्यावर त्याचा माग काढणं कठीण. म्हणूनच त्यांचा सुगावा लागून बरकत आणि त्याचे साथीदार जंगलात पळून जाण्यापूर्वीच त्यांचा समाचार घ्यायला हवा होता. बरकत मूळचा भारतीय, त्याला भडकावून अमिष दाखवून पाकमध्ये नेलं गेलं. तिथल्या प्रशिक्षण केंद्रात त्यानं घातपाताचं प्रशिक्षण घेतलं आणि तो भारतात परतला. त्याच्या कर्तबगारीमुळं तो लवकरच एरिया कमांडर झाला होता. पाक

0: त्याला खास रंगीत पट्ट्या व स्टार्स बहार केले होते.
1: निलेश यांच्या बरोबर होते नेहमी त्यांच्या बरोबर राहणारे परमानंद माने. LMG म्हणजेच लाईट मशीन गन चालवण्यात तरबेज. पण त्या दिवशी त्यांनी LMG दुसऱ्याकडे सोपवत साप बरोबर जाणं पसंत केलेलं. मेजर निलेश यांनी सगळ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, आपापल्या जागा घ्यायला सांगितल्या.
0: ते स्वतः आणि परमानंद माने त्या घराच्या आसपास रेकी करायला पुढे निघाले. त्यांच्या लक्षात आलं की ते दुमजली घर होतं, 4-5 खोल्यांचं, खाली 2 वर 2 खोल्या. त्या खोल्यांच्या पुढ्यातच बाल्कनी वजा मोकळी जागा, त्याच जागेतून खालच्या आणि वरच्या मजल्यावरच्या खोल्यांना जोडणारा जिना, खोल्यांना आणि वरांड्याखाली मोठ्या खिडक्या. त्या घराचं दार होतं पश्चिमेला, म्हणूनच संधी प्रकाशात घराचं निरीक्षण नीट करता येत होतं. एवढ्या लवकर त्यांच्या अस्तित्वाची खबर सेनेला मिळेल आणि सेना त्यांच्या समाचाराला येईल याची त्यांना कल्पना नसावी, म्हणून ते होते थोडेसे गाफील. खालच्या खोल्या होत्या सताड उघड्या, संधी प्रकाशात आतलं स्पष्ट दिसत होत, खोल्या रिकाम्या होत्या. त्यात ना सामान होत ना माणसांचा वावर, याचा अर्थ ते वरच्या खोलीत असावेत. दोघांनी कयास केला. काश्मीर मध्ये आल्यापासून अनेक ऑपरेशनचा अनुभव त्यांच्या गाठी होता. पुरेसे सावध होत, खबरदारी घेत परमानंद माने आणि मेजर निलेश यांनी जिन्यावरून वर जायचं ठरवलं. एका हातात AK-47 आणि एका हातात टॉर्च. पुढच्या खोलीची खिडकी सताड उघडी होती. या खिडकीजवळच्या भिंतीला चिकटत आपण त्यांच्या रेंज मध्ये येणार नाही अशी खबरदारी घेत त्यांनी आत टॉर्च मारला. असा संकेत असतो की असा सर्च टॉर्चचा प्रकाश येताच एकतर आतली माणसं बाहेर येतात किंवा प्रतिकाराला सज्ज होत गोळीबार सुरू करतात. टॉर्चचा प्रकाश टाकल्यावरही आतून काहीच कोणताच प्रतिसाद मिळाला नाही, म्हणूनच एक शंकाही मनात डोकावून गेली. आत दडलेत की आम्ही येण्याची खबर मिळताच गुल झाले. टॉर्चचा प्रकाश थोडा कमी तर पडला नाही ना. त्यांनी खालच्या जवानांना दुसरा टॉर्च देण्यास खुणेनं सांगितलं. खालची माणसं वर येऊन बदली टॉर्च देऊन गेली तरी होती शांतताच, आतल्या माणसांची चाहूल लागत नव्हती. खरं तर काही सेकंदांचा वेळ, पण तेवढ्यात मेजरने आवाज ऐकला, बचाव बचाव. आत खोलीत असणाऱ्या अतिरेक्यांनी परमानंद मानेंना पकडलं होतं. त्यांचं डोकं धरून ते त्यांना आत खेचत होते. दबा धरून बसलेल्या शिकाऱ्यांच्या हाती मानेंच्या रूपानं जणू सावजच सापडलं होतं. आपलं काम फसलं, आपण पकडले जाणार, मारले जाणार या सत्याची जाणीव होताच ते खवळले होते, अधिक हिंस्त्र झाले होते. एक दोघे चढ्या कर्कश आवाजात ओरडत होते, मार दो साले को, तुकडे तुकडे कर दो. आणि माने त्यांच्या तावडीतलं डोकं सोडवीत दारातून मागे येण्याच्या जीवाच्या आकांतानं प्रयत्न करीत होते. क्षणाचाही विलंब न लावता मेजर मानेंच्या दिशेनं झेपावले. एका हातात AK-47 आतंकवाद्यांच्या दिशेनं रोखलेली आणि दुसऱ्या हातानं मानेंना मागे खेचण्याचा प्रयत्न. आपला जिवलग सहकारी दुष्टांच्या हाती जाऊन देण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नव्हती. आपली AK-47 त्यांनी अतिरेक्यांच्या दिशेनं रोखत सारं बळ एकपटून मानेंच्या कमरेला विळखा घातला. त्यानं मागे खेचलं, मात्र तोवर एका अतिरेक्यानं मानेंच्या कपाळावर जवळून नेम धरून गोळी मारली होती. रक्ताच्या धारा वाहू लागल्या होत्या. मेजरनं हाताला रक्त जाणवलं तोवर पाठोपाठ 2 गोळ्या मेजरच्या दिशेनं पण आल्या. मानेंना बाहेर फेकायचं आणि स्वतःही रेलिंगवरनं खाली उडी मारायची असा विचार करणाऱ्या मेजरना जागचं हलणंही कठीण झालं. त्यांच्या दिशेनं आलेल्या गोळ्या त्यांच्या मांड्यातून आरपार गेल्या होत्या. मानेला बाहेर खेचता आलं खरं, पण ते स्वतःच बाल्कनीत कोसळले. क्षणभर वाटलं आता सारं संपलं, पण तरी त्यांच्यातील सेनाधिकारी त्यांना सावध करीत होता. त्यांचे पाय दारापर्यंत पोहोचले होते. त्यांना पकडून अतिरेक्यांना आत खेचून त्यांच्या खांडोळा करता आल्या असत्या तरी पाय पटकन जवळ खेचून घेतले. जीव घेण्या कळा पायातून येत होत्या. ते आणि परमानंद माने यांच्या जखमातून रक्त वाहतच होत. अलगत ते भिंतीला चिकटत खिडकीच्या दिशेनं सरकले. तिथून त्यांना अतिरेकी पाहू शकणार नव्हता. अतिरेकी झाले तरी त्यांना जीवाची भीती होतीच. मेजर जिवंत की मृत याचा अंदाज येत नव्हता. त्यांच्या हातातील AK-47 कर्दनकाळ बनू शकली असती. मेजर खिडकीतून खाली कॉर्डन करून उभ्या असलेल्या आपल्या माणसांची संपर्क करू पाहत होते. 1x1 एक उघडा भाग सोडला तर बाकीची खिडकी बंद होती. त्यातूनच त्यांनी आपल्या रक्तानं मखलेला हात बाहेर काढत LMG सुरू ठेवण्याची खूण केली. तो आपलं काम चोखपणे बजावत होता.

0: आतल्या अतिरेक्यांनी दरवाजा बंद करीत स्वतःला सुरक्षित करून घेतलं. ते सुटकेच्या मार्गाचा विचार करू लागले होते. खाली असलेल्या सैनिकांना काहीच अंदाज येत नव्हता. मेजर आणि परमानंद नेमके कोणत्या परिस्थितीत आहेत, अतिरेक्यांची संख्या नेमकी किती आहे, त्यांच्याजवळचे शस्त्र, त्यांचं प्रशिक्षण, ते वाट पाहत होते वरून काही संकेत मिळण्याचा. वरिष्ठांच्या संपर्कात होते. थोड्याच वेळात ते इथे येतील, पुढचे आदेश देतील, तोपर्यंत त्यांना आपल्या जागेवरच राहायला हवं होतं.
1: मेजर स्वतःशीच अनेक प्रकारच्या लढाया लढत होते. आपण आतंकवाद्यांच्या नजरेच्या टप्प्यात येणार नाही हे पाहणं, पायातून येणाऱ्या कळा दुखणं, यामुळे आपल्या तोंडातून किंचितही हुंका आवाज बाहेर जाऊ नये हे पाहणं. आपला छात्रुमाल त्यांनी तोंडात गच्च धरला होता. होणाऱ्या रक्तस्रावाने डोळ्यावर ग्लानी येत होती, मात्र डोळे मिटून चालणार नव्हतं. आता प्रत्यक्ष यमच त्यांच्या मागावर होते. त्यांना खालच्या माणसांपर्यंत आपण जिवंत असल्याचा संदेश द्यायचा होता. बाहेरचा अंधार वाढत होता. आता तर बंद खिडकीमुळे तो अधिकच गडद वाटत होता.
0: एवढ्यात त्यांना जाणवलं की खाली आणखी कुमक आली आहे. त्या जखमी अवस्थेतही त्यांना आता खात्री वाटली. आपण जगणार की वाचणार माहीत नाही, पण किमान आपला देह आता त्या दुष्टांच्या हाती पडणार नाही, त्याची विटंबना होणार नाही. सावधपणे त्यांनी खालच्या परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. जीवाचा कान करत ते संभाषणाचे तुकडे ऐकण्याचा, जोडण्याचा प्रयत्न करू लागले. खाली आलेल्या एका अधिकाऱ्याने सोबत एका मौलवीला पकडून आणलं होतं. त्याच्या हातात भोंगा म्हणजेच कर्णा दिला होता. तो आत दडलेल्या अतिरेक्यांना सांगू लागला, अगर अपनी जान प्यारी आहे तो सरेंडर करो, वक्त बर्बाद मत करो, जल्दी करो. परत परत त्यांना आवाहन केलं जात होतं. मेजर विचार करत होते, काय विचार करत असतील ते आतले. समजा सरेंडर होण्यासाठी ते बाहेर आलेस तर आपण जिवंत आहोत का मृत त्यांना कल्पना नाही. आपण जखमी झालो तरी सावध आहोत. आपल्याला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आणि परमानंदला मारणाऱ्यांना दया नाही. आमची खंडोळी करू पाहणाऱ्यांना आम्ही दया का दाखवावी. AK-47 तिचं काम करेल. मला मृत्यूनं गाठलंच तरी मरता मरता माझ्या मातृभूमीवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना, आतंक माजवणाऱ्यांना यमसदानाला पाठवून मगच मी प्राण सोडेन. एव्हाना त्यांना आतून भांडणाचे आवाज ऐकू आले. बरकत विरुद्ध सारे अशी जुगलबंदी सुरू होते. बरकत म्हणत होता, मैं इनको जानता हूं, हम सरेंडर करेंगे. त्याचे इतर सहकारी होते पाकिस्तानी. ते ओरडत होते, हरगिज नाही, हम इधर सरेंडर करने के लिए नहीं आए हैं. सरेंडर करने के बाद वो क्या हमें शिरापुरी खिलाने वाले है? तुम क्या कमांडर हो? हमारे यहां आके स्टार लेके लौटा तब भी बड़ी बहादुरी दिखा रहा था, बड़ी बड़ी बातें करता था, और अब सरेंडर की बात करता है, बुजदिल भगोड़ा कायर. थोडक्यात त्यांची चांगलीच जुंपली होती. अखेर पाकींची जीत झाली. मेजर ज्या खिडकीच्या खाली भिंतीला चिकटून पडून राहिले होते त्याच खिडकीतून बंदुकीची बॅरल बाहेर आली आणि गोळी उडाली. अर्थ उघड होता, ते शरण येणार नव्हते. अखेरपर्यंत सुटकेचा प्रयत्न करणार होते.
1: मेजर क्षणभर शहरले. नळी किंचित खाली करून चाप ओढला असता तर गोळी पोटातच शिरली असती. त्यांचा विचार मध्येच तुटला. अंगावर धपकन काही कोसळलं. तो त्यांनी खिडकीवर अडकवलेला स्वेटर होता. त्याही परिस्थितीत त्यांना हायसं वाटलं. गारवा वाढत होता. जखमा आणि रक्तस्राव झालेलं शरीर पार गारठलं होतं. त्यांनी झटकन तो लपेटून घेतला. मात्र हे समाधान अल्पकाळच टिकलं. त्यांच्या कमरेपाशी काहीतरी येऊन आदळलं. तो होता हँड ग्रेनेड. खाली पडून तत्काळ फुटला नव्हता. मेजरनं सारी ताकद एकवटून तो खाली ढकलून दिला. ते थोडे निर्धास्त झाले, पण त्यांना उत्सुकता होती तो माझा मारेकरी कुठवर गेला असावा. एवढ्यात तो हँड ग्रेनेड फुटला. त्यातले स्प्लिंटर्स वर उडाले. त्यापैकी काही त्यांच्याही अंगात शिरले. मात्र ते आडवे असल्याने त्या मानाने त्यांनी कमी नुकसान केलं होतं. त्या दुःखातही थोडं सुख समाधान त्यांना वाटलं.
0: आता त्यांना आतल्या खोलीतून ठोकाठोकीचे आवाज येऊ लागले. काय ठोकत असतील? भिंत फोडून विचाराचा ओघ मध्येच थांबला. त्यांचे कान घराला वेढा घालून बसलेल्या आपल्या सहकाऱ्यांकडे लागले. आत अतिरेकी आहेत याची खात्री त्यांना पटली होती. आपल्या सहकाऱ्यांना त्यांनी जखमी केलंय खास, मात्र ते जिवंत आहेत की मृत याचा अंदाज येत नव्हता. बराच वेळ गेला, पण आपल्या सहकाऱ्यांचा काहीच ठाव ठिकाणा कळत नव्हता. त्याने सैन्य गोंधळले होते. आता अनेक जण छोटे छोटे गट घेऊन घराभोवती जमले होते. त्यातल्याच एकानं रॉकेट लॉन्चरनं घर उडवून देण्याची सूचना केली. मेजर क्षणभर गोंधळले. यानं काय होईल? आपण आणि माने

0: या ढिगाऱ्याखाली गाडले जाणार असा विचार त्यांच्या मनात येतो न येतो तोच खालून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा आवाज आला, वो तो करेंगे फिर भी अभी नहीं, हमारे आदमी हमारे हात लगने चाहिए. थोडक्यात या दोघांना जिवंत वा मृत आपल्या ताब्यात घेईपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. आता मेजरना आपले डोळे उघडणं पण कठीण जात होतं. रात्र वाढत होती, उद्या सकाळपर्यंत असंच पडून राहावं लागणार की काय, या विचारात त्यांनी जरा आपलं अवघडलेलं अंग सैल केलं. योगायोगानं त्याचवेळी त्यांच्या युनिटचे कमांडिंग ऑफिसर तिथे येऊन पोहोचले होते. शेजारच्या घराच्या छतावर चढून ते टेहळणी करीत होते. त्यांचे एक सहकारी चंदू नाईट विजन गॉगल लावून बारकाईनं पाहत होते. त्यांनी मेजरची हालचाल टिपली. ते बोलले, साहब अपने आदमी जिंदा है देखो. त्यांनी कमांडिंग ऑफिसरना नाईट विजन गॉगल घालायला दिला. नेमकी त्याचवेळी मेजर परत भिंतीला चिकटून आपलं स्थान सुरक्षित करून घेत होते. ते नाईट विजन गॉगलच्या दृष्टिक्षेपात येत नव्हते. कमांडिंग ऑफिसरना वाटलं बहुधा चंदूला भास झाला असावा, तरी ते रिस्क घेण्यासाठी तयार नव्हते. त्यांनी चक्क मराठीतच मेजर निलेशना आवाज दिला, हॅलो काय रे जिवंत आहेस ना? मेजरनी उत्तरादखल हात वर केला. त्यांना आपलं अस्तित्व आतंकवाद्यांना जाणवू द्यायचं नव्हतं, मात्र आपल्या सहकाऱ्यांनी आपल्याला पाहिलं असावं याची त्यांना खात्री पटली. पाठोपाठ दुसरा प्रश्न आला, किती जण आहेत? परत मेजरनी खुणेनंच 5 जण असल्याचं सांगितलं. पण त्याचवेळी थोडा वेळ शांत राहण्यास खुणावलं, कारण बंद दारामागचा आवाज वाढला होता. ते सारे भिंतीला भोक पाडून त्यातून घराच्या मागच्या बाजूने जंगलात पळून जाण्याचा विचार करत होते. त्यांचा बेत पक्का होता, त्याने अंदाज घेतला होता. आर्मीचा कॉर्डन घराच्या फक्त पुढच्या बाजूला होता. मागची बाजू दोघांनी घराबाहेर पडून अंदाज घ्यायचा आणि मग इतर तिघांना बाहेर काढायचं, ते याचीच चर्चा करत होते.
1: मेजर धास्तावले, नाही असं होता का म्हणे? मला जखमी करून माझ्या परमानंदाला मारून त्यांना असं पळून जाऊ देता कामा नये? ते विचार करू लागले. आता काहीतरी केलंच पाहिजे, आर या पार. आता माझे सहकारी आलेत, ते माझी काळजी घेतील, पण मलाही काहीतरी केलं पाहिजे, तेही लवकर. ते निसटण्यापूर्वी एका हातानं आधार घेत त्यांनी कसबस उठून बसण्याचा प्रयत्न केला.
0: एक हात वर केल्यावर तो खिडकीपर्यंत पोहोचतो का हे पाहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचा हात पुरा खिडकीपर्यंत पोहोचत नव्हता, एक वीत अंतर राहत होत. त्यांनी आपल्या खिशातले हँडबॉम्ब बाहेर काढले आणि पूर्ण एकाग्रतेने पुरा पक्का नेम धरत एका पाठोपाठ 3 बॉम्ब खिडकीतून हातानं फेकले. सुदैवानं ते फुटले. त्याच्या फुटल्याचा आवाज आला, पाठोपाठ आतल्या माणसांचा आवाज, हाय अल्लाह तोबा तोबा बचाव मारा मारा. एकच गोंधळ, म्हणजे बॉम्बनं आपलं काम केलं तर ते जखमी नक्कीच झाले असणार. आता किमान पळून जाऊ शकणार नव्हते. थोड्या वेळानं आलेले आवाज थांबले. ना रडणं विवळणं कणणं, ती शांतताही खूप बोचत होती. मेजरना तो काळ खूप खूप मोठा वाटत होता. अर्धा पाऊण तास गेला असेल. परत कमांडिंग ऑफिसरचा आवाज आला, आत येऊ का? मेजरनी लगेच उत्तर दिलं, या. 2 जवान आत आले. ते मेजरकडे त्यांना उचलण्यासाठी धावले. मेजरनं त्यांना त्याही वेळी पुरेपूर सावध राहत आधी दारातून गन स्प्रे करायला सांगितली, कारण अगदी उघड होतं. कुणी एखादा जखमी आत असेल तर तो जाता जाता बदला घ्यायचा प्रयत्न करेल. गन स्प्रे केल्यावर कुणी आत जिवंत असेल तर त्याचा आपोआपच बंदोबस्त होतो. त्याचवेळी मेजरने दुसऱ्या जवानाजवळ कमांडिंग ऑफिसरसाठी निरोप दिला, घराच्या मागेही पहारा वाढवा. एव्हाना ती सारी आत आली होती. मेजरला उचलून मिलिटरी अँब्युलन्समध्ये ठेवलं होतं. आता आपण एकदम सुरक्षित आहोत ही भावना प्रथमच मनात आली आणि इतके तास लोटल्यावर शरीर बोलू लागलं. दोन्ही मांड्यातून गेलेल्या गोळ्या आर पार हाडांना भेदत त्यांना होणाऱ्या असंख्य वेदना जाणवू लागल्या. अंगात घुसलेले स्प्लिंटर्स, हजारो लाखो सुया जणू आतून टोचत आहेत की काय असं वाटत होत. हुंदका येऊ नये म्हणून तोंडात घट्ट घुसवलेला रुमाल काढून टाकत त्यांनी प्रथमच ऐक म्हणत वेदनांना वाट करून दिली. कमरेपासूनचा खालचा भाग तर हलवताही येत नव्हता. स्वतःच्या आणि परमानंद मानेच्या रक्तानं सारा युनिफॉर्म ओला चिंब झाला होता. बराच वेळ गेल्यानं रक्त सुकून तो युनिफॉर्म ताठ कडक झाला होता. थकव्यानं डोळे मिटू पाहत होते, तर वेदनेनं त्यांना डोळा लागू न देण्याचा पण केला होता. तेव्हा रात्रीचे 12:30 होत आले. 7.5 तास उलटून गेले होते.
1: आता त्यांचा दुसरा प्रवास नवे दुसरी लढाई

0: चाचणी सुरू होणार होती लवकरात लवकर तंदुरुस्त होण्यासाठी. त्याने घरच्यांना सांगितलं,
1: काळजी करू नका, मी शक्य तेव्हा फोन करत जाईन, पण इकडे येऊ नका, डॉक्टरने परवानगी देताच मी घरी येईन.
0: बरं होताच ते घरी पोहोचले. घरच्यांनी आणि पुणेकरांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. आता त्यांचा मुलगा अभिमन्यू बाबांच्या पावलांवर पाऊल टाकत एनडीए मध्ये प्रशिक्षण घेतोय.

0: मेजर निलेश हे आजच्या कथेचे नायक होते. यांच्यासारखे अगणित सैनिक अधिकारी सीमारेषेवर तैनात असतात. त्यांच्या कथा ऐकून तरुणांना सैन्यात जावं असं वाटतंही, पण बरेचदा घरच्यांची साथ मिळत नाही, घरची मंडळी मोडता घालतात. अशा सर्व घरच्यांना काहीतरी सांगू बघतायत रोहिणी गोखले, मेजर सुशांत गोखले या सैन्य अधिकाऱ्याची आई. ऐकूया तर.
1: माझा मुलगा सीए करत होता आणि सीए करता करता त्याच्या मनात जी इच्छा प्रबळ होती की आपण इंडियन आर्मीसाठी, आपल्या देशातल्या सैनिकांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्यातलं एक बनलं पाहिजे, म्हणून त्यांनी सीएचा अभ्यास सोडला आणि तो आर्मीमध्ये गेला. त्यामुळे मलाही नेहमीच असं वाटत आलंय की इंडियन आर्मीला शिकलेल्या मुलांची फार गरज आहे आणि आपण आपल्या मुलाला आर्मीत पाठवण्याची पालकांनी मुलं लहान असताना ती तयारी करायला पाहिजे. कारण आर्मी म्हणजे फक्त बंदूक घेऊन शत्रूला मारणं एवढंच काम नाहीये, तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत टक्कन तुम्ही कसे निर्णय घेऊ शकता ही फार महत्वाची बाब. हे शिकलेले जबाबदार ऑफिसर्स असतील तरच ते घेऊ शकतील. त्यामुळे शिकलेले मुलं आपल्या आर्मीमध्ये जाण्याची फार गरज आहे असं मला वाटतं. आणि आर्मी म्हणजे फक्त लढणं किंवा सीएसडी कॅन्टीनच्या फॅसिलिटीज असं नाहीये. आर्मीमध्ये आपल्याला डिसिप्लिन लाईफ शिकायला मिळतं आणि आर्मीमध्ये आणखीन एक गोष्ट आहे की जी आपल्या देशात आपल्याला अभावाने बघायला मिळते की स्त्रियांचा मान कसा ठेवायचा. हे आर्मी आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने शिकवतं, फार मान देतात आपल्याकडे स्त्रियांना आर्मीमध्ये. आणि आपल्या हाताखाली जे गुणवान लोक आहेत त्यांच्यातले गुण आपण शोधून त्यांना योग्य कामाला कसं लावायचं ही फार महत्वाची गोष्ट हे ऑफिसर्स आपल्यातर्फे करतात. आपल्याकडे 10वी आणि 12वी झालं की आर्मी हा ऑप्शनच आपल्या पालकांकडे नसतो, तर तसं न करता आपल्या पालकांनी आर्मी हा ऑप्शन घ्यायला पाहिजे. आर्मी मधून आपली मुलं पुढे यायला पाहिजे, तिथंही उत्तम शिक्षण त्यांना मिळतं, उत्तम डिसिप्लिन मिळतं आणि हे आपल्या पालकांनी आधी समजून घ्यायला पाहिजे, म्हणजे ते आपल्या मुलांमध्ये ते बिंबवू शकतात आणि त्यांनी हे जरूर करायला पाहिजे असं मला वाटतं. मला आणखीन असं सांगावं असं वाटतं की आर्मीमध्ये ना दोन प्रकारे एंट्रीज आहेत, एक म्हणजे 12वी नंतर आणि एक ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण ह्याच्यामध्ये दोन ऑप्शन्स त्यांच्यापुढे आहेत की एक 20 वर्षाचं कमिशन घ्यायचं का 5 वर्षाचं घ्यायचं. आणि देशसेवा करून आपल्याला पुन्हा आपल्या कॉर्पोरेट लाईफमध्ये यायचं असेल मुलांना तर ते 5 वर्षाचा पण कोर्स करू शकतात, नाही तर ते पूर्णपणे 20 वर्षाची पण कमिशन आर्मीमध्ये करू शकतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हल्ली मुलींसाठी सुद्धा 5 वर्षाचा आर्मीचा कोर्स आहे आपल्याकडे मद्रासला. तर माझं म्हणणं असं आहे की खरंच जरूर मुलांनी मुलींनी अगदी मनापासून आर्मीचं ऑप्शन हा स्वीकारावा आणि आर्मीमध्ये

नव्या युगाचे नवे आदर्श या मालिकेचा भाग 12 आताच आपण ऐकला. लेखिका अनुराधा गोरे, निवेदन शरद पोंक्षे, सादरकर्ते

श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12:29 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: चित्र गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.
1: श्रोते हो, गर्भारपणात आईचा आहार कसा असावा, गर्भावस्थेत कोणती योगासनं करावीत आणि प्रसूतीनंतर आईच्या शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आहार कसा असावा या सगळ्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत आहार आणि योगतज्ञ आरती खाडीलकर. तेव्हा आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी कोमल कुंभार लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका मंगळवारी 18 ऑगस्टला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR ॲपवरही.

श्रोते नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:01 झाले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कृष्णा भट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कलिंगडा. त्यांना तबल्यावर साथ केली अतुल तडे यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात कृष्णा भट यांचं गायन राग कलिंगडा.

सुदैवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात कृष्णा भट यांचं गायन. त्यांनी गायलेला राग कलिंगडा आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत मालिका विशेष.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। श्रोते हो, दादा कोंडके यांच्या चित्रपटातील ढंगदार लावण्यांवर आधारित कार्यक्रमाचा आज दुसरा भाग आपण ऐकूया। श्रोते हो, आपल्याला माहिती असेलच की दादा कोंडके यांनी बँड पथकातून

0: आपल्या कार्याची सुरुवात केली आणि मग हळूहळू वगनाट्य नाटकं असं करत करत अनेक चित्रपट त्यांनी तयार केले, चित्रपटांची निर्मिती केली. यासाठी त्यांना अपार मेहनत करावी लागली. नाटकाच्या निमित्तानं केलेल्या राज्यभराच्या दौऱ्यांनी दादांना सर्वसामान्यांसाठी करमणुकीचं महत्त्व आणि दर कोसाकोसांवर बदलत जाणारी भाषा आणि रसिकताही कळली आणि हेच पुढं त्यांच्या यशाचं गमक सिद्ध झालं. श्रोते हो, दादा कोंडके यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यापूर्वी दादा कोंडके यांच्यावरती चित्रित झालेलं जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं एक दुर्मिळ असं गाणं आपण ऐकणार आहोत. अर्थात ही लावणी जरी नसली तरी हे गाणं आपल्या फारसं ऐकण्यात नाहीये. खास दादा कोंडके यांच्यासाठी ऐकूया गनिमी गावा चित्रपटातलं हे गाणं.
1: बारा शिंग्याचं लग्न बाराव बेडूक ड्राव ड्राव करी र. अरे बारा शिंग्याचं लग्न बाराव बेडूक ड्राव ड्राव करी मळवट भरली हरणी करवली अरे मळवट.

पानी रे पहिलो आयो समिंदराचो पानी रे पहिलो लय मट गुळ माटे अन बामनान रो पिऊन समद अरे बामनान रो पिऊन समद केल खाराटे अररर केल खाराटे टिंबक टिंबक टिं कायम हनाव तकरद जावी अरे कायम हनाव तकरद जावी हेची आता कुठे तरी कसे मा

पांडू हवालदार हा 1975 साली आलेला त्यांचा चित्रपट सदिच्छा चित्र या बॅनरखालीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. निर्माता आणि दिग्दर्शक दादा कोंडकेच होते. कथा, पटकथा आणि संवाद राजेश मुजुमदार यांची होती. या चित्रपटामध्ये दादा कोंडके आणि उषा चव्हाण या हिट जोडीबरोबरच अशोक सराफ, लता अरुण, रत्नमाला, गुलाब मोकाशी, मोहन कोठीवाल असे अनेक कलावंत होते. या चित्रपटातली सगळी गाणी उषा मंगेशकर, पुष्पा बागधरे आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली आहेत. या चित्रपटाची कथा जाणून घेण्यापूर्वी या चित्रपटातलं एक गाणं आपण ऐकूया.

सध्या आपण बोलतोय दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार या चित्रपटाबद्दल. या चित्रपटाची कथा अशी आहे की पांडू हवालदार हा एक पापभिरू पोलीस दाखवलेला आहे. पारू या केळेवालीचं आणि या पोलिसाचं सूत जमतं. ती स्मगलर टोळीतील असते. तिचा पांडूला या टोळीचा शोध लागायला फारच उपयोग होतो. पांडूवरती अनेक संकटं येतात पण त्यातून तो सही सलामत बाहेर पडतो. पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन यावरही या चित्रपटामध्ये एक टिप्पणी आपल्याला बघायला मिळते. त्यांचं काम किती जबाबदारीचं असतं हेही आपल्याला यातून कळून येतं. आणि पांडूच्या रूपानं आपल्याला माणुसकीचं दर्शनही घडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका बहिऱ्या मुक्या मुलीला तो थाराही देतो. एकेकाळी प्रचंड गाजलेला हा चित्रपट आणि या चित्रपटातलं हे आणखीन एक गाजलेलं गाणं.

दादा कोंडके यांचं बालपण नायगावच्या मराठी कामगार वस्तीमधल्या चाळीमध्ये गेलं. लहानपणापासूनच खोड्याळ असलेल्या दादांनी अपना बाजारमध्ये देखील नोकरी केली. बरं का, नायगाव परिसरामध्ये बँडवाले दादा या नावानंच त्यांना लोक ओळखत असत. तिथं त्यांना जीवाभावाचे अनेक मित्र मिळाले. सुपरस्टार झाल्यानंतरही दादा कोंडके नायगावला जात जुन्या मित्रमंडळीमध्ये रमत, त्यांच्याशी गप्पा गोष्टी करत. बँड पथकामार्फत पुढं मग दादा कोंडके यांनी सेवादलामध्ये प्रवेश केला. तिथून अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले आणि त्यानंतर अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या आणि अशा पद्धतीनं त्यांचा प्रवास सुरू झाला. पांडू हवालदार चित्रपटातलंच आणखीन एक ढंगदार असं गाणं

दादा कौंडके यांनी आपल्या प्रवासामध्ये एक कलापथक काढलं होतं आणि त्याचं नाव होतं दादा कौंडके आणि पार्टी. प्रख्यात लेखक वसंत सबनीस हे दादा कौंडकेंचे मित्र झाले. ते याचमुळं या संदर्भातूनच ते जोडले गेले. स्वतःची नाटक कंपनी उघडून त्यांनी वसंत सबनीसांना नाटकासाठी लेखन करायची विनंती केली. तोवर वसंत सबनीस यांच्या खणखणपूरचा राजा या नाटकातल्या भूमिकेनं प्रभावित त्यांना केलेलं होतंच. असरं आणि खेळकर व्यक्तिमत्व लाभलेल्या दादा कौंडकेंसाठी वसंत सबनीसांनी मदतीचा हात पुढं केला आणि मग वसंत सबनीसांनीच लिहिलेल्या विच्छा माझी पुरी करा या नाटकानं दादांना सुपरस्टार रंगकर्मी बनवलं. पांडवा वल्लर चित्रपटातलंच आणखीन एक गाणं

भिक्षा माझी पुरी करा या वगनाट्यानं 1500 वर प्रयोग केले आणि या वगनाट्यामुळेच पुढं दादा कोंडके यांना भालजींच्या चित्रपटामध्ये काम करण्याचीही संधी मिळाली. आशा भोसले यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये एकदा सांगितलं होतं की भिक्षा माझी पुरी कराचा प्रयोग जर मुंबईत असेल तर एकही प्रयोग मी तो बघायचा सोडत नसे. आणि खरं तर आशा भोसले यांनीच दादा कोंडके यांना भालजीकडे पाठवलं असंही सांगितलं जातं. दादांचे शब्दोच्चार जर आपण बघितले तर अगदी AK-56 रायफलमधून सुटणाऱ्या गोळ्यांसारखे सुसाट असायचे. पण नेमक्या ठिकाणी पॉज घेतल्यामुळं प्रेक्षक अख्खं थिएटर डोक्यावर घ्यायचे. अर्थात मग ते चित्रपटाचं असो किंवा नाटकाचं थिएटर असो, त्यांच्या सगळ्याच चित्रपटांना नाटकांना तुफान गर्दी असायची. त्याचं कारण हेच आहे.

श्रोते हो, दादा कोंडके यांनी अभिनय केलेल्या पांडू हवालदार चित्रपटातली काही गाणी आतापर्यंत आपण ऐकली. या चित्रपटातली प्रमुख पांडू हवालदारची भूमिका दादा कोंडकेंचीच होती आणि त्यांच्यासोबत अशोक सराफ यांनी सखाराम ही हवालदारची भूमिका केलेली आहे आणि पारू केळीवालीची भूमिका उषा चव्हाणची होती. याशिवाय रुही बेर्डे हिनं शोभाची भूमिका केलेली आहे.

याशिवाय मोहन कोठीवान, रत्नमाला, लता अरुण यांच्याही भूमिका या चित्रपटात आहेतच. कार्यक्रमाची सांगता याच चित्रपटातल्या एका गाण्यानं करूया. बरे तर, याबरोबरच आजचा लावण्यरंग कार्यक्रमाचा संपला. नमस्कार.

0: नाम।
1: बरे दर्शोते हो, याबरोबरच आजचा लावण्य रंग कार्यक्रम आता संपला। आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ आपला निरोप घेतोय, नमस्कार।
2: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
3: श्रोते, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून।

श्रोतो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत स्वस्थ भारत.

0: नमस्कार. स्वस्थ भारत कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मधुमेह हा शब्द आपल्यासाठी अजिबात नवीन नाहीये. भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगात नंबर 1 वर येऊन बसलाय. खरं तर हे खूप धोकादायक आहे. श्रोते हो, मधुमेह का होतो, कसा होतो हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण मधुमेह पेशंटमध्ये डायबेटिक फूट म्हणजेच मधुमेहग्रस्त पाय हा त्रास बऱ्याच जणांना जाणवताना दिसतोय. तर नेमकं डायबेटिक फूट म्हणजे काय, मधुमेह पेशंटनी त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्याची माहिती आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. डायबेटिक फूट याविषयी माहिती देण्याकरता आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे डायबेटिक फूट सर्जन डॉक्टर तुषार रेगे यांना. डॉक्टर तुषार रेगे हे गेली 35 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून डायबेटिक फूटबद्दल जाणून घेऊया. डॉक्टर तुषार रेगे, स्वस्थ भारत कार्यक्रमात मी आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार मॅडम.
0: डॉक्टर, जगामध्ये नंबर 1 वरती म्हणजे राजधानी होऊन बसलाय आपला भारत, तर याचं कारण काय असू शकतं, काय सांगाल?
1: डायबिटीस वाढण्याची अनेक कारणं आहेत आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपली लाईफस्टाईल जी आपण म्हणतो ती खूप बदलत चालली आहे. फास्ट फूड, एक्सरसाइजेस कमी आणि स्ट्रेस, या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत जेणेकरून डायबिटीस वाढतोय किंवा मधुमेहाचं प्रमाण वाढत चाललंय. पण ह्याला एक जेनेटिक फॅक्टर आहे ज्याला आपण अनुवंशिकता म्हणतो, की आई वडिलांना डायबिटीस आहे, काका काकींना डायबिटीस आहे, तर मला होण्याची शक्यता जास्त असते. तर ह्यामुळे भारतात डायबिटीस वाढत चाललंय. पण मॅडम, हे तुम्हाला कल्पना आहेच की डायबिटीस म्हणजे रक्तात साखर आहे आणि ती साखर सगळीकडे फिरत असते, त्यामुळे ती सगळ्याच अवयवांना त्रास द्यायला सुरुवात करते. डोळ्यांना त्रास देते, हृदयाला त्रास देते, किडनीला त्रास देते, आणि आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत ते डायबिटिक फूट म्हणजे पायालाही खूप त्रास देते.
0: बरोबर आहे. मग डॉक्टर, डायबिटिक फूट म्हणजे नेमकं काय?
1: 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की रक्तातल्या साखरेमुळे आपल्या पायाच्या ज्या नसा आहेत ज्याला नर्व्ह म्हणतात त्या थोड्या कमजोर होत जातात आणि मग पेशंटना अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सिम्पटम्स जाणवतात. काही म्हणतात आमच्या पायाची आग होते, काहींना मुंग्या येतात, काहींना पाय जड वाटतो, काही म्हणतात आम्हाला वाटतंय की मी वाळूवर चाललोय, पाण्यावर चाललोय. हे अक्षरशः असं काही न समजण्यासारख्या सिम्पटम्स आहेत. पण सर्वात महत्वाची सिम्पटम आहे की ह्या पेशंट्सना पायाच्या संवेदना कमी होतात, पायाला काही लागलेलं जाणवत नाही, आणि अशा कंडिशनला न्यूरोपथी म्हणतात. ज्या मधुमेहग्रस्त रुग्ण आहेत त्यांना कल्पना आहे, ह्याला डायबिटिक न्यूरोपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: त्याचबरोबर पायाचा रक्तपुरवठा कमी होत जातो आणि रक्तपुरवठा कमी होत जाण्याला डायबिटिक अँजिओपथी किंवा मायक्रो अँजिओपथी म्हणतात.
0: अच्छा.
1: म्हणजे रक्तपुरवठा कमी होतो. आता ह्या 2 गोष्टी जेव्हा असतात तेव्हा हा पाय नॅचरलीच एक प्रकारचा कमजोर पाय होतो, त्यात साखर असते. एक क्षुल्लक जखम जरी झाली ती वाढत जाऊ शकते.
0: अच्छा.
1: आणि हे फार धोकादायक असतं. तर ही जखम वाढत गेली तर श्रोत्यांना कल्पना असेलच की गँग्रीन हा एक शब्द खूप भीतीदायक शब्द असतो. तर छोटी क्षुल्लक जखम झाली तरी त्याचं रूपांतर गँग्रीन मध्ये होऊ शकतं आणि म्हणून हे डायबिटिक फूट अत्यंत महत्वाचं आहे, ज्याची खूप काळजी घेणं आवश्यक आहे.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर, आता तुम्ही या डायबिटिक फूट म्हणजे काय सांगितलं, पण मला सांगा की खूप जुना म्हणजे सगळं मेंटेन आहे तो, त्याच्या आहारावरती नियंत्रण करतोय, व्यवस्थित ट्रीटमेंट घेतोय, त्याला पण होऊ शकतं की खूप असं जुना मधुमेह असायला पाहिजे असं काय आहे हे डायबिटिक फूट होण्या पाठीमागे?
1: नाही, अजिबात नाही. बरोबर. हा पण असा खूप महत्वाचा प्रश्न आहे की एक साधारण 5 ते 7 वर्ष झाली ज्याला मधुमेह आहे की पायाच्या नसा थोड्या कमजोर व्हायला लागतात. म्हणजे न्यूरोपथी ही साधारण 5 ते 7 वर्ष झाली डायबिटीसच्या पेशंटला की न्यूरोपथी सुरू होते. ते आपली रक्तातली साखर याचं नियंत्रण ठेवणं अत्यंत महत्वाचं आहेच, पण अनेक वेळा साखरेचं नियंत्रण ठेवून सुद्धा जर नसा कमजोर असतील, रक्तपुरवठा कमी असेल, तर हे डायबिटिक फूट होऊ शकतं. म्हणजे काही लोक आम्हाला सांगतात की आम्ही अगदी सगळी बंधनं ठेवतो, रोज वॉक करतो, पण ह्याही जर रुग्णाला जर छोटी जखम झाली आणि त्यावेळी न्यूरोपथीमुळे त्याचं जर लक्ष तिकडे गेलं नाही तर हीच जखम पुढे खूप इन्फेक्शन किंवा त्याच्यात पू होणं किंवा गँग्रीन होणं हे होऊ शकतं.
0: अच्छा. डॉक्टर, तुम्ही आता म्हणालात की ज्यांची साखर नियंत्रित आहे, सगळं तुम्ही सांगितल्याप्रमाणे पथ्य डायबिटीस पेशंट्स पाळतात, तरी त्यांच्या नसा का कमजोर होऊ शकतात?
1: रक्तातली साखर जेव्हा सगळीकडे सर्क्युलेशन आपण म्हणतो किंवा रक्तभिसरण होत असतं, तेव्हा ती साखर जेव्हा त्या नसांपर्यंत पोहोचते तेव्हा जशी एक आपली वायर असते ना, एक वायर, त्याच्यावर एक प्लास्टिकचं कोटिंग असतं, ते जर कोटिंग काढलं तर शॉक लागू शकतो.

0: तसंच ते कोटिंग हळूहळू डिस्ट्रॉय होतं किंवा ते हळूहळू कोटिंग निघून जातं, त्यामुळे ही न्यूरोपॅथी होते. जर शुगर्स जर कंट्रोलमध्ये असतील तर ही न्यूरोपॅथी होण्याचा कालावधी वाढू शकतो, म्हणजे आपल्याला लगेच 7 वर्षांनी मे बी न्यूरोपॅथी नाही व्हायची. पण जर शुगर्सचं नियंत्रण नसेल, साखरेचं नियंत्रण नसेल, तर ही न्यूरोपॅथी नक्कीच त्रासदायक देऊ होऊ शकते. आणि मग इन्फेक्शन कुठचं असलं, जंतुसंसर्ग झाला, तर साखर जर वाढलेली असली तर ते जंतू लगेच वाढू शकतात. नियंत्रण असणं अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रण जर नसेल तर हा त्रास 10 पट वाढू शकतो, हे महत्वाचं आहे.
1: अच्छा डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो, फक्त ह्या पायाच्याच नसा खराब होतात की शरीरातल्या इतर नसांवरती सुद्धा ही साखर काम करते?
0: सगळ्या नसांवर साखर काम करते मॅडम ना. अनेक आमचे पेशंट येतात आणि विचारतात की डायबिटिक फूट आहे तसं डायबिटिक हँड आहे का. दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की सगळ्या नसा इफेक्ट होतात का, सगळ्या नसा खराब होऊ शकतात. पाय आपल्या हृदयापासनं डोळ्यापासनं दूर आहेत, त्यामुळे पायाला जर काही झालं तर पटकन जाणवत नाही. नंबर 2, आपण पायांवर कॉन्स्टंट चालत असतो त्यामुळे तिकडे लागण्याचं, इजा होण्याची शक्यता खूप जास्ती असते. आणि म्हणून डायबिटिक फूट ही एक एंटिटी आहे किंवा हा वेगळा विषय आहे. डायबिटीसमध्ये हाताला पण इजा झाली तर तेवढाच त्रास होऊ शकतो, पण हाताला जर काय झालं तर लगेच ते जाणवतं. एक छोटं नखुरडं झालं तरी दुसऱ्या दिवशी रुग्ण आमच्याकडे येतो आणि सांगतो की हात माझा दुखतोय किंवा हाताला काही झालंय. पायाचं अनेक वेळा जाणवतही नाही.
1: अच्छा, मग डॉक्टर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात ते काय तक्रारी घेऊन येतात आणि या मधुमेही पेशंटनी सजग या पायाच्या बाबतीमध्ये कसं राहायला पाहिजे?
0: अगदी बरोबर. दोन प्रकारचे रुग्ण आमच्याकडे येतात. एक म्हणजे की ज्यांना काही जखम नाही आहे, ज्यांना गँग्रीन नाही आहे, पण या न्यूरोपॅथीच्या त्रासासाठी येतात. काही लोक अगदी त्रस्त असतात की इतक्या पायाला मुंग्या येतात, रात्री झोप लागत नाही, शॉकसारखं लागतं. काही लोक असतात की पाय म्हणजे बधीर झालेत, मला चालायला बॅलन्सच नाही आहे, मी चालताना अचानक वाटतं की काहीतरी वाळू आहे, चिखल लागलाय पायाला. आणि मग पाय बघितल्यावर बघतो तर आम्ही त्याचा पाय अगदी साफ असतो, क्लीन असतो. तर ह्या ट्रीटमेंटसाठी लोक येतात की पायाला त्रास होतोय, दुखतंय, आग होते, मुंग्या येत आहेत, झोप लागत नाही. हे एक ग्रुप ऑफ पेशंट झाले. दुसरे येतात, आता एक मी तुम्हाला मॅडम एका पेशंटबद्दल सांगतो, हे अगदी खोटं वाटेल पण ज्यांना डायबिटीज आहे किंवा डायबिटिक फूट आहे त्या लोकांना हे कळू शकेल काय आहे ते. एक वयस्कर गृहस्थ होते, काहीच त्रास नाही. घरातल्या लोकांना सडनली वाटायला लागलं की घरात काहीतरी वास येतोय,
1: अच्छा.
0: उंदीर मेलाय का किंवा काही चिखलाचा वास येतोय का, असा वास यायला लागला. आणि नंतर जमिनीवर असे पायाचे ढब्बे दिसले की काहीतरी, म्हणजे असं रक्त वाहत आहे तसं. आणि म्हणून बघितलं तर काकांच्या ह्या पायातनं अक्षरशः पू आणि रक्त वाहत होतं. ह्या वयस्कर ग्रहस्थांना अजिबात कल्पनाच नव्हती की आपल्या पायाला काही झालंय. हे अगदी खोटं वाटण्यासारखं विधान आहे, पण अक्षरशः अनेक रुग्ण आम्ही असे बघतो की पायात पू झालाय, जे नॉर्मल कोर्समध्ये जर मला थोडं जखम झाली, इजा झाली, पू झाला तर दुखायला पाहिजे, यांना अजिबात दुखत नाही,
1: संवेदना काहीच
0: संवेदनाच
1: नव्हती.
0: नाही मॅडम. बरोबर, एक्झॅक्टली. आणि फक्त घरातल्या कोणीतरी बघितलं की काहीतरी रक्तपू जमिनीवर लागला आहे, वास येतोय, आणि तेव्हा या रुग्णाला आमच्याकडे आणलं गेलंय. तर असेही काही रुग्ण येतात की ज्यांना इन्फेक्शन होतं, ज्यांना स्वतःला जाणवत नाही, दुसरं कोणी बघतं आणि त्यांना कळतं की या पायाला इन्फेक्शन आहे. तसंच दुसरा ग्रुप असतो की ज्यांना एक छोटं नखुरडं होतं किंवा एक भोवरीसारखं होतं, हे खूप कॉमन आहे डायबिटीस पेशंटमध्ये, त्याला कॅलस म्हणतात. आणि त्याचा काही त्रासच नसतो रुग्णाला, त्यामुळे तो म्हणतो ठीक आहे, भोवरी आहे. कधी काही काही लोक छोटं ब्लेड घेऊन कापतात, काही लोक नुसतं कोचून काढतात, कारण त्रास होत नाही. हीच भोवरी जर इन्फेक्ट झाली, म्हणजे त्याच्यात जर जंतुसंसर्ग झाला, त्याच्यात जर पू झाला, तर एक छोट्या भोवरीमुळे बोट कापलं जाण्याची शक्यता असते किंवा ज्याला आपण अॅम्प्युटेशन म्हणतो, ही सर्जरी आपल्याला करावी लागते. तर सांगण्याचं म्हणजे की तुमचा प्रश्न होता की दोन कुठच्या टाईपचे रुग्ण येतात, एक तर म्हणजे की ज्यांना जखम नाही आहे, पायाला त्रास आहे, आणि दुसरे ज्या जखमा किंवा पू किंवा पाय सडतोय, बोट सडतोय, असे पेशंट येतात
1: त्यालाच
0: अशा
1: आपण
0: प्रकारचे.
1: गँग्रीन म्हणूया.
0: एक्झॅक्टली, बरोबर. जेव्हा कुठचा अवयव खराब होतो, सडतो किंवा काळा पडतो, खास करून बोटं किंवा पावलाचा पुढचा भाग, त्याला आपण गँग्रीन म्हणतो.
1: याच्यात वयाचा फॅक्टर काही काम करतो का? कारण का आता बघितलं तर मी याच्यासाठी हा प्रश्न विचारते, मधुमेहाचं वय खूप अलीकडे येत चाललंय.
0: गँग्रीन हे कुठच्याही वयाला होऊ शकतं. आणि परत तुम्ही आता एक छान मुद्दा काढलात की पूर्वी ना हे बघायचो की 45-50 च्या नंतर मधुमेह व्हायला लागलाय, आता अक्षरशः

0: तरुण लोकांमध्ये मधुमेह होतोय, अगदी फिट माणूस असतो एखादा, आणि तो फक्त सांगतो की नाही मला जरा मुंग्या येत आहेत आणि मला थोडा विकनेस वाटतोय, किंवा वजन वाढलंय किंवा वजन कमी होत चाललंय. आणि म्हणून रुटीन जेव्हा टेस्ट करतो तेव्हा सडनली शुगर जी साधारण 100 आसपास पाहिजे जेव्हा आपण ब्लड टेस्ट करतो, ती 350, 400, 500 अशी मिळते आम्हाला. हा पेशंटला शॉक असतो, पण हे अगदी रेग्युलरली हल्ली व्हायला लागले की पेशंटनाही कल्पना नाही किंवा त्या माणसाला कल्पना नाही, आणि जेव्हा टेस्ट केली जाते तेव्हा कळतं की त्याला मधुमेह आहे किंवा डायबिटीज आहे. तुमच्या प्रश्नाकडे परत येणं की वयोमानाचा इकडे किंवा वयाचा काय इकडे संबंध आहे का, तर नाही, हे तरुणांनाही डायबिटिक फूट होऊ शकतो, वयस्कर लोकांनाही होऊ शकतो, पण जसा पेशंट किंवा माणूस वयस्कर होत जातो तेव्हा त्याला बाकीचेही आजार कधी कधी असतात. या पेशंटला हार्ट प्रॉब्लेम्स असू शकतात, किडनी प्रॉब्लेम असू शकतात, आणि त्यामुळे जी आपण रिकव्हरी म्हणतो किंवा पेशंट बरं होण्याची जी एक क्रिया असते त्याच्यामध्ये मात्र खूप अडथळे येतात. तर एखादा तरुण फिट माणूस असेल तर त्याच्यावर शस्त्रक्रिया झाल्या तर ते लवकर बऱ्या होतात, लवकर रिस्पॉन्स मिळतो. वयस्कर माणूस असेल किती शस्त्रक्रिया नीट करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात.
1: अच्छा, एखादा पेशंट गँग्रीन वाला तुमच्याकडे आला तर तुमचं काय काम सुरू होतं?
0: गँग्रीन घेऊन जेव्हा पेशंट येतो तेव्हा आमचा पूर्ण प्रयास असतो की जितक्या प्रमाणात पाय वाचवता येईल तेवढा वाचवला पाहिजे. कारण मॅडम एक आहे ना की अम्प्युटेशन म्हणजे बोट किंवा पाय एकदा कापला गेला की त्या पायाची ठेवणच बिघडते, आणि आज नाही तर उद्या परत पेशंटला हे त्रास चालूच राहतात काही ना काहीतरी. आज बरा झाला, उद्या दुसऱ्या बोटाला काही त्रास झाला, परत तिसऱ्या बोटाला काही प्रॉब्लेम आहे, कुठे आणखीन छाले पडत आहेत, जखमा होत आहेत, या गोष्टी चालू राहतात. त्यामुळे सर्वप्रथम या पेशंटना आम्हाला ऍडमिट करावं लागतं. एक मल्टीफॅक्टोरियल मॅनेजमेंट म्हणून हल्ली म्हणतात, म्हणजे त्याच्यात डायबिटॉलॉजिस्ट असतो, किडनी स्पेशलिस्ट असतो, कधी कधी मॅडम पायाची अँजिओग्राफी करावी लागते. प्रत्येक रुग्णाला माहिती आहे की हृदयाची अँजिओग्राफी, की आज जर समजा मला हार्ट अटॅक आला तर अँजिओग्राफी करतात, अँजिओप्लास्टी करतात आणि हृदय ठीक चालू राहतं. तसंच पायाची अँजिओग्राफी करून पायाचा रक्त पुरवठा वाढवतात, जेणेकरून मे बी कुठे जर सांगितलेलं असतं की अख्खा पाय कापावा लागेल तरी अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आम्ही करून रक्त पुरवठा वाढवून ऍटलीस्ट जर खूपच खराब असेल तर बोट किंवा पायाचा एक भाग फक्त कापावा लागतो, पण बाकीचा पाय वाचू शकतो. किंवा पाय वाचवण्याचा प्रयास हे फार महत्वाचं असतं. आणि हल्ली खूप ऍडव्हान्स ट्रीटमेंट निघाल्या आहेत, जसं मी म्हटलं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी, त्याचप्रमाणे जखमा बऱ्या होण्याचा एक वेगळा कॉन्सेप्ट तयार झालाय, अँजिओझोम कॉन्सेप्ट त्याला म्हणतात.
1: म्हणजे
0: की म्हणजे पायाच्या विविध भागांना एक वेगळी नस असते जी रक्त पुरवठा देत असते, तर ती नस जर आपण नीट ठेवली तर तो पाय वाचू शकतो. हा एक वेगळा कॉन्सेप्ट निघालाय. या सगळे मेडिकल कॉन्सेप्टचा एकच फायनल कार्य आहे की जितका पाय वाचवता येईल तेवढा वाचवायचा आम्ही प्रयत्न करतो. अनेक वेळा स्पेशालिटी क्लिनिक म्हणून लोक एकदम खूप खराब इन्फेक्टेड, खराब म्हणजे इन्फेक्शन झालेला पाय घेऊन येतात आणि तरी त्यांची अपेक्षा असते की हा पाय वाचावा. त्यामुळे आम्ही पेशंटना सांगतो की तीन प्रकारचे पाय असतात. एक लिंब थ्रेटनिंग, म्हणजे पायला इजा आहे, हा पाय कापण्यापासून गत्यंतर नाही. आणि दुसरं असतं की जिकडे लाईफ थ्रेटनिंग म्हणतात, की म्हणजे पायाला इतकं इन्फेक्शन आहे, इतका पू आहे पायामध्ये की हा पाय जरी आपल्याला कापावा लागला तरी जीव वाचवण्यासाठी आपल्याला ही शस्त्रक्रिया करावी लागते.
1: अच्छा डॉक्टर, आता हे इन्फेक्शन बद्दल तुम्ही बोलताय, जेव्हा पायामध्ये गँग्रीनमुळे इन्फेक्शन होतं ते इन्फेक्शन शरीरामध्ये पसरत नाही का?
0: बिलकुल बिलकुल, हे आता जे मी तुम्हाला म्हटलं ना लाईफ थ्रेटनिंग, की कधी कधी पायाचं इन्फेक्शन आहे ते शरीरात, जसं आपण अगदी साध्या शब्दात काही लोक म्हणतात सेप्टिक झालं, काही लोकांना कळतं की पॉयझन पसरत आहे शरीरामध्ये. आणि अनेक वेळा एक छोटी शुल्लक गँग्रीन जखम जी फक्त अंगठ्याला असेल मे बी, त्यांनी सुद्धा ते पॉयझन पसरून किडनीवर परिणाम होऊ शकतो. काही लोकांच्या किडनीज फेल होतात, आतापर्यंत किडनीला काही त्रास नव्हता पण पायाच्या इन्फेक्शनमुळे किडनीला त्रास झाला किंवा हृदयावर प्रेशर आलं, ह्याच्यामुळे जीवाला धोका होऊ शकतो. आणि अशा वेळी सांगितल्याप्रमाणे खूप स्ट्रॉंग अँटीबायोटिक्स देणं, खूप इंटेन्सिव्ह ट्रीटमेंट देणं, कधी कधी आयसीयूमध्ये ट्रीटमेंट द्यावी लागते. आणि लवकरात लवकर जो खराब भाग आहे तो जर वाचण्यासारखा नसेल तर तो आम्ही काढून टाकतो पेशंटला समजावून. पण त्या सगळ्यामागचा उद्देश एकच आहे, जेव्हा जेव्हा पॉसिबल आहे तेव्हा आपण पाय बोट वाचवण्याचा प्रयत्न करतो.
1: डॉक्टर, एक छोटासा प्रश्न मनामध्ये येतो. तुम्ही मगाशी पायाची एंजियोग्राफी बद्दल सांगितलं आणि त्यामुळे त्या नसा स्ट्रॉ

0: स्ट्रॉंग करून त्याला रक्तपुरवठा तुम्ही सुरळीत किंवा जास्त प्रमाणात पुरवता त्या नसांना रक्तपुरवठा, तर मग ती एंजिओग्राफी किंवा एंजिओप्लास्टी केल्यानंतर तो जो कालावधी आहे त्या नसांना रक्तपुरवठा करण्याचा, तो कालावधी किती असतो की तो कायमचा तो त्याला रक्तपुरवठा करू शकतो, काय आहे नेमकं?
1: आपण खूप खूप खूप महत्वाचा प्रश्न विचारलात तुम्ही. समजा आता उदाहरण द्यायचं झालं तर मला आता हार्ट अटॅक आला आहे, एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी झाली आहे, तर त्याच्या पुढचे 3, 5, 10 किंवा इवन 20 वर्ष माझं हृदय नीट राहू शकतं. कारण हृदयाची एंजिओप्लास्टी एक वेगळ्या प्रकारची असते. पायाची एंजिओप्लास्टी फक्त 3 ते 6 महिने राहू शकते.
0: अच्छा,
1: 6 महिन्यानंतर परत पूर्ववत, बऱ्याच रुग्णांमध्ये पूर्ववत रक्तपुरवठा कमीच होतो. मग आपण ती का करतो? ती करतो म्हणजे आपल्याला मेडिकल याच्यात म्हणतो आपल्याला एक विंडो पिरियड मिळतो. की म्हणजे आता समजा जर बोट सुकतच नसेल जखम, किंवा जर गँग्री नसेल आणि जर बोट आपल्याला कापायचंय, तर निदान ते टाके नीट सुकावेत, निदान ही सर्जरी सक्सेसफुल व्हावी, ह्यासाठी आपण एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी करतो. म्हणजे निदान ही जखम सुकेपर्यंत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टीमुळे रक्तपुरवठा नीट मिळावा, आणि नंतर ते परत कमी होणारच आहे. पण आपण नॉर्मल रक्तपुरवठा होण्यासाठी एंजिओग्राफी करतच नाही, ऑपरेशन सक्सेसफुल व्हावं तात्पुरता आपल्याला त्या कालावधीत मला जखमा सुकवायच्या आहेत. कारण पूर्वी जेव्हा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी नव्हती तेव्हा मग पूर्ण पाय कापल्याशिवाय गत्यंतर नसायचं, कारण फक्त जर थोडा पार्ट कापला तर तो सुकणारच नाही. तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. अनेक लोकांना वाटतं एंजिओग्राफी केली म्हणजे आता माझा पाय नॉर्मल झाला. काही काही लोक रिपोर्ट घेऊन येतात, सांगतात काही त्रास नाहीये पण एंजिओग्राफी करून टाका म्हणजे पाय माझा ठीक राहील. आम्ही त्यांना सांगतो आता करण्याची अजिबात गरज नाही, किंवा कोणी सांगितलं तर करूही नकत, कारण हा फक्त 3 ते 6 महिने एंजिओप्लास्टीचा फायदा राहणार आहे. पण परत मूळ पदावर यायचं म्हणजे हेच की हे सगळं होण्याच्या आधी आपण पाय वाचवण्याचा किंवा डायबिटिक फूट न होण्याचा एक काळजी घेणं आवश्यक असतं, आणि ह्याच्यासाठी लोकांना काही इन्स्ट्रक्शन्स देणं फार आवश्यक असतं.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर मग आता तुम्हाला बघून समजत असेल की यांना ऑपरेशन करण्याची गरज आहे किंवा नाहीये, किंवा ज्यांना गरज नसेल त्या पेशंटना मग तुम्ही काय ट्रीटमेंट देता? गोळ्या औषधांनी बरं करता त्यांना, म्हणजे अर्थात त्यांची शुगर तुम्हाला कंट्रोलमध्ये ठेवावीच लागत असेल, तर त्या पेशंटसाठी तुम्ही काय ट्रीटमेंट करता?
1: पेशंटना ड्रेसिंग्स म्हणजे पायाची पट्टी करणं हे खूप डीप मध्ये शिकवावं लागतं. कारण पेशंटना वाटतं की ठीक आहे छोटी पट्टी आहे मला येते, लोक कापूस लावतात, कुठचं तरी एक मलम लावतात, अनेक प्रकारचे मलम आणि पावडर्स निघाले आहेत आणि प्रत्येकाचा रोल वेगवेगळा असतो. प्रत्येक जखमेसाठी एक वेगळ्या टाईपचं मलम, एक वेगळ्या टाईपचं लिक्विड, स्प्रे मिळतात, फोम मिळतात, म्हणजे असं कापसासारखं मटेरियल असतं जेणेकरून ते आतून शोषून घेतं सगळं आतमधलं जे काही इन्फेक्शन आहे ते. तर त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे की कुठचं मलम, कुठचा फोम कुठच्या वेळी वापरायचा.
0: अच्छा,
1: त्यानंतर अँटीबायोटिक्स तुम्ही ऐकलं असाल. अँटीबायोटिक्स म्हणजे की जंतू संसर्ग होऊ नये किंवा झाला असेल तर ते जंतू मारण्यासाठी जे आपण कॅप्सूल किंवा गोळ्या देतो त्या आपण पर्टिक्युलर जंतूंना एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक द्यावं लागतं. तर हे आपण सुरुवात करतो. पायावर न चालणं, जखम असताना जखम सुकेपर्यंत न चालणं हे अत्यंत महत्वाचं असतं. लोक म्हणतात नाही हो माझी शुगर वाढली आहे, मी कोणी बाजूवाल्यांनी सांगितलं 400 शुगर आहे म्हणून तुम्ही जास्ती चाला, आणि आम्ही त्यांना सांगतो की इन्फेक्शन म्हणजे पू झाल्यामुळे पण शुगर वाढते. हे कसं नाही मॅडम, एक सायकल असते. शुगर वाढल्यामुळे जखम वाढते, जखम वाढल्यामुळे शुगर वाढते, आणि मग हे लोक चालतात. त्यांना मी सांगतो नाही पूर्ण आराम द्या पायाला, कारण तळव्याला जर जखम असेल तर चालल्यामुळे ते आणखीन वाढू शकते. आणि मॅडम असे वेगळे छान हल्दी बूट मिळतात किंवा त्याला डायबेटिक फुटवेअर म्हणतात.
0: मला नेमकं हेच विचारायचंय की या पेशंटसाठी वेगळे काही चप्पल्स किंवा शूज तयार केलेले आहेत का जेणेकरून त्यांच्या पायाला काही इजा होऊ नये?
1: अगदी अगदी. ह्याला कस्टमाइज्ड इन्सोल्स म्हणतात किंवा कस्टमाइज्ड फुटवेअर म्हणतात. की म्हणजे त्या पायाच्या आम्ही ना एक वेगळ्या स्कॅनरवर पाय स्कॅन करतो, आणि स्कॅन करून झाल्यावर जिकडे प्रेशर पॉइंट्स आहेत म्हणजे जिकडे जास्ती प्रेशर येतं त्या पॉइंट्स आपण ऑफलोड करतो, म्हणजे तिकडे प्रेशर येऊ नये ह्याच्यासाठी वेगळे बूट बनवले जातात. त्या इन्सोलला बरेच वेळा कुठे डबल लेअर असते, कुठे खड्डा असतो, कुठे सिलिकॉन म्हणून एक मटेरियल घातलं असतं, जेणेकरून हा रुग्ण चालताना जिकडे जखमा आहेत तिकडे प्रेशर येऊ नये, आणि मग त्या चपलांवर किंवा त्या स्पेशल बूट सँडलवर हा माणूस चालू शकतो.
0: डॉक्टर आणखीन एक प्रश्न मनामध्ये येतो की समजा गँग्रीन झालेला आहे, एखाद्या पेशंटचं बोट खराब झालंय, तुम्हाला बोट कापावं लागलं, तुम्ही ते ऑपरेशन सर्जरी केली, बोट कापलं त्यांचं, पण त्याच्यानंतर पुन्हा त्याला धोका असतो का त्या पेशंटला?
1: अगदी, कारण याच्यात कसं असतं की आता गँग्रीन झालंय म्हणून आपण ट्रीटमेंट केली,
0: हो.
1: पण जे आम्ही त्यांना सांगतो की अंडरलाईंग फॅक्टर्स आपण जे म्हणतो की गँग्रीन कशामुळे झालं, तर मधुमेह होता तो तर राहणारच आहे, न्यूरोपॅथी आपण म्हटलं नसा वीक झाल्या आहेत, नसा म्हणजे पाय बधीर झाले आहेत, ती न्यूरोपॅथी पण राहणार आहे, रक्तपुरवठा कमी आहे तो पण तसाच राहणार आहे. त्यामुळे जे अंडरलाईंग फॅक्टर्स जे आहेत सगळे, ते सगळे राहिल्यामुळे पेशंटला दुसऱ्या बोटाला दुसऱ्या पायाला कुठेही परत इन्फेक्शन, भोवरी होणं, जखमा होणं, नखुर्ड होणं आणि त्याच्यापासून इन्फेक्शन होऊन गँग्रीन होण्याची भीती नेहमी असते.
0: अच्छा.
1: आणि ते पेशंट येतात त्यांना आम्ही काउन्सिल करतो.
0: डॉक्टर मला सांगा की डायबिटीस ज्यांना आहे त्या पेशंटने आपल्या पायाची स्वतपासणी कशी काय करायची, मुळात हे होऊ नये म्हणून?
1: आधीच्या प्रश्नात जसं तुम्ही मला म्हणालात की एकदा गँग्रीन झालंय तर परत होऊ शकतं का, तर होऊ शकतं परत, कारण ते अंडरलाईंग फॅक्टर्स आपण म्हटलं तेच राहतात. हे आता 5 किंवा 6 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक श्रोत्यांनी नीट ऐकल्या पाहिजेत आणि त्या लिहून घेतल्या पाहिजेत, कारण स्वतपासणीमुळेच पाय वाचू शकतो. सर्वात पहिलं, पाय रोज बघायचा. आणि का बघायचा? कारण अनेक वेळा ना मॅडम लोकांना खिळा लागलाय पायाला, पायात पिन अडकली आहे, ते पण त्यांना कळत नाही, कारण पायाला संवेदनाच नाही आहे. त्यामुळे रोज स्वतः किंवा दुसऱ्या कोणी पाय बघायचा. आणि बघणं म्हणजे काय, कुठे काही जखम आहे का, कुठून पाणी येतंय का, कुठे लाल झालाय का, कुठे खरचटलंय का, कुठे वास येतोय का, या गोष्टी रोज बघणं आवश्यक आहे. नंबर 2, नख नीट कापायची. नख नीट कापायची म्हणजे काय, आपण नॉर्मली नीट कापतो नख, पण ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांना माहिती आहे की त्यांची नख अगदी जाड होतात, त्याला ओनायकोग्रायफोसिस, ओनायकोमायकोसिस असं म्हणतात. यासाठी डायबिटिक पेडिक्युअर म्हणून एक नवीन संकल्पना आहे, ही आम्ही सुरू केली आहे. आणि पेडिक्युअर एवढ्याचसाठी की नख कापणं हे पण अत्यंत महत्वाचं असतं, ते स्पेशलाइज्ड वेनी जर कापलं गेलं तर नखाला इजा होणार नाही,
0: कापताना काही जखम व्हायला
1: नको, व्हायला नको. नख अगदी मासापर्यंत कापू नये, आणि लोक कापतात कारण जरी मास थोडं कापलं गेलं त्यांना दुखतच नाही,
0: दुखतच नाही,
1: पण नख नीट कापणं. नंबर 3, चांगले बूट किंवा पादत्राणं घालावेत. आता चांगले म्हणजे काय, लोक म्हणतात आम्ही परदेशातनं मागवले इतके 1000 रुपयाचे, नाही तसं नाही. बूट घेताना संध्याकाळच्या वेळी बूट घ्यायला जायचं, कारण त्यावेळी पायाला थोड्या प्रमाणात सूज असते, आणि जे बूट आपण घेतो स्पेशली स्पोर्ट शूज, जेणेकरून माणूस चालू शकतो, तर जे बूट तुम्हाला कम्फर्टेबल वाटतात त्याच्या एक साईज जास्ती घ्यायचे.
0: अच्छा.
1: टाईट बूट असता का म्हणत, लूज पाहिजेत एक साईज. नंतरची गोष्ट, नेहमी कॉटन सॉक्स वापरायचे. नुसते बूट घालायचे रे, कॉटनचे सॉक्स, ते पण पांढरे कॉटन सॉक्स असलेले चांगले, कारण त्याला जर कुठे कुठे रक्त आलं, कुठे पूज आला, तर लगेच डाग पडतो आणि ते आपल्याला कळू शकतं. त्यानंतर पायाला कुठच्याही प्रकारचं मालिश करायचं नाही. मालिश करणं चांगलं, पण अलगद केलं तर जोरात मालिश केल्यामुळे पायाला इन्फेक्शन झालेली आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट शेवटची गोष्ट, की अनवाणी अजिबात चालायचं नाही. आपण अनेक ठिकाणी जातो जिकडे फरशी गरम असते, आपण अनवाणी चालतो, आणि असे अनेक पेशंट आम्ही पाहिलेत की ज्यांना फोड होऊन आलेत. तर ह्या 5 किंवा 6 गोष्टी ज्या अगदी क्षुल्लक आहेत, ह्या जर पाळल्या तर आंतरराष्ट्रीय लेवलवर इंटरनॅशनल प्रोटोकॉल्स किंवा गाईडलाईन्समध्ये असं सांगितलं गेलं आहे की हे केल्याने आपल्याला अम्प्युटेशनचा रेट किंवा पाय कापण्याची जी शस्त्रक्रिया आहे ती बऱ्याच प्रमाणात टाळता येते.
0: डॉक्टर तुषार रगे, खरं तर हा खूप मोठा विषय आहे, पण घड्याळ आपल्याला खुणवतंय की आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. तरीही जाता जाता आपल्या श्रोत्यांना आपण या डायबिटिक फूडबद्दल काय सांगाल?
1: सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो, कारण हे लोकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. आमच्याकडे खरोखर अशा अगदी अतिश्रीमंतही लोक येतात आणि अत्यंत गरीब लोकही येतात, की ज्यांना मधुमेहग्रस्त पायला तोंड द्यावं लागतं, त्यामुळे ते न होणं हे फार महत्वाचं आहे. छोट्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याची जर तुम्ही काळजी घेतलीत, मधुमेहाचं नियंत्रण ठेवलं, पाय रोज बघितला, तेवढ्या साध्या गोष्टी जरी केल्या तरी तुमचा पाय वाचू शकतो. अजिबात घाबरू नका की मधुमेह म्हणजे पाय कापण्याची शस्त्रक्रिया व्हायला पाहिजे. काळजी घ्या, जेणेकरून पाय तुमचा पूर्णपणे वाचू शकतो.
0: नक्कीच डॉक्टर. डॉक्टर तुषार रेगे, आज आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना डायबिटिक फूडबद्दल खूप महत्वाची अशी माहिती सांगितली, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांतर्फे, आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव यांच्यातर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
2: श्रोतो, हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही

तर नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2:27 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: लक्षात कालवला
1: ही सपदर हातात गावला
0: यांनी जीवा लक्षात कालवला
1: ओ पग पदर हातात गावला
0: यांनी जीवा लक्षात कालवला
1: ओ पग पदर हातात गावला
0: यांनी जीवा लक्षात कालवला
1: ओ पग पग पदर हातात गावला।

रूपामध्ये गुंतून पळसी तुझे शहाणपण चुले पुढे जनी जनार्दन बसुनी पाहे आ

0: मिनट ना हो गया पहले चल
1: मंगळा गौरीचे करते मनापासून पूजन
0: असं का बाई
1: सोडा माझी वाट मला बोलावता
0: साजन
1: ए चला ग चला साळुंकी साळकी खेळूया बरं.

dall'aria.

चला हटूश पान बाई हटूश खेळायचं का? दमता लगेच बाई.

0: चला
1: चंद्रहार पायगो केलास
2: बहिणीच्या लग्नात तिलास दिला
1: अगं गसुने
2: काय म्हणता सासूबाई
1: माझ्या वाकीत पायगो केल्यास
2: भावाच्या लग्नात भावजईला दिल्या
1: अगं गसुने काय म्हणता सासूबाई माझ्या पाटल्या पायगो केल्यास
2: मामाच्या लग्नात मामीला दिल्या
3: तुम्हाला काय करायचंय
4: मी काही करीन माझ्या पाटल्या
0: चला कोंबडा करूया।

0: स्वाती जा तिकडून सुपान भरवायला.
1: नाही बाबा मीच काय दरवेळा आणायची
0: अगं तू आणि वाट बघ सगळ्यांना. चल चल.

Natsumi Kashi, let's go, come on.

0: चिंतनात
1: चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, चांदीच्या ताटावर रुमाल टाकते विणून, माधवरावांचं नाव घेते आग्रह केला म्हणून.
2: सडू बाई सडू तांदूळ सडू, सडू बाई सडू तांदूळ.

मामाला बायको केली पुण्याला फिरवून

ما

मजा आली ना.

सुत्र नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 4 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म, हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत उस्ताद बिस्मिल्ला खान यांचं शहनाई वादन. शहनाईवर वाजलेला राग तोडी आणि सुगमधून आपण ऐकणार आहोत.

श्रोतेहो अवशायिका युववाणी कार्यक्रमात येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता UPSC परीक्षेतील IFS मध्ये देशातल्या 30व्या रँकवर निवड झालेल्या डॉक्टर ओंकार फडतरे यांच्या डॉक्टर दीपक ठमके यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा. तेव्हा अवशायिका युववाणी हा कार्यक्रम येत्या रविवारी म्हणजे 16 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

कवितेच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात गोपाळ चक्रवर्ती यांचं गाय आणि त्यांनी गायलेला राग कोमल ऋषभ असावरी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ दिली होती अमित मिश्रा यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोतृ नमस्कार, आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजले, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

शुद्ध गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात ए आय आर मराठी या डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाडेचे 5:30 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.